बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113552000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: भक्ती, श्रद्धा, शांतीचा आध्यात्मिक आनंद. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनु सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगर संतरंग या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। श्रोते हो, 12 ऑगस्ट 2020 आजची तारीख आहे आणि आज आहे वार बुधवार। आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात। सगळ्या श्रोत्यांना शुभ सकाळ, सुप्रभात, गुड मॉर्निंग। आणि आपल्या दिवसाला छान प्रसन्न सुरुवात आपण खूप चांगल्या सुविचारानं आपण करणार आहोत। ऊर्ध्व बाहू विरोमेश न च कश्चित शृणोती मे, धर्मादर्शत्य कामश्चस किमर्थम न सेव्यते। मी एक हात वर करून ओरडतोय पण कधी कुणीही माझं ऐकत नाही। धर्मानं, आपला धर्म आपल्याला काय सांगतो? संपत्ती आणि सुख हे मिळतं, पण मग धर्म पाळला जातो का? तो धर्म यावरच पाळला जात नाही। या श्लोकामध्ये असं लिहिलं आहे की समाजामध्ये ना नैतिकतेबद्दल खूप खंत व्यक्त केलेला आहे। धर्म म्हणजे केवळ धार्मिक विधी करणं म्हणजे आपण धर्म पाळणं असा अर्थ होत नाही, तर नीती, सदाचार आणि आपलं कर्तव्य पालन याचा जर आपण उपयोग केला तर आपण धर्म पाळला असं म्हणलं जातं। सदाचार, नीती आणि कर्तव्य पालन हे जर आपण केलं तर जीवनामध्ये संपत्ती प्राप्त होते, आनंद मिळतो, सुख मिळतं, समाधान मिळतं। आणि असं असून सुद्धा लोक या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि ही खंत या श्लोकामध्ये मांडली आहे। समाजामध्ये कधीकधी अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते की त्या परिस्थितीमध्ये लोक नीतिमत्ता, सदाचार, कर्तव्य पालन, आपली कर्तव्य काय आहे, समाजाप्रती आपलं काय देणं आहे हे विसरून जातात आणि त्यामुळे खरंच ते धर्म पाळतात का हा प्रश्न कुठेतरी निर्माण होतो। आणि म्हणून म्हणलंय ऊर्ध्व बाहू विरौम्येश न च कश्चित शृणोती मे, धर्मादर्थश्च कामश्चस्स किमर्थं न सेव्यते। त्यामुळे धर्माचं पालन खरंच होत आहे का, लोक त्याकडे दुर्लक्ष करतायत का, ही खंत या श्लोकामध्ये व्यक्त केली आहे। आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात। पुन्हा एकदा शुभ सकाळ, सकाळचे 7 वाजून गेलेत आणि मराठी गीतांचा आस्वाद घ्या। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया। नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे आरजेन तुमच्या सोबत. श्रोते हो, आज आहे वार बुधवार आणि आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात सार्थ दासबोधातील काही सुंदर विचारांनी. ऐसे प्रगटची आहे आपुल्या प्रत्यय पाहे, काय राहे काय न राहे हे चकळेना. हे सगळं खरं तर स्पष्ट आहे, आपल्याला अनुभव सुद्धा येत असतो, पण तरी सुद्धा काय खरं आहे, काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, काय सत्य आहे आणि काय असत्य आहे हे कधी कधी आपल्याला कळत नाही. अशी परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होते की समोर घडणारी कृती, घडणारा प्रसंग, काय चाललं हे आपल्याला कधी कधी कळत नाही. काय राहे काय न राहे हे कळेना अशी परिस्थिती मानवाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी येते असं या सार्थ दासबोधातील एका निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. यापुढेही आपण जाणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये काही गाण्यानंतर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नग नग नग नग नग नग नग तोंडाचा नग तोंडाचा नग तोंडाचा फुगू फुगा यो यो आडोस धरला.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणाकडे आपण पुन्हा एकदा वळत आहोत आणि पुढं असं म्हटलं आहे की जे अखंड होत जाते ते सर्वदा संहारते, रोकडे प्रचितीस येते जनांमध्ये. जनांमध्ये म्हणजे जनमाणसांमध्ये, समाजामध्ये ना जे अखंड निर्माण होतं ते नाशही पावतं आणि ज्याचा नेहमी संहार होतो त्याची लोकांना रोकडी प्रचिती येत असते असं इथे म्हटलेलं आहे. आणि रोकडे प्रचितीस येते जनांमध्ये, माणसांना याची प्रचिती हळूहळू येत असते. ज्या गोष्टी अखंडपणे निर्माण होतात त्या नाशही पावतात, त्याचा नेहमी संहार होतो आणि असा अनुभव सुद्धा प्रत्येक मानवी आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला येत असतो. आणि याच सार्थ निरूपणानं आपण पुढे जाऊयात, अगदी थोड्या सळामध्ये, कुठेही जाऊ नका. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि सार्थ दासबोधातील सुंदर असे निरूपण आपण जाणून घेतोय नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. एक रडे एक चरफडी, एक रडे एक चरफडी, एकांची धरी नरडी, एकमेका झोंबती बराडी, दुक्कळले जैसे. एखादा व्यक्ती रडत असतो, कुणी चरफडत असतो, कुणी तडफडत असतो, कुणी दुसऱ्याचा नरड धरतो, तर कुणी आषाढभूत दुष्काळातून आल्यासारखं एकमेकांशी झोंबू लागतो. ही खरं तर माणसाची एक विकृती कुठेतरी आपल्याला या सार्थ दासबोधातील विवेक निरूपणामध्ये सांगितलेली आहे. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे की एक रडे एक चरफडे. वृत्ती लोकांच्या कशा आहेत किंवा लोकांच्या भावना इथे कशा आहेत हे सांगितलेलं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये. श्रोते हो, आपण पुढे जाणार आहोत अगदी थोड्या वेळामध्ये दिनविशेष आणि आजच्या महत्वाच्या घटना नोंदी याकडे वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्शन तुमच्या सोबत. आणि श्रोते हो, महत्वाचे दिनविशेष आणि महत्वाच्या काही घटना आपण याकडे आता वळणार आहोत. आज आहे 12 ऑगस्ट 2026 आजची तारीख, आणि आजचा महत्वाचा दिनविशेष याकडे आपण वळूयात. महत्वाच्या घटना आणि नोंदी काय सांगतात? आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचं पेटंट इसवी सन 1851 मध्ये मिळालं. शेवटचा क्वगा आफ्रिकन झेब्रा हा मरण पावला होता 1883 मध्ये. शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचं साप्ताहिक 1920 मध्ये सुरू केलं. राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ 4 वर्षांनी त्यांनी लिहिलेला राजसंन्यास या नाटकाचा पहिला प्रयोग 1922 मध्ये. चले जाव चळवळ पुण्यामधल्या अप्पा बळवंत चौकामध्ये रणगाडे आणून गोळीबार झाला होता 1942 ची ही घटना. 2 ठार, त्या काळामध्ये 16 जखमी. लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतानं हॉकीमध्ये सुवर्ण पदक 1948 मध्ये मिळवलं. अमेरिकन युद्ध कैद्यांना उत्तर कोरियन सैन्यानं 1950 मध्ये ठार केलं. मॉस्कोमध्ये 13 ज्यू विद्वानांची 1952 साली हत्या. तर पहिल्या थर्मो न्यूक्लिअर बॉम्बची चाचणी 1953 मध्ये करण्यात आली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज
1: फोटू येईल पेपरा मंदी. अगं खरं सांगतो या, फोटू येईल पेपरा मंदी, नाव गाजल जगा मंदी.

0: मधि मधि वाजविन शिट्टी,
1: हम दो हमारे दो।
0: मधि मधि वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी। मधि मधि वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी। संसार

नमस्कार नगरकर, मी शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार हसन सय्यद आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्हाला.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. नासाच्या पहिल्या संचार उपग्रह इको 1A यशस्वी प्रक्षेपण 1960 मध्ये, वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धेतून 1964 मध्ये हकालपट्टी, श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीमध्ये 300 अधिक तमिळ ठार, IBM कंपनीचा पहिला पर्सनल कम्प्युटर बाजारामध्ये 1981 साली, तर परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोनं दिवाळं काढलं होतं, त्यामुळे दक्षिण अमेरिका आणि तिसऱ्या जगातील देशांमध्ये आर्थिक आणीबाणीची परिस्थिती 1982 साली निर्माण झाली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नमस्कार, मी राहुल मनोहर चौधरी आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात सुप्रभात. आज आहे 12 ऑगस्ट आणि आजचा आपण दिनविशेष जाणून घेतोय. ख्रिस्तोफर कोलंबस यांनी इसवी सन 1492 मध्ये नवीन जगाच्या शोधात निघालेल्या पहिल्या प्रवासात कॅनरी बेटांवर ते पोहोचले. अलाहाबादचा तह हा भारतातील कंपनी राजवटीची सुरुवात. जोसेफ लिस्टर यांनी पहिली अँटीसेप्टिक शस्त्रक्रिया 1865 मध्ये केली. पहिलं महायुद्ध झालं होतं युकेनं ऑस्ट्रेलिया आणि हंगेरीवर युद्ध घोषित केलं. 1914 ची ही घटना. तर पहिलं महायुद्ध हॅलेन उर्फ सिल्वर हेल्मेटची लढाई 1914 मध्ये. युकेनं ऑस्ट्रेलिया हंगेरीवर युद्ध घोषित केलं होतं. एंग्लो इंडियन लेखक सलमान रश्दी यांचा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये 2022 मध्ये हल्ला. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री लक्ष्मण कादिरमुंगार यांची तमिळ अतिरेक्याने 2005 मध्ये हत्या केली. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आपण ऐकता स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसेन तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आहे 12 ऑगस्ट 2024. आजच्या महत्वाच्या घटना: कॅडबरीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचा 1801 जन्म. ॲडॉल्फ हिटलर यांनी आई क्लारा हिटलर यांचा 1960 जन्म. चरित्रकार वाङ्मय विवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा 1880 जन्म. नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ आयरविन श्रेओंडिगर यांचा 1887 जन्म. भारतीय गणितज्ञ आणि ग्रंथालय शास्त्रतज्ञ एस आर रंगनाथन यांचा 1892 जन्म. सिंगापूरचे पहिले अध्यक्ष युसुफ बिन इश्क यांचा 1910 जन्म. भारतीय अवकाश क्षेत्रातील कार्यक्रमाचे शिल्पकार डॉक्टर विक्रम साराभाई यांचा 1919 जन्म. पाकिस्तानचे 6वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद जिया उल हक यांचा 1924 जन्म. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक नॉरिस मॅकविहिर आणि रॉस मॅकविहिर यांचा 1925 जन्म. तर गणेशमूर्तीकार आणि शिल्पकार आर तथा अप्पासाहेब खेडकर यांचा 1926 जन्म. महत्वाच्या जन्मदिवसांकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत अगदी थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्रोते हो, 1890 मध्ये बालकवी निसर्ग कवी ज्यांना म्हटलं जातं, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा 1890 मध्ये जन्म. इंडोनेशिया देशाचे पहिले उपाध्यक्ष, इंडोनेशियन राजकारणी मोहम्मद हट्टा यांचा 1902 मध्ये जन्म. सिंगापूरचे दुसरे अध्यक्ष, डॉक्टर आणि राजकारणी बेंजामिन शेअर्स 1907 मध्ये जन्म. अँग्लो इंडियन कमांडर आणि पायलट व्हिक्टोरिया क्रॉस गायो गिप्सन यांचा 1918 मध्ये जन्म. थायलंड देशाची राणी सोबती सिरिकिट यांचा 1932 मध्ये जन्म. नेपाळचे 37वे पंतप्रधान, नेपाळी राजकारणी सुशील कोइराला यांचा 1939 मध्ये जन्म. जावेद अलम यांचा 1943 मध्ये जन्म. तर राजकारणी आणि सीपीआयचे नेते सीताराम येचुरी 1952 मध्ये जन्म. भारतीय चित्रपट दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचा 1960 मध्ये जन्म. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहल असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि मी अर्जुन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, दिनविशेषकडे पुन्हा एकदा वळूयात. आयरिश अभियंते HSM हॉलंडचे रचनाकार जॉन हॉलंड, 1914 निधन. डेल इरन देशाचे तिसरे अध्यक्ष, आयरिश पत्रकार आणि राजकारणी आर्थर ग्रिफिथ यांचं 1922 निधन. डच वास्तुविशारद बेउर्स व्हॅन बॅलर्सचे रचनाकार हेड्रिक पेट्रस, 1934 निधन. तर जर्मन रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेते कार्ल झिगलर, 1973 निधन. इंग्रजी ध्वनी अभियंते आणि निर्माते सदन स्टुडिओचे संस्थापक जॉन लोडर, 2005 निधन. भारतीय ब्रिटिश बँकर ड्यूश संस्थेचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अंशु जैन, 2022 निधन. कवी, समीक्षक आणि अनुवादक आनंदीबाई जयवंत, 1984 निधन. नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास, 1968 निधन. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्रोते हो, आज आहे 12 ऑगस्ट आणि आजच्या महत्त्वाच्या दिनविशेषकडे आपण वळणार आहोत। त्याचबरोबर महत्त्वाच्या काही नगर शहरामधल्या जिल्ह्यामधल्या अपडेट्सकडे आता आपण वळत आहोत। श्रोते हो, शहरामध्ये नगर शहरामध्ये मुकुंदनगर भागामध्ये जो जीवघेणा हल्ला झाला, ज्यामध्ये महापालिकेतले कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी या तरुणाचा रविवारी मृत्यू झाला आणि या घटनेसह शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे तीव्र पडसाद आपण पाहिले, अनेक शहरांमध्ये ग्रामीण भागांमध्ये दुकानं बंद ठेवून कडकडीत बंदही पाळला गेला। अनेक नागरिकांची यामुळे गैरसोय झाली आहे। शहरातील दुकानं, चहा नाश्त्याचे हॉटेल्स बंद होते। प्रवाशांसह रुग्णाच्या नातेवाईकाची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली। रुग्णांना चहा नाश्ता देण्यासाठी नातेवाईकांचीही तारांबळ उडाली होती आणि अक्षरशः कडकडीत बंद, शुकशुकाट आणि अनेक सेवा ठप्प झालेल्या बघायला मिळाल्या। युनियननंसुद्धा पालिकेच्या बंद पुकारल्यानंतर पालिकेच्या मुख्य कार्यालयासह प्रभाग कार्यालयात शुकशुकाट होता। आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर हे कार्यालयात दाखल झाले होते, पण अपवाद वगळता इतर अधिकारी विभाग प्रमुख मात्र कार्यालयात आले नव्हते। मुख्य कार्यालयातील सर्व विभाग बंद होते। शहरातील पाणी, कचरा संकलन, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा सुरळीत राहाव्यात यासाठी आयुक्त डांगे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता। त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे हाल झाले। खाणावळी बंद होत्या, काही खाणावळी सुरू होत्या, मात्र त्याही बंद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आवाहन केलं असल्यामुळे काही खाणावळी दिवसभर बंद होत्या। कडेकोट बंदोबस्त, अक्षरशः भाजी बाजार सुद्धा बंद ठेवण्यात आला होता। त्याचबरोबर काल नेवासामध्ये सुद्धा इथे बंड पुकारण्यात आला होता। जलद तपास करून दोषींवर कारवाई करावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं काल नेवासा सुद्धा बंद होते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित, स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे। या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्त्वपूर्ण काम या संकुलात केले जाते। संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत। आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे। तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता। त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यांचं लोकमाध्यम रेडिओ निधन 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्षण तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसे अंतरंग हा कार्यक्रम. महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची हत्या करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही, विशेष सरकारी वकील नेमून खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, अशा प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून दिले आणि त्यानंतर आंदोलन रात्री 10 नंतर मागे घेण्यात आलं. उशिरा अंत्यविधी करण्यात आले होते. मुख्य आरोपीवर कारवाई करावी आणि आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवावा या मागण्यांसाठी शहरामधल्या SP ऑफिस चौकामध्ये आंदोलकांनी चांगलंच संध्याकाळी धरणं आंदोलन धरलं होतं. शवविच्छेदनासाठी पाठवलेला मृतदेह जेव्हा आंदोलनस्थळी आणण्यात आला तेव्हा धीरजला न्याय मिळायला पाहिजे अशा घोषणा होत्या. मृताच्या पत्नीनं जिथे ही घटना घडली तिथेच अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला असल्यामुळे 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ज्यांचा या घटनेशी संबंध आहे त्यांना अटक करण्यात येईल असंही सांगण्यात आलं. फास्ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाणार आहे असंही यावेळी आश्वासन देण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. पुण्यामधल्या गुरुवार पेठेमध्ये चर्चमध्ये प्रवचनादरम्यान धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ब्रिटनवरून आलेल्या एका धर्मगुरूंवर खडकी पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंदवण्यात आली आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या तक्रारीनंतर 7 ऑगस्टच्या या घटनेप्रकरणी 9 ऑगस्टला कारवाई झाली. नवनिर्मित महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 अंतर्गत नोंदवलेला हा राज्यामधला पहिलाच गुन्हा ठरलाय. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा या अंतर्गत हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. ब्रिटिश नागरिकावर ही कारवाई करण्यात आली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर होत पूर्णांक 4 FM. आवाज तुमचा, मी आर्जन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. श्रावण महिना लवकरच सुरू होतोय आणि श्रावणामध्ये श्रावणी सोमवारी अनेक ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत, महादेवाची ठिकाणं आहेत, मंदिर आहेत, त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते. भीमाशंकर मंदिर आता श्रावणामध्ये पूर्ण वेळ खुलं राहण्याचं जे नियोजन आहे ते सध्या सुरू आहे. पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आता भीमाशंकर मंदिरामध्ये पूर्ण वेळ दर्शन घेता येणार आहे. पुणे जिल्ह्यामधलं भीमाशंकर क्षेत्र आता भाविकांसाठी पूर्ण वेळ खुलं असेल. गेल्या काही महिन्यांपासून दर्शनावर असलेल्या वेळेच्या मर्यादा आता हटवल्यात. पहाटे 5 वाजताच्या पूजेनंतर रात्री 10 वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. त्यामुळे श्रावणामध्ये सुद्धा दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांना मोठा दिलासा मिळालाय. हे गर्दीचं व्यवस्थापन करणं सुद्धा आता त्यामुळे सुलभ होणार आहे. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी असणारं एक तीर्थक्षेत्र आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कार आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आरजी अनु तुमच्या सोबत आहे. नगरसंतरंग या कार्यक्रमात श्रोतेहो नमस्कार. राज्यामधल्या राष्ट्रीय महामार्गाच्या राईट ऑफ वे क्षेत्रामध्ये सगळ्या नवीन आणि जुनं अनधिकृत ढाबे आणि व्यावसायिक बांधकामं पुढच्या 60 दिवसांच्या आत जमीन दोस्त करा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. या आदेशानंतर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागानं विशेष शासन परिपत्रक जारी केले. राज्यामधल्या सगळ्या महापालिका नगरपरिषदा नगरपंचायतींना या निर्देशांची तात्काळ आणि तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे आदेश बजावले आहेत. यामध्ये जर दिरंगाई झाली तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी थेट जबाबदार असतील असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. चीनला डॉल्फिन चक्रीवादळाचा तडाखा सध्या बसलाय. 4,000 किलोमीटर दूर असलेल्या भारतातील पावसावर सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळतोय. चीनला धडकलेल्या डॉल्फिन चक्रीवादळाचा वेग ताशी सुमारे 151 किलोमीटर इतका आहे आणि हे वादळ जवळपास 4,000 किलोमीटर दूर असलेल्या भारतीय मान्सूनवर अप्रत्यक्षपणे परिणाम करताना दिसतंय. पॅसिफिक महासागरातील वाढती वादळी हालचाल आणि एल निनो सारखी परिस्थिती पाहता वातावरणीय अभिसरणावर याचा परिणाम होतोय. परिणामी बंगालच्या उपसागरातील पावसाला कारणीभूत ठरलेल्या काही प्रणाली कमकुवत होत आहेत. प्रशांत महासागरातील हालचालीमुळे मान्सूनची गती कमी होतीये. कमी दाबाची ही प्रणाली सक्रिय होऊ शकते असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रतीक्षा आता संपली आहे. 86,000 कर्मचाऱ्यांचं वेतन लवकरच जमा होत आहे. प्रशासकीय दिरंगाई, काही सुट्ट्या, यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार, जुलै महिन्याचं वेतन

0: होतं. मात्र आता वित्त विभागाकडून प्रतिकृतीची रक्कम मंजूर झाल्यानं लवकरच महामंडळाच्या तब्बल 86,000 कर्मचाऱ्यांचं वेतन हे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यापुढे वेतनाला विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले असून वेळेत पगार होणार असल्यानं कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत करा, मंत्री सरनाईक यांनी सुद्धा आदेश दिले आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. श्रोते हो, आम्ही अधिकारी झालो या लेखक आणि संपादित केलेल्या देवेंद्र भुजबळ यांच्या पुस्तकातील काही भाग आपण दर सोमवारी आणि दर बुधवारी जाणून घेत असतो. आणि आपण आता वळणार आहोत आई झाली अधिकारी या भागाकडे. UPSC MPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्र सरकारच्या राज्य शासनाच्या सर्वोच्च सेवेमध्ये स्थान मिळवणं हे प्रत्येक उमेदवाराचं, प्रत्येक कॅन्डिडेटचं स्वप्न असतं आणि ते स्वाभाविकही आहे. पण मुख्य परीक्षांबरोबर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या इतरही स्पर्धा परीक्षांची तयारी जर केली तर यश मिळणं निश्चित सोपं आहे. आणि हेच आज आपण जाणून घेणार आहोत उपसंचालक वर्षा भाकरे यांच्या यशस्वी यशोगाथेतून. श्रोते हो, अगदी थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटणार आहोत या यशोगाथेतून, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील आई झाली अधिकारी या भागातून. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

श्रोते हो आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आपण ऐकताय आणि यामध्ये आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील काही यशोगाथा आपण जाणून घेत आहोत. 10वीत शिकत असताना एके दिवशी वर्तमानपत्रात नागपूरची एक युवती IAS झाली आहे अशी बातमी वाचण्यात आली. माझे वडील सहकार विभागात शासकीय नोकरीला होते आणि त्यांनीच मला या परीक्षेबद्दल तेव्हा थोडक्यात माहिती दिली. कदाचित तेव्हापासूनच स्पर्धा परीक्षांचं आकर्षण माझ्या मनात निर्माण झालं असावं आणि त्याकरिता पूरक वातावरण घरात पालकांनीही ठेवण्याचा प्रयत्न केला. नागपूर विभागामध्ये म्हणजे तेव्हा अमरावती विभाग नागपूर विभागामध्ये समाविष्ट असायचा, कोणत्याही जिल्ह्यामध्ये त्यांची बदली व्हायची, त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या शाळा आणि वातावरण मिळायला बघायचं. वडिलांची ज्या गावाला बदली त्या परिसरातील उत्तम शाळा शोधणं, तिथे प्रवेश घेणं याकडे वडिलांचं लक्ष असायचं आणि त्याच परिसरात वाचनालय शोधणं हे आई पाहायची. आईला वाचनाची खूप आवड होती आणि तो वारसा आमच्याकडेही आला. आम्ही दोघी बहिणी मोठे आणि आमच्यानंतर दोन लागोपाठ भाऊ चौघांनाही मैदानी खेळ यायला हवेत, रोजचा पेपर वाचायला हवा याकडे आईचं बारकाईनं लक्ष असायचं. शाळेत होणाऱ्या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणं आवश्यक असायचं. सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, निबंध, सगळ्या स्पर्धा याकडून आई स्वतः तयारी करून घ्यायची. चौथ्या आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळाल्यानंतर त्या परीक्षेचा तयारीचा फायदा इतर परीक्षांमध्ये कसा होतो हे त्या काळामध्ये समजलं. वाचन आणि संधी मिळेल तेव्हा थोरा मोठ्यांची भाषणं ऐकणं अशी आवड होते. 12वीनंतर BSC ला मी गेले. फायनल वर्ष होतं. सप्टेंबर महिन्यात एके दिवशी माझं खूप पोट दुखायला लागलं. संध्याकाळपर्यंत तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली आणि अपेंडिक्सच्या त्रासापासून सुटका झाली. पण पोटामध्येच थोडं फुटलं असल्यानं प्रकरण थोडं गंभीर होतं आणि त्यानंतर बरेचसे दिवस मी कॉलेजला जाऊ शकले नाही. परिणामी डिग्रीचं माझं शेवटचं वर्ष वाया गेलं. मी शारीरिकदृष्ट्या फिट होते परंतु डिग्री नव्हती आणि त्यामुळे शासकीय महिला कॉलेजमधून DED केलं. पुढे BSC झाल्यावर विदर्भ कॉलेजमधून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून सांख्यिकी विषयात MSc पहिल्या श्रेणीतून उत्तीर्ण झाले. दरम्यान अंतिम वर्षाला असताना DED च्या पात्रतेप्रमाणे शिक्षिका म्हणून अमरावती, यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांकरिता परीक्षा दिली. दोन्ही ठिकाणी माझी निवड झाली. अमरावती जिल्ह्यात चिखलदरा पंचायत समितीनं सहाय्यक शिक्षिका म्हणून मी रुजू झाले. खरं तर त्याचवेळी पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेचा फॉर्म मी भरला होता. पण वडिलांच्या मित्रानं माझ्याकरता सुचवलेलं स्थळ वडिलांना आवडलं आणि त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी माझं त्यांना लग्न करायचं होतं. शिवाय आता मला नोकरीही होती, त्यामुळे त्याच वर्षी लग्न होऊन दर्यापूर पंचायत समितीमध्ये सांगळूत गावी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेमध्ये मी रुजू झाले. नवीन नोकरी, नवीन गाव, सासर, एका मुलीची आई या सगळ्या गोष्टी सोबत जुळून घेत होते. मी बाहेर गावी शाळेत गेले की सासूबाई माझ्या मुलीला पाहायच्या. मुलगी 1.5 वर्षाची झाली आणि सासूबाईंना माझे सासरे आजारी झाल्यानं त्यांच्याकडे जावं लागलं. मग मुलीला कोण बघणार हा प्रश्न निर्माण झाला. कुटुंबातील आर्थिक घडी नीट राहावी म्हणून नोकरी अत्यंत आवश्यक होती. माझ्या 1.5 वर्षाच्या मुलीला माझ्या माहेरी ठेवावं लागलं. माझी मुलगी, माझ्या माहेरी आणि माझ्या सासूबाई माझ्या सासरी गेल्यानं संध्याकाळी शाळेतून परतले की मला त्या दोघींचीही खूप आठवणी यायची. शनिवार रविवार मुलीला भेटायला मी माहेरी अमरावतीला यायचे. परतताना भावनिकदृष्ट्या माझ्यातील आईला स्वतःला सांभाळणं फारच कठीण असायचं. 2-3 महिने गेले आणि माझं नुकतंच सेवानिवृत्त झालेले वडील मला म्हणाले की आम्ही तुझ्या मुलीला चांगलं सांभाळतोय, तू मात्र आता तुला जो थोडा निवांत वेळ मिळतोय तो सत्कारणी लाव. तुला स्पर्धा परीक्षा द्यायची होती, आता सध्या उपलब्ध वेळेमध्ये ते कर. दर्यापूरला असताना रोज शाळेकरता बस स्टँडकडे निघाले की श्री कोरे सर यांच्या घरावर लावलेली पाटी दिसायची, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. त्याची आठवण झाली आणि मग सुरू झाली रोजची कसरत. पहाटे 4:30 उठणं, वाचन, स्वयंपाक, तयारी, कोरे सर, क्लासमध्ये लवकर पोहोचणं, क्लास झाला की शाळेकरता बस पकडणं, संध्याकाळी शाळेतून येऊन घरचं आवरलं की पुन्हा 7:30 ते 9:30 क्लास आणि मग सगळे विद्यार्थीही त्यातले नियमित होते आणि मी एकटीच शनिवार रविवार मुलीकडे, सणवार असला की सासरी जाणारी होते. सातत्य हा स्पर्धा परीक्षेचा यशाचा मूलमंत्र आहे आणि मी त्यात कमी पडत होते. कधीकधी निराश वाटायचं पण सतत प्रोत्साहन देणारे माझे वडील माझ्या छोट्या 1.5 वर्षाच्या मुलीला आई दोन्ही भावांच्या मदतीनं सांभाळत होती.
बाहेरगावच्या नोकरीमुळे मुलीला तिची आई सकाळी 9 नंतर संध्याकाळी 6:30 भेटायची आणि 1.5 वर्षाच्या वयानंतर तर ती सतत अमरावतीला होती. त्यामुळे लहानपणी ती बरेचदा आजारी असायची. नकळत्या वयात खूप समजदार झालेली माझी मुलगी हे सगळेजण माझे प्रेरणास्थान होते. 6 विषयात पोस्ट ग्रॅज्युएट असणारे माझे पती मला अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, सहकार, मराठी, समाजशास्त्र या विषयांचं मार्गदर्शन करायचे. माझा MPSC मुख्य परीक्षेकरिता घेतलेला विषय हा समाजशास्त्र होता. कोरे सरांकडे क्लास सुरू केल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात PSI STI प्रिलियम्स होती. क्लासमधल्या सर्वांची तयारी पाहून मला घाबरायला व्हायचं. माझी स्पर्धा तर फक्त माझ्यासोबतच होती. त्यामुळे अर्ज केला, परीक्षा दिली, 25-30 दिवसांच्या अंतरानं राज्यसेवा प्रिलियम्स होती तीही दिली आणि दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाले. आता मला मुख्य परीक्षा नागपूरमध्ये द्यायची होती आणि त्यासाठी मी रजाई खूप सांभाळून ठेवल्या. सगळ्यातून उरलेल्या वेळात मी अभ्यास करायचे. कोरे सर प्रोत्साहित करायचे की अभ्यास करण्याचा कधीच कंटाळा यायचा नाही. PSI STI पूर्वपरीक्षा पास झाले पण मुख्य परीक्षा 3 मार्क्स कमी पडल्यानं मुलाखतीत पात्र ठरू शकले नाही. खात्री पटली की थोडी जास्त तयारी केली आणि यश फार दूर नाही हे कळालं. पुढे लगेच 15 महिन्यात सांख्यिकी अधिकारी गट ब, राज्यसेवा नगर परिषद मुख्याधिकारी गट ब च्या दोन्ही पदांकरता पात्र झाले. सहाय्यक शिक्षिका म्हणून 9 वर्ष पूर्ण करून झेडपीच्या अमरावतीमधून कार्यमुक्त झाले आणि राजपत्रित अधिकारी म्हणून शासनाच्या सेवेत रुजू झाले. त्यानंतर पुन्हा 6 वर्षानं मी MPSC स्पर्धा परीक्षेद्वारे उपसंचालक नियोजन गट अ या पदासाठी निवडले गेले. जिल्हा परिषदेतील अनुभव माझ्या पुढच्या प्रवासाला नक्कीच उपयोगी आला. जिल्हा परिषद शाळांमधून वारंवार करावी लागणारी प्रशिक्षणं, तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून केलेली कामं या सगळ्या बाबी मला प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकवत होत्या. आदिवासी विभाग, उद्योग, नियोजन अधिकारी यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना स्पर्धा परीक्षांची तयारी करताना लागणारी जिद्द गामी आली. कोरे सरांकडे केलेल्या तयारीमुळे कधीही कोणत्याही परीक्षेच्या प्रिलियम्समध्ये मला अपयश आलं नाही. दर्यापूरसारख्या छोट्याशा गावात स्पर्धा परीक्षेचं वेड तरुणाईला लावणं आणि अनेकांना यश मिळवून आर्थिक सक्षम करणं खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं झालं. श्रोते हो, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील आई झाली अधिकारी हा भाग आपण आज ऐकलात. श्रोते हो, पुन्हा भेटूयात आपण उद्या नगरसंतरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, गोष्टी तुमच्या आमच्या। हा आपला शो सुरू झालाय मंडळी आणि मी आले आहे तुम्हाला भेटायला नवनवीन अशा गोष्टी घेऊन, गमती जमती घेऊन आणि खूप साऱ्या चर्चा करायला। मंडळी आज आषाढ अमावस्या म्हणजेच आपली सर्वांची दीप अमावस्या आहे। उद्यापासून पवित्र श्रावण महिना सुरू होतोय, पण त्याआधी आजचा हा दिवस म्हणजे घरातील सर्व दिव्यांची पूजा करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। आजच्या दिवशी घरातील तांब्या पितळेच्या समया त्याचसोबत निरांजना स्वच्छ घासून पुसून उजळून काढल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते। आषाढाच्या काळोखाला दूर सारून श्रावणाच्या शुभ आणि प्रकाशानं भरलेल्या दिवसांचं स्वागत करण्याचा हा सुंदर असा संदेश आहे। संस्कृत मध्ये म्हटलंच आहे ना, तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे चला, आणि हाच संदेश हा सण आपल्याला देत असतो। चला तर मग मंडळी, आज आपल्या घरातील दिव्यांसोबतच मनातील विचारांचा सुद्धा दिवा उजळवूयात। तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा ही फक्त कागदावरच आहे का?

0: तर ऐका, महिला व बाल विकास विभागानं राज्यभरामध्ये 6,000 जास्त सरकारी आणि खाजगी कार्यालयांची झडती घेतली होती आणि या समोर आलं की फक्त मुंबईतच 83 संस्थांनी महिला सुरक्षेच्या नियमांकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे. ना तक्रार निवारण समितीची योग्य स्थापना, ना कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण. पण आता ही कागदी घोडे नाचवणाऱ्यांना दणका चांगलाच बसणार आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या या आस्थापनांना कारण दाखवा ही नोटीस बजावण्यात आलेली असून थेट 50,000 दंडाची कारवाई होणार आहे. तर मंडळी, कामाची जागा महिलांसाठी सुरक्षित असणं हा त्यांचा हक्क आहे, त्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा अशी समिती आहे की नाही हे नक्की तपासा. आणि मंडळी, अशाच उपयुक्त माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. व्हिडिओ ऐका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आता मला तुम्हाला एक खूप सकारात्मक आणि मस्तपैकी प्रेरणादायी अशी बातमी तुमच्या सोबत शेअर करायची आहे. झारखंड मध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये एक खूप मोठा आणि सुंदर असा बदल घडलाय. तिथल्या अनुसूचित जमातीच्या म्हणजेच आदिवासी समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणातील प्रवेशामध्ये तब्बल 28.11% वाढ झालेली आहे. हा फक्त एक आकडा नाहीये बरं का, तर आदिवासी समाजामध्ये शिक्षणाविषयी वाढणाऱ्या जागरूकतेचा हा एक मोठा पुरावा आहे. मुलींचं उच्च शिक्षणामध्ये पुढे येणं म्हणजेच त्या आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं भक्कम पाऊल टाकतात. जेव्हा एखादी मुलगी शिकते तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज पुढे जात असतो. त्यामुळं या सर्व जिद्दी मुलींचं मनापासून कौतुक आहे. मंडळी, तुम्ही अशाच बातम्यांसाठी अशाच नवनवीन सकारात्मक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, ऑफिस मध्ये किंवा घरी काम करताना तुम्ही ही खुर्चीवरती टेकून किंवा आळसावून बसताय का? तर ही सवय आजच बंद करा. कॅनडाच्या मॅगिल युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार खुर्चीवरती पाठीचा कणा थेट आणि सरळ ठेवून बसल्यानं फक्त शरीरच नाही तर तुमचा मूड सुद्धा सुधारतो. योग्य पोश्चरमुळे फुफ्फुसांना 30% जास्त ऑक्सिजन मिळतं, आळस दूर पळतो आणि मेंदू अधिक सतर्क होतो. मंडळी, हॉवर्ड बिझनेस स्कूलच्या अभ्यासानुसार सरळ बसल्यानं शरीरातील हार्मोन संतुलित राहतात, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. तज्ञांचा सल्ला आहे की दर 45 मिनिटांनी थोडी विश्रांती घ्या आणि काम करताना लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांच्या स्तरावरती ठेवा. तर मंडळी, चला तर मग पाठीचा कणा टणक करा, सरळ बसा आणि आत्मविश्वासानं काम करा. ऐकत रहा आपला लाडका रेडिओ, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

बेसाय की

0: असंच बघता एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोड आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोड आलं ऊंट आलं माकड आलं खोकड

0: अन्न गाढ़ाव काय माणूस काय अन्न गाढ़ाव काय जाईल तकड़ो बम करते कस स्वांग करते
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113552000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
2: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 12 ऑगस्ट म्हणजेच आंतरराष्ट्रीय युवा दिन. तर माझ्या सर्व तरुण आणि धडपड्या मित्रांना, माझ्या मैत्रिणींना यूथ डेच्या मनापासून शुभेच्छा. मंडळी, तरुण असणं म्हणजे फक्त एक वय असणं नाही तर नवीन विचार, अफाट ऊर्जा आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असणे. आज जगभरामध्ये तंत्रज्ञान असो, नवसंशोधन असो किंवा सामाजिक बदल असो, आपली युवा पिढी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवते. पण याचबरोबर योग्य दिशेनं पाऊल टाकणं आणि स्वतःच्या आरोग्याची व स्वप्नांची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. मंडळी, तुमच्यामध्ये जी ताकद आहे ती संपूर्ण जगाला एक नवी दिशा दाखवू शकते. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा, शिकत रहा आणि पुढे जात रहा, हसत रहा, रॉक करत रहा. आणि मंडळी, अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, मासिक पाळीवरती आजही अनेक ठिकाणी खुलेपणानं बोललं जात नाही, पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खर्जुने खारे येथे एका माजी विद्यार्थ्यानं या संकोचाचे ढग पार दूर सारलेत। मंडळी, तिथल्या देवराम गंगा शेळके पाटील शाळेतील एका माजी विद्यार्थ्यानं स्वतः पुढाकार घेत पॅडमॅन बनून विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन आणि वापरलेल्या पॅड्सची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी डिस्पोजल मशीन गिफ्ट केलेलं आहे। त्याचबरोबर 150 अधिक विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड्स वाटून मासिक पाळी स्वच्छता आणि आरोग्याबद्दल मोकळेपणानं मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलंय। अशाच प्रकारचा सामाजिक पुढाकार खरोखर कौतुकास्पद असतो, ज्यामुळे आपल्या मुलींच्या आरोग्याला आणि आत्मविश्वासाला नक्कीच बळ मिळतं। मंडळी, चला तर मग मासिक पाळीबद्दलचा संकोच सोडूयात आणि स्वच्छतेला प्राधान्य देऊयात। ऐकत रहा आपला लाडका शो गोष्टी तुमच्या आमच्या आणि थोड्याच वेळात आपण भेटणार आहोत एका म्युझिकल ब्रेक नंतर। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी सॉरी, जेव्हा अडचण मोठी असते तेव्हा आपल्या शाळकरी चिमुरड्यांचा दिमाग कसा चालतो याचं एक धमाकेदार उदाहरण समोर आले. म्हणजे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातल्या शाळकरी मुलींनी हातामध्ये चक्क छत्रीचा माईक बनवला आणि रस्त्यांवरच्या खड्ड्यांचं असं काही उपरोधिक आणि जबरदस्त ग्राउंड रिपोर्टिंग केलं ना भाई, त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला. आणि काय चमत्कार झाला माहितीये, या रिपोर्टिंग ची गंभीर दखल घेत प्रशासनानं आणि स्थानिक प्रशासनानं देखील तत्काळ हालचाल करून रस्त्यावरचे खड्डे भरून दुरुस्तीच्या कामाला सुरुवातही केली. नाहीतर आपण तक्रारी करतच बसतो की, पण या मुलींनी दाखवून दिलंय की योग्य मार्गानं आवाज उठवला तर बदल घडतोच. या छोट्या रिपोर्टर्सच्या कल्पकतेला आमचा कडकटून सलाम आहे, सॅल्यूट आहे. मंडळी आपण सुद्धा हे धाडस केलं पाहिजे, कारण आपण एक समाजाचं देणं लागतो, समाजाचा भाग आहोत आपण. त्यामुळे समाजामध्ये काय गोष्टी चालत आहेत, आपल्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, या सर्व गोष्टींची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि हे दुसरं तिसरं कोणी करणार नाहीये, तुम्ही आम्ही मिळून सामान्य नागरिकांचं हे काम आहे. त्यामुळे मंडळी आपण सतर्क राहणं, जागरूक राहणं गरजेचं आहे. तर मंडळी अशाच गोष्टी ऐकत राहा, तुम्ही स्वतः जागरूक राहा, दुसऱ्यांना सुद्धा जागरूकतेचा संदेश द्या आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळ रस्ता, अहिल्यानगर.
2: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, जेवणामध्ये मीठ कमी असेल तर चव जात नाही आणि त्याचसोबत जास्त झालं तर आरोग्य सुद्धा बिघडतं. पण प्रश्न असा आहे की नॉर्मल मीठ की सैंधव मीठ आरोग्यदायी यापैकी कोणतं आहे? बघा, रोजच्या नॉर्मल पांढऱ्या मिठावरती केमिकल प्रोसेस केलेली असते. यामध्ये आयोडीन भरपूर असतो जे की आपल्या थायरॉईडसाठी खूप चांगलं आहे. पण जास्त प्रमाणात खाल्लं तर BP वाढू शकतो. दुसरीकडे सैंधव मीठ म्हणजेच पिंक साल्ट हे पूर्णपणे नैसर्गिक असतं. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे तब्बल 84 पेक्षा जास्त मिनरल्स असतात. हे पचनासाठी उत्तम तर असतंच आणि ब्लड प्रेशर नियंत्रण ठेवायला सुद्धा मदत करतं. तर यापैकी बेस्ट कोणतं? जर मी तुम्हाला सांगितलं की BP आणि पचनाचा त्रास असेल तर सैंधव मीठ हे नक्कीच उत्तम आहे आणि तज्ज्ञ लोक सुद्धा हेच सांगतात. आणि मंडळी, शरीराला आयोडीनची सुद्धा जास्त गरज असते, त्यामुळं योग्य मिठाचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला आयोडीनची गरज असल्यामुळं थोडंफार मीठ आपलं पांढरंही चालेल. पण जर तुम्हाला BP वगैरेचा जर त्रास असेल तर तुम्ही सैंधव मीठ जास्त तुम्ही ते कॅरी करा. तर दोन्ही मिठांचा उपयोग करा आणि तुम्हाला आवश्यकतेनुसार माहिती मिळवा आणि मगच तुम्ही या गोष्टींचा वापर करा. तर मंडळी, अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावण म्हटलं की उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खाण्याची मज्जा काही वेगळीच असते आणि म्हणूनच आज मी घेऊन आली आहे एक खास श्रावण स्पेशल रेसिपी, खमंग साबुदाणा रताळे कटलेट. हे बनवायला खूप सोपं आहे. एका बाउल मध्ये भिजवलेला साबुदाणा, उकडलेले रताळे आणि बटाटा एकत्र करून मॅश करायचा. त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, जिरं, चवीनुसार सैंधव मीठ आणि मस्तपैकी लिंबू पिळून छान गोळा मळून घ्यायचा. आता कधी कधी काय असतं मंडळी, काही भागामध्ये काही प्रदेशामध्ये जिरे हे उपवासाच्या पदार्थांमध्ये घातले जातात, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोस्टली जिरे वापरत नाही, त्यामुळे तुम्ही हे स्किप करू शकता. आता या मिश्रणाचे लहान लहान कटलेट बनवा आणि तव्यावरती थोडे तूप लावून दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करा. बस, तर मग गरमागरम वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे कटलेट दही सोबत सर्व्ह करा. उपवासाला काहीतरी वेगळं आणि टेस्टी हवं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा मंडळी. आणि अशाच युनिक रेसिपीजसाठी, युनिक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रिणी आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज आपण भरपूर साऱ्या गप्पा मारल्या, खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या, जाणून घेतल्या आणि मंडळी तुम्ही सुद्धा खूप छान शांतपणे मस्तपैकी ऐकून घेतल्या, एवढं प्रेम दिलं आपल्या रेडिओला. मंडळी, आपण उद्याच्या भागामध्ये ठीक सकाळी 11 वाजता भेटणार आहोत आपल्या नेहमीच्या वेळेमध्येच आपल्या शोमध्ये आणि नवनवीन गोष्टी घेऊन, नवनवीन असे अपडेट्स घेऊन मी उद्याही येणार आहे तुम्हाला भेटायला. तर मंडळी, आता थोड्याच वेळामध्ये स्नेहवार्ता हा शो घेऊन आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला. तर तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमाचा आणि दिवसभरातील अनेक छानशा गाण्यांचा आस्वाद घ्या आणि मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल्य हे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडणारा कार्यक्रम स्नेहवार्ता सुरू आहे. नगरकर, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीच खास करत असतो. आजही आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात काही वेगळी आणि खास करणार आहोत. आज आपण अशा एका व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत ज्यांनी आपल्या कामातून अनेक महिलांच्या आयुष्यात नवसंजीवनी दिली आहे. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, फसवणूक अशा कठीण परिस्थितीतही अडकलेल्या महिलांना आधार देत त्यांना पुन्हा उभं करण्याचं मोठं काम त्या करत आहेत. स्नेहाधार प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापिका विद्या घोरपडे मॅडम. मॅडम, तुमचं रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्कार मॅडम.
3: नमस्ते, मी विद्या घोरपडे.
2: मॅडम, तुमचा शिक्षणाचा प्रवास कसा झाला आणि सोशल वर्क आणि समाजशास्त्र हाच विषय तुम्ही का निवडला?
3: मी माझं शिक्षण मास्टर इन सोशल वर्क केलंय नाशिक कॉलेजमधून. आणि मास्टर करण्या अगोदर कॉलेज दरम्यान वेगवेगळे जे सामाजिक उपक्रम असायचे, वृक्षारोपण असेल, एनसीसी कॅम्प असेल, किंवा काही अवेअरनेस प्रोग्राम्स असतील, महिला सुरक्षेवरती असतील, त्यावरती तर सहभाग पूर्वीपासूनच असायचा. ते आवडच होती एक की सर्वांना मिळून काहीतरी वेगळं करण्याची. पण पदवीनंतर कळालं की यामध्ये काही शास्त्रशुद्ध अभ्यास पण आहे, आपल्याला मास्टर्स पण त्यामध्ये घेता येते. तर त्यामुळे मग त्यातच अजून सखोल अभ्यास करून आपल्याला वेगळं काहीतरी करता येईल या उद्देशाने मी MSW कोर्स केला. जेणेकरून आपण समाजकार्यासाठी एक विथ प्रिन्सिपल्स काम करू शकू, ज्यात अजून आपल्याला सखोल माहिती मिळेल की एक्झॅक्टली कसं करायचं.
2: अच्छा, पण समाज सेवेकडे वळालात, त्यामागील काही हेतू होता?
3: माझं बिलॉंगिंगनेस हे ग्रामीण भागातून आहे. ग्रामीण जीवन मी हे जवळून बघितलेलं आहे. आणि विशेषतः महिला आणि मुली, म्हणजे मलाही जे शिक्षण झालं, मी 12वीपासून आमचं गाव सोडून बाहेर शिक्षण घेतलं सगळं. आणि त्यासाठी माझ्या कुटुंबातून तर अपोज नव्हता, पण एक सामाजिक प्रेशर जे असतं, माझ्या अगोदर माझ्या गावातली कुठलीही मुलगी बाहेर जाऊन शिकलेली नव्हती. ती सगळी परिस्थिती बघता स्पेसिफिक असं मनात उद्देश आला होता की या आपल्याला जे फेस करावं लागतंय, कदाचित मी बाहेर पडते ते माझ्या पालकांच्या सपोर्टमुळे. पण माझ्या अशाच बऱ्याच मैत्रिणी होत्या की ज्यांना पालकांचा सपोर्ट नव्हता, सामाजिक प्रेशरला आपोज जाण्याची पालकांची तयारी नव्हती. या कारणाने बऱ्याच माझ्यासारख्या वर्ग मैत्रिणी ज्या शिकू शकल्या नाही किंवा पुढे येऊ शकल्या नाही. तर ही सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे आणि यासाठी काम केलं पाहिजे ह्या उद्देशाने मुलींना आपण त्यांचे जे काही हवं आहे, आकाश हवं आहे, ते कसं देऊ शकतो आणि त्यांचे हक्काचे डिसिजन किंवा त्यांचा हक्क त्यांना कसा मिळू शकतो, महिलांना बाहेर पडण्याची, दुनियादारी शिकण्याची संधी कशी मिळू शकते, तर ते देण्यासाठी आपण काम करायचं या उद्देशाने महिला सक्षमीकरणाकडे माझा ओढ जास्त होता.
2: अच्छा, तर मॅडम आपण आपल्या स्नेहले संस्थेशी कसे जोडले गेला?
3: ज्यावेळी मी मास्टर करण्यासाठी नाशिकला ऍडमिशन घेतलं कॉलेजचं, तर त्या दरम्यान बरेच युथ कॅम्प असायचे. पूर्वीपासून मी जे सामाजिक क्षेत्रातले किंवा सामाजिक विभागातले कुठलेही महाविद्यालयीन ऍक्टिव्हिटीज असल्या तर त्यात सहभागी प्रथमता असायचे. तर युथ कॅम्प जो आपला स्नेहालयामध्ये भरतो, तर माझ्या सिनियर्स, मी प्रत्यक्षात आली नव्हती पण माझ्या सिनियर्सकडनं मी ऐकलं होतं की स्नेहालय अशी अशी संस्था आहे की जी महिला आणि बालकांसाठी पुनर्वसनाचं काम करत आहे किंवा अवेअरनेसचं काम करत आहे. तर तो एक माझा उद्देश होता. आणि मग एक्झाम झाल्यानंतर, माझी पदवी पूर्ण झाल्यानंतर मी सर्च आउट केलं. नशिबानेच तेव्हा आपल्या स्नेहालयात पण जागा होत्या, मी इंटरव्ह्यू दिला आणि स्नेहालयाशी कनेक्ट झाले.
2: अच्छा, तर मॅडम आपण गेल्या 5 वर्षापासून तुम्ही आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये कार्यरत आहात, तर कोणकोणत्या प्रकारच्या तुम्ही केसवर काम केलं आहे?
3: तर माझा प्रकल्प म्हटला तर तो स्पेशली महिला आणि पीडित पुनर्वसनासाठी आहे. तर आपल्याकडे येणाऱ्या महिला, पण महिलाच नाही तर पुरुषांसाठी, जेंडर बेस्ड व्हायलन्स जो काही आहे, कौटुंबिक हिंसाचाराने ग्रस्त महिला आणि पुरुष असतील, या दोन्ही कॅटेगरीसाठी आपण काम करतो. तर त्या दरम्यान विशेषतः महिला, म्हणजे HIV आजाराने ग्रस्त असतील, विधवा असतील, पीडित असतील किंवा बलात्कारित असतील, मनोरुग्ण महिला असतील, किंवा अनाथ मुली असतील तर यांच्या सगळ्या पुनर्वसनासाठी आपण काम करतो. प्रेम प्रकरणात फसवणूक झालेली असतील किंवा ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस असतील, देहविक्री विभागात ज्या गुंतल्या गेलेल्या महिला आहेत त्यातून बाहेर पडायचं आहे पण त्यांना मार्ग भेटत नाहीये, समाज एक्सेप्ट करत नाहीये आणि कुठेतरी स्वतःचं मनोबल पण खचलेलं आहे, तर ह्या सगळ्या प्रकारातील महिलांसाठी आपण त्यांच्या पुनर्वसनाचा उद्देश धरून काम करतो.
2: अच्छा, तर मॅडम अशा संवेदनशील प्रकरणामध्ये जसं की कौटुंबिक, तुम्ही म्हणताय आता कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक हिंसाचार, पीडित महिलांचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही काय काम करता?
3: सर्वप्रथम तर त्यांचा विश्वास जिंकणं म्हणजे त्यांचं मनोबल जे खचलेलं असतं की कुटुंबाचाही सहारा दिसत नाहीये, ज्यांच्याकडनं सहाऱ्याची अपेक्षा असते त्यांच्याकडनंच हिंसाचार सहन करावा लागतो, स्वतःचाही आत्मविश्वास कुठेतरी गमावलेला असतो. तर या महिलांना आम्ही तुमच्यासाठी आहोत हा जो आपण एक विश्वास देतो किंवा तिची जी प्राथमिक गरजा असतात, समजा की तिला जर घराबाहेर काढून दिलं असेल तर तिला आपण सुरक्षित निवारा देणं गरजेचं आहे. आपल्या बोलण्यात नर कुणीतरी आपल्यासाठी उभा आहे, मदतीला आहे. तिच्या मुलांचे जर काही प्रश्न असतील जसं शैक्षणिक असेल तर मुलांसाठी मदत करणं, जर तिला कायद्याच्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी कोणी उभंच नाहीये तर तिच्यासोबत जाऊन ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं, ह्या छोट्या छोट्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात की ज्यावरती महिलेला असं वाटतंय की माझ्या बाजूने कोणीतरी उभं राहतंय आणि हे दिसतानी महिला आपल्यावरती भरोसा करतात आणि मग हळूहळू त्यांच्या प्रश्नाला यातून मार्ग निघत चालतो. जसं जसं आपण त्यांचा एक एक एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाऊ तसं तसं महिला ट्रस्ट गेन करत जातात.
2: नक्कीच मॅडम, तुम्ही केलेल्या कामामधला एखादा असा अनुभव आहे का तो तुमच्या अजूनही लक्षात राहिलेला आहे?
3: तसं जर म्हणायला गेलं तर आता आपण सध्याची समाजाची स्थिती बघतोय की प्रत्येक येणारा अनुभव हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे आणि प्रत्येक हा हॉरिबल अनुभव आहे. विशेषतः असं एक म्हणता नाही येणार कारण की आता एवढ्या 5 वर्षात इतक्या साऱ्या केसेसमध्ये प्रत्येकीचा प्रॉब्लेम हा वेगवेगळा राहिलेला आहे आणि प्रत्येक वेळा त्या प्रॉब्लेमची डेप्थ ही खालवत गेलेली आहे. जसं आपण म्हणतोय की समाजाची विकृती वाढत चालली आहे तशी समस्येची देखील विकृती वाढत चालली. तर बऱ्याच वेळा असं जाणवतं की समजा एखादी महिला असेल जी कौटुंबिक हिंसाचाराने ग्रस्त आहे, त्यामध्ये सासरची मंडळी तर नाहीच समजून घेते, स्वतः ज्याच्या भरोशावर लग्न केलंय तोही व्यवस्थित नाहीये, पण सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे ही पण आहे की जे पालक आपल्या मुलीला वाढवतात त्यांच्याकडनं समाजाच्या प्रेशरमुळे मुलीला सपोर्ट करणं होत नाही आणि याच्या अगेन्स्ट जाऊन काही पालकांनी सपोर्ट जरी केला, समजा इनकेस ते त्यांच्यासाठी उभे राहिले पण तिथे प्रशासनाची हवी ती मदत त्यांना मिळत नाही, किंवा कदाचित असं असतं की एखाद्या वेळेस प्रशासन देखील मदतीसाठी अवेलेबल असतं पण त्यांच्यामध्ये ते अवेअरनेस नाही की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, काय प्रोसिजर असते किंवा आपल्या मुलीला आपण काय न्याय मिळवून देऊ शकतो. हे बघतानी थोडस फार मनाला असं भेदावक वाटतं की न्याय तर मिळवायचं पण त्यासाठी कुठेतरी आपला समाज अज्ञान आहे. तो एक खूप वेगळा अनुभव येतो की कदाचित पालकांना या गोष्टीचं नॉलेज असावं आणि सगळ्यात पहिले पीडितीला या विषयीचं नॉलेज असावं की मी माझा स्वतःचा न्याय कसा मिळवेल. याचबरोबर तुम्ही जसं म्हटलं की एखादी असं स्पेसिफिक अनुभव, तर म्हणजे गेल्या 1.5 वर्षापूर्वी एक केस होती की ती मुलगी मतिमंद होती, तिला बोलताही येत नव्हतं, मानसिक रुग्ण देखील होती, म्हणजे बलात्कारी ती पीडिता होती. सो तिला सांभाळणारी तिची सावत्र आई होती जी साधारणतः एक मेंढ्या वगैरे पाळून त्यांचा सगळा

0: कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पडली किंवा त्यावरती आपण काम केलं तर ते सगळ्यात विद्रावक चित्र समोर आलं की जो काही आरोपी होता ते तिचे स्वतःचे वडील होते.
1: अरे बापरे.
0: आणि याच्याही पेक्षा विचित्र असं होतं की म्हणजे एक वेगळी बाब वाटली मला की ती सावत्राई असून मुलीच्या न्यायासाठी लढत होती तिने तिचा स्वतःचा नवरा हा जेलमध्ये पाठवलेला होता. हालांकी त्या महिलेला कुठल्याही प्रकारची आर्थिक बाजू ही तिची पक्की नव्हती, पूर्णपणे कमजोर होती. जेव्हा स्वतःचा नवरा जेलमध्ये गेला त्यांच्याकडे ज्या काही मेंढ्या वगैरे असतील ते दुसऱ्यांच्या शेतात जाऊन ती एकटी स्त्री सांभाळत होती. म्हणजे तिने स्वतःच्या सपोर्टचाही विचार न करता न्यायासाठी, आणि तेही सावत्राईला एक आज आपण वेगळ्या नजरेत बघतो, पण ती एक आई वेगळी दिसली का जी स्ट्रगल करत होती त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी, आणि तिने केस फाईल केली होती स्वतःच्या नवऱ्याच्या अगेन्स्ट. सो त्या मुलीला आपण आपल्याकडे वैद्यकीय मदत असेल, कायदेशीर मार्गदर्शन असेल आणि तिच्या पुनर्वसनाचं देखील आपण काम केलं, ती आता एका चांगल्या नामांकित संस्थेत सुरक्षित ठिकाणी आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, तर हा एक फार एक पॉझिटिव्ह और निगेटिव्ह दोन्ही बाजूचा एक वेगळा अनुभव राहिलेला आहे. कारण की बऱ्याच केसेस ह्या समाजामध्ये समोर येत नाही ओनली बिकॉज ऑफ की सोशल प्रेशर आणि स्वतःचा विचार की काय होईल, तर त्याला एक कुठंतरी वेगळं वळण देणारी ती कहाणी होती जी कायम लक्षात राहील.
1: अच्छा मॅडम, जसं की तुम्ही म्हणता मुलींना पण अवेअरनेस पाहिजे, तर मुलींच्या शिक्षणासाठी तुम्ही जे काम केले त्यातून तुम्हाला काय बदल जाणवतोय?
0: आपल्याकडे बऱ्याच वेळा एकल पालकत्व, विधवा झालेल्या किंवा घटस्फोट घेतलेल्या किंवा अनाथ मुली, दुर्धर आजाराने ग्रस्त मुली येतात, तर आपला रिहॅबिलिटेशनच्या ज्या 5 फॅक्टर्स आहेत, तर रिहॅबिलिटेशनमध्ये सगळ्यात मेजॉरिटी आपण एज्युकेशन आणि व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. तर गेल्या 3 वर्षांमध्ये जवळजवळ 45 मुलींचं आपण प्रकल्पामार्फत शिक्षण पूर्ण केलेलं आहे, आणि त्यातल्या 37 मुली ह्या जॉब प्लेसमेंटला गेलेल्या आहेत. मग त्या एज्युकेशन आणि व्होकेशनल कोर्सेस, आपण एज्युकेशन बेस्ड स्ट्रेंथ मुलींची इव्हॅल्युएट करतो की ज्या एज्युकेशनमध्ये चांगल्या स्कोअर करू शकतात किंवा शिकू शकतात त्यांना आपण लॉंग टर्म जसं की डिग्री मास्टर प्रोव्हाइड करतो, पण ज्यांना तात्काळ आपण छोटंसं व्होकेशनल ट्रेनिंग देऊन स्वतःच्या पायावर उभं करू शकतो तर असे वेगवेगळे व्होकेशनल ट्रेनिंग आपल्याकडे आहेत. पण नगरमध्येच न ठेवता आपण पुण्याला, मुंबईला, हैदराबादला देखील आपली एक मुलगी आता फॅशन डिझायनिंग करत आहे, तर असे वेगवेगळे व्होकेशनल कोर्सेस देऊन आपण त्यांना रिहॅबिलिटेट करतो. आणि आपण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मानतो बिकॉज ऑफ मला असं वाटतं की पीडितेच्या बाबतीत ती जर मेंटली स्टेबल झाली हा एक फॅक्टर, आणि ती जर फायनान्शियल स्टेबल झाली तर तिला कुठल्याही व्यक्तीच्या मदतीची एवढी जास्त आवश्यकता नसते, कारण की ती स्वतः एबल बनते की ती तिच्या प्रॉब्लेमला फेस करू शकते. तर या दोन घटकांवर आपण मेजॉरिटी फोकस करतो की तिला मेंटली स्टेबल करणं आणि फायनान्शियल स्टेबल करणं.
1: नक्कीच मॅडम, की तिला जर समजले ती स्वतःच्या पायावर उभा राहिली तर नक्कीच तिला कोणाचीही गरज भासणार नाही आणि ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते. तर महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी तुम्ही जसं की म्हटलं ज्यांना शिक्षणात आवड आहे त्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहेत, आणि ज्यांना आत्ताच आपण सध्या लगेच काहीतरी छोटे मोठे कोर्स करून त्यांना आपण पायावर उभा करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, तर त्यासाठी तुम्ही काय करताय?
0: आपण ज्या कौटुंबिक हिंसाचाराने ग्रस्त महिला आहेत ज्यांच्यासोबत पाल्य वगैरे आहेत, ते पाल्य घेऊन कुठे बाहेर व्होकेशनल कोर्सेसला जाऊ शकत नाही अशा ज्या अडचणी आहेत, त्यासाठी आपण व्होकेशनल वर्कशॉप आपल्या इथे आयोजित करू की मेणबत्ती असेल, शो पीसेस बनवणं असेल, अगरबत्ती बनवणं असेल, तर किंवा स्टिचिंग असेल की तुम्ही शिवणकाम करून काही पुढे जाऊ शकतात. आपल्याकडे जे कौशल्य कला विकास केंद्र आहे तर त्याचा वापर करून आपण हे छोटे छोटे व्होकेशनल कोर्सेस आपण प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर हाऊसकीपिंगचा कोर्स असेल की जे आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी आपण त्यांना ऍज अ जॉब प्लेसमेंट एंगेज करू शकतो, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण कोर्सेस किंवा वर्कशॉप ऑर्गनाईज करतो.
1: आपण जे काही कोर्स घेतले तर एखादी महिला जी सक्सेस झाली तर त्याच्याविषयी थोडक्यात सांगू शकाल का?
0: अच्छा, आता आपल्याकडे एक महिला होती की जी आपण म्हणजे पुण्यात ना आपल्याकडे आलेली होती. अनफॉर्च्युनेटली आपल्याला तिच्या फॅमिलीबद्दल काही माहितीही नव्हतं, आपल्याकडे पोलीस स्टेशन मार्फत रेफर झाली होती. पण तिच्या म्हणजे तिचा असं थोडस अभ्यास केल्यानंतर असं जाणवलं की हिला वेगवेगळ्या गोष्टींची आवड पण आहे, म्हणजे फॅशन मध्ये ती थोडीशी आहे, तर मग आपण तिला स्टिचिंग शिकवलं, प्रोव्हाइड केलं. तर आज जे आपलं कला केंद्र आहे तर तिथं ज्या आपल्या कोऑर्डिनेटर मॅम आहे प्रीती मॅम, तर त्यांची असिस्टंट म्हणून ते आज आपलं लीड करत आहेत. तर आपल्या वेगवेगळ्या जे काही आपल्या इथून प्रोडक्ट्स बाहेर पडतात, आताच आपलं मागे झालेलं वर्कशॉप होतं स्टॉकिंगचं, तर त्यासाठी जे आपण वेलकम किटच्या पिशव्या बनवल्या होत्या, तर जवळजवळ 200 पिशव्या शिवून लीड करून ते देण्याचं काम आपल्या मुलीने केलं. तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण जॉईन करून हे कॉर्डिनेटने एक हेल्प होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा आत्मविश्वास.

0: पाडतोय का मी संस्थेचं हे हे काम केलं किंवा हे हे गोष्ट मी पार करून नेली, तर कुठेतरी त्यांना असिस्टंट म्हणून काम करणं, त्यांचं अजूनच प्रोडक्ट वाढणं, तर ही एक माझ्या मते की त्यांना चांगला योग्य मदतीचा हात मिळाला की जेणेकरून ते अजून काही एक्सपोजर करू शकतात.
1: यातून त्यांचा आत्मविश्वासही वाढला आणि त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा सुद्धा मिळाली. मॅडम, आपण कौटुंबिक पुनर्वसनासाठी कोणती प्रक्रिया करताय?
0: कौटुंबिक पुनर्वसनासाठी आपण दोन मेजॉरिटी ऍक्टिव्हिटीज किंवा सेवा आपल्या महत्वाच्या आहेत. एक म्हणजे समुपदेशन आणि दुसरं म्हणजे कायदेशीर मार्गदर्शन. जेव्हा आपण कौटुंबिक पुनर्वसन करतो तर समुपदेशनाद्वारे आपण त्यांचा थॉट्स ऍटिट्यूड जो असतो तो एक चेक करून आणि तो योग्य ठिकाणी कुठे बदलला पाहिजे या गोष्टीवरती काम करतो. त्याचबरोबर लिगली एक सिक्युरिटी, जर आपल्याला महिलेचं कौटुंबिक पुनर्वसन करायचं आहे तर तिच्या सिक्युरिटीचा फार विचार केला पाहिजे. कारण की जोपर्यंत आपल्याला अश्युरन्स येत नाही की त्या कुटुंबात महिलेने रिइंटिग्रेट होणं हे सेफ आहे आणि ते सेफ होण्याच्या स्ट्रॅटजीच आहे की तुम्ही ती लिगली प्रोसिजर पूर्ण करणं आणि मेंटली देखील त्या कुटुंबाशी इंटरॅक्ट होणं किंवा त्यांच्या त्या विचारमध्ये थोडाफार बदल करणं. किंवा महिलेला पण मेनी टाइम्स असं असतं की महिलेची देखील काउन्सिलिंग आपल्याला करावी लागते, तिच्या पण विचारांची थोडीशी क्लॅरिटी आपल्याला आणावी लागते. तर कौटुंबिक पुनर्वसन करताना ह्या सेफ्टी बाबत आपण ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने बघतो की लिगल प्रोसिजर पूर्ण झाली आहे का आणि समुपदेशनाद्वारे त्यांची थॉट्स क्लॅरिटी आपण केलेली आहे का. ह्या दोन बाबींचा जेव्हा आपल्याला क्लिअरन्स येतो त्यावेळेस आपण फॅमिलीअर रिइंटिग्रेशन करण्याची प्रोसिजर पूर्ण झाली असे आपण म्हणतो.
1: तर मॅडम, आपण पुनर्वसन प्रक्रिया ही राबवतायत की सगळे काही शहानिशा करून तुम्ही त्यांचे पुनर्वसन करताय, परंतु असे एखादी आहे का व्यक्ती की तुम्ही त्यांचे पुनर्वसन केलंय ना आता तुम्ही त्यांचं फॉलोअप घेत आहेत?
0: हो, आपली पुनर्वसन प्रक्रियेची बाबत अशी आहे की फॅमिली रिइंटिग्रेट केल्यानंतर आपण पुढचे 6 महिने त्या फॅमिलीशी कनेक्टमध्ये राहतो, त्या बेनिफिशरीशी आपण कनेक्टमध्ये राहतो की आपण ज्या मुद्द्यावरती चर्चा केली होती किंवा ज्या मुद्द्याला धरून आपण तडजोड केली होती त्याबाबत काही इश्यूज क्रिएट होत आहेत का. बऱ्याच वेळा असा अनुभव आहे की तो मुद्दा कदाचित मागे राहतो पण मग थॉट्स डिस्क्रिमिनेशन असल्याकारणाने नवीन मुद्दा उत्पन्न होतं. तर सो त्यासाठी पण आपल्याला त्या रिझॉल्युशनसाठी सुद्धा कंटिन्युअसली फॅमिलीच्या कनेक्शनमध्ये राहावं लागतं आणि एकदा थोडीशी स्टेबिलिटी आली की मग हळूहळू ते पण त्यांच्यात पण चेंजेस होऊन जातात की आपल्या आपल्यात कसं आपण हे समजून घ्यायला पाहिजे.
1: आपण जे निर्भय कन्या अभियान जे राबवलंय त्या अंतर्गत जे तुम्ही प्रशिक्षण दिलंय त्याबद्दल काही सांगाल का?
0: निर्भय कन्या आपला एक उद्देश आहे की ज्यामध्ये सेल्फ डिफेन्स आपल्याला शिकवायचं आहे, सायबर क्राईम बाबत अवेअरनेस करायचं आहे आणि लीगल राईट्स बाबत आपल्याला अवेअरनेस करायचं आहे. निर्भय कन्यामार्फत आपण मेजॉरिटी युथला टार्गेट करतो. निर्भय कन्या आपण हे वेगवेगळ्या महाविद्यालय आणि शाळांमध्ये कंडक्ट करतो ज्यामध्ये आपण सायबर क्राईम बाबत अवेअरनेस करतो. असं नाही की आपण हे फक्त मुलींसाठी करतो. सायबर क्राईम थ्रू जर तुम्ही सायबर क्राईममध्ये अटकलात तर तुमच्या भविष्याला काय फेस करावं लागतं, तुमचं करिअर कसं डिस्ट्रॉय होतं, किंवा एखाद्या मुलीबाबत किंवा महिलेबाबत सुरक्षिततेची आपल्यासाठी काय त्याचं भान असायला पाहिजे, आपलं काय देणं आहे समाजाला धरून, मुलींना योग्य पद्धतीने आपण का ट्रीट केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे याचा देखील थोडासा संवाद आम्ही मुलांसोबत साधत असतो. त्याचबरोबर जर तुमच्यावरती काही अतिप्रसंग ओढवला तर तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे हे आम्ही त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुणी तुमची ओढणी ओढत असेल तर तुम्ही त्या ओढणीनेच कसं स्वतःचं संरक्षण करू शकतो, तुम्ही बॅगीमध्ये काय काय कॅरी केलं पाहिजे इफ इमर्जन्सी काही आली तर, किंवा त्यानंतर बॉडीचे वीक पॉईंट्स कुठले असतात, स्ट्रॉंग पॉईंट्स कुठले असतात. आता हे तर झालं फिजिकली, पण काही काही मेंटली अवेअरनेस पण मुलींमध्ये असायला पाहिजे. सोशल मीडियाच्या योग्य वापराबाबत देखील अवेअरनेस असायला पाहिजे की तुम्ही काय शेअर केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही बेसिकली शाळेत असताना हा मुद्दा धरलाय की ग्रुप स्टडी हा नवीन एक फॅक्टर आहे, तर तुमच्या पालकांना माहीत असायला पाहिजे की तुम्ही ग्रुप स्टडीला जाताय इट्स ओके, कुठल्या मैत्रिणीच्या घरी जाताय, तिची फॅमिलीअर बॅकग्राऊंड काय आहे, तिचं लोकेशन काय आहे, तिच्या पॅरेंट्सचा कॉन्टॅक्ट नंबर यांच्याकडे आहेत का. बऱ्याच वेळा आपलं पाल्य कुठं गेलंय माहीत असतं की ह्या ह्या फ्रेंडकडे गेलंय, पण तो फ्रेंड राहतो कुठं, त्याचं घर कुठं आहे, त्याचं फॅमिलीअर बॅकग्राऊंड काय आहे, किंवा त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर हे पालकांना माहीतच नसतं. आणि मग त्यावेळी इमर्जन्सी हे तर कळतं की पाल्य घरी येत नाहीये, पण संपर्क साधायचा कसं, तिथं पोहोचायचं कसं. तर याबाबत पण मुलांना अवेअरनेस केलं जातं की तुम्ही जिथे कुठे जात आहात तर तुमची तुमच्या सुरक्षितेची काळजी कशी घेतली पाहिजे, महिला जेव्हा प्रवास करतात तर महिलांनी प्रवासात अवेअर कसं राहिलं पाहिजे, वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या हेल्पलाईन्स आहेत की जो तुम्ही इमिजिएटली हेल्प मागू शकतात. तर हा सगळा उद्देश धरून आपण निर्भय कन्या कॅम्पियन ऑर्गनाईज करतो कॉलेजेसवरती.
1: अच्छा, तर ग्रामीण भागात महिलांमध्ये जनजागृती करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या? ते
0: ग्रामीण भागात जसं की आपण म्हणतो की जोपर्यंत माझ्या घरात काही घडत नाही तोपर्यंत मला दुसऱ्याच्या घरात काय चाललंय याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की आता वर्षानुवर्ष आणि पिढ्याने पिढे जो दुय्यम दर्जाचा पगडा चालत आलाय तर महिलेला हा कधी विश्वासच नाहीये की आय एम द चेंज मेकर, म्हणजे मी चेंज करू शकते आणि तो माझा करण्याचा राईट आहे. हे मुलीमध्ये पण आणि महिलांमध्ये हा विचार तिने स्वतःनेही डेव्हलप केलेला नाहीये आणि कदाचित कुटुंबानेही डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पण एखादी जर कोणी शिकलेली आई असेल किंवा अवेअर महिला असेल, मुलगी असेल, आणि तिने जर हा करण्याचा प्रयत्न केला तर तिला डॉमिनंट नेचर तिच्या कुटुंबाकडनं आणि समाजाकडनं दोघांकडनंही भेटतं. सो तो एक सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या तिथे राहिलेला आहे. याच अगेन्स्ट बऱ्याच वेळा असा पण अनुभव आलाय की जेव्हा आता मी गावासोबत काम करतो तिथले प्रशासकीय अधिकारी असतील, सरपंच असतील, सर्वच पुरुष डॉमिनेटिंग आहे या विषयाबद्दल असं मी म्हणणार नाही. बऱ्याच पुरुषांना, बऱ्याच अधिकाऱ्यांना असं वाटतं की महिलांनी पुढे यावं, त्यांनी बोलतं व्हावं, त्यांनी काहीतरी बदल घडवावा, पण तो कुठेतरी आत्मविश्वासाची कमतरता तिथे आहे. तर तो गेन करणं हे सगळ्यात महत्वाचं चॅलेंजिंग काम आहे की महिलांनी, महिलांमध्ये हा स्वतःचा विश्वास निर्माण करणं की हा मी करू शकते आणि हा माझाच अधिकार आहे, हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. त्याचबरोबर जसे काही पॉझिटिव्ह पुरुष आहेत तसेच काही निगेटिव्ह मेंटॅलिटीचे देखील पुरुष असतात. सो त्यांना टॅकल करणं हे फार टफ असतं. म्हणजे जर एखाद्या कुटुंबात जर निगेटिव्ह भाऊ असेल किंवा पुरुष असेल तर त्या कुटुंबातल्या महिलेला बाहेर काढणं म्हणजे अगोदर डील करावं लागतं त्या पुरुषासोबत, त्याच्या विचारांसोबत, आणि देन यामध्ये लॉंग लास्टिंग प्रोसेस आहे, त्यामध्ये खूप वेळ जातो. आणि दुसरी गोष्ट की महिलांचा पण पॉझिटिव्ह सपोर्ट मिळवणं, पण म्हणजे स्नेहालयाचं आता गेल्या आम्ही 4-5 वर्षापासून ग्रामीण भागाच्या महिलांचं म्हणजे संकलन करण्याचं काम करतोय, संघटित करण्याचं काम करतोय. जवळजवळ 12,000 कुटुंबांची आता आम्ही युनिटी बनवलेली आहे, त्यामध्ये आपले जवळजवळ 340 हे स्वतः महिला व्हॉलेंटियर्स आहेत ज्या त्यांच्यासारख्या इतर 30 महिलांना लीड करतायत किंवा कनेक्टिव्हिटीचं काम करताय. हे नक्कीच हे चॅलेंजिंग होतं, पण आता जसं आपण काहीतरी करून लढा देऊन पुढे येतोय तसंच ग्रामीण भागातल्या मुली देखील आहेत की ज्या चांगल्या शिकतायत, चांगल्या पदांवर काम करतायत, पुढे येत आहेत, कॉन्फिडन्स दाखवतायत. तर अशा सगळ्या स्वयंसेवकांचं आपण संघटन करतो आणि त्यांच्यामार्फत त्या गावामध्ये चेंज करण्याचा प्रयत्न करतो.
1: गावामध्ये अवेअरनेस करताय की एखादी अशी स्टोरी सांगाल का की तुम्ही स्टोरीला फेस केलंय तर एखादा प्रॉब्लेम क्रिएट झालाय त्याविषयी तुम्ही सांगू शकाल का?
0: बऱ्याच वेळा आम्हाला हे ग्रामीण भागातच नाही, आपल्याकडे आपल्या ऑफिसला येणाऱ्या केसेस बाबत देखील हा अनुभव येतो की हे घरातलं मॅटर आहे आणि हे तुम्ही नाही समजू शकत आणि आमचं आम्ही बघून घेऊ सरळ हा रिस्पॉन्सेस आपल्याला कुटुंबातून येतो. बऱ्याच वेळा असं झालंय की जेव्हा आम्ही अवेअरनेस करायला गावामध्ये जातो तर आपण आपलं पॅम्पलेट्स देत असू तर बऱ्याच वेळा ते आपल्याला काहीतरी ऍडव्हर्टाईज करणारे किंवा हे काहीतरीच वेगळं चाललंय, हे काही महत्वाचं नाही, असं काही आमच्या कुटुंबात घडत नाही, अशा प्रकारचे रिप्लाय देऊन दारातूनच काढून देणं, ह्या प्रकारचे भरपूर एक्सपिरियन्सेस येतात. किंवा जर आपण एखाद्या महिलेला कुठे मारहाण होते तर तिथे जर आपण सोडवायला गेलो तर बरेच आमचे असे अनुभव आहे की त्या गावातली प्रतिष्ठित व्यक्ती, स्वयंसेवक, सरपंच किंवा पोलीस व्यक्ती कोणी यांना घेऊन जागल्याशिवाय आम्हाला कधी पर्याय नसतो. कारण की ते आपल्याला अलाउडच करत नाही की तुम्ही कोण आहेत, काय आहेत, आम्हाला माहीत नाही आणि आमचा प्रश्न आहे तो आम्ही बघून घेऊ, असे बरेच एक्सपिरियन्सेस येतात. पण त्यावरती सोल्युशन म्हणून आपण हेच काढलेलं आहे की आपले जे सपोर्ट ग्रुप कन्सेप्ट आहे, ज्या ज्या भागात आपण काम करतोय किंवा व्हॉलेंटियर्स आपण जे क्रिएट केले आणि त्याचा मेन उद्देश असा आहे की तो व्हॉलेंटियर आणि ते सपोर्ट ग्रुप मेंबर हे त्याच विभागातले असावेत, जेणेकरून आपल्याला एक ओळखीचं नेटवर्क मिळतं आणि जिथेही आपल्याला जायचं आहे काम करण्यासाठी तर आपण त्या सपोर्ट पर्सनला सोबत घेऊन जायचं, जेणेकरून हा क्वेश्चन आपल्याला येणार नाही की आम्ही तुम्हाला ओळखत नाही.
1: पितृसत्ताक विचार बदलण्यासाठी तुम्ही काय करताय?
0: पितृसत्ताक विचार बदलण्यासाठी म्हणजे मेजॉरिटी तर हे दिसलंय की आज आपण बघतोय मुली सारखानी सारखं बरोबरीने काम करतायत. कदाचित मुली चांगल्या पोझिशन्सला आहेत किंवा अजूनही चांगल्या आहेत, ही झाली आपली फायनान्शियल स्टेबिलिटी किंवा इम्पॉवरमेंट. पण मेजॉरिटी काम करण्याची गरज आहे ती मानसिक विचारांवर देखील की तुम्ही मानसिक तुमची थॉट प्रोसेस कशी आहे. तर यासाठी आम्ही असं वाटतो की मेन मुद्दा हा आपला पालकत्व आहे. कारण की जी आता विचार डेव्हलप झालेले आहेत ते कितपत चेंजेस होतील किंवा कितपत बदल होईल याची शाश्वती नाहीये. बट जी नव्याने पिढी घडते नव्याने जे विचार घडल्या जात आहेत तर त्यावरती नक्कीच आपण वळण त्याला देऊ शकतो. तर सध्याच्या परिस्थितीला पितृसत्ताक पद्धतीला तोंड देण्यासाठी एक मोठं साधन म्हणजे आम्ही पालकत्व असं मानतो. की पालकत्व करतानाच तुम्ही एक मुलाची थॉट प्रोसेस कशी डेव्हलप केली पाहिजे, मुलीची थॉट प्रोसेस कशी डेव्हलप केली पाहिजे, मुलगा मुलगी तुम्ही समान वागणूक कशी देऊ शकतात. बऱ्याच वेळा आम्ही कुटुंबांना म्हणतो की मुलगा मुलगी समान तुम्ही वागवलं पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली समान वागवायचं म्हणजे सामान्यपणे समाज असाच विचार करतो की मुलीला बरोबरीचं एज्युकेशन द्या, मुलीला बरोबरीचं वागवा, किंवा मुलीला मुला आणि मुलगीमध्ये कामाचं अंतर सेम ठेवा. पण याच्या पलीकडे जाऊनही आपल्याला अजून विचार केला पाहिजे की मुलगा आणि मुलगी म्हणून हे विचारांची डिफरन्सेस न करतात जो रोल ठरलेला आहे समाजाचा की मुलीने असं राहिलं पाहिजे मुलाने असं राहिलं पाहिजे तर ही रोल आयडेंटिटी तुम्ही त्यांच्या मनात ना करू. म्हणजे ठरलेली जे स्ट्रक्चर आहे की मुलीने असंच आहे आणि मुलाचं असंच रोल आहे हे तुम्ही त्यांच्या मनात नाही दिलं पाहिजे. यानेच योग्य मानसिकता मुलांची घडू शकते. आणि छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आहे की त्याला मुलगा म्हणून वेगळं वागवणं आणि मुलगी म्हणून वेगळं तिच्या मानसिकतेवरती परिणाम करणं हे कुठेतरी समाजाने स्टॉप केलं पाहिजे. याच्यासाठी आपण वेगवेगळे ग्रुप डिस्कशन्स पालकांसोबत घेतो की एक्झॅक्टली पालकत्व म्हणजे तुम्हाला काय निभवायचं आहे, मुलगा मुलगी समान मेंटॅलिटी घडवायची म्हणजे काय करायचं आहे, किंवा मुलगी म्हणून जे काही आपण तिला बंधनं नाही म्हणता येणार पण काहीतरी नियम लावतो ते नियम का नाही लावले पाहिजे, किंवा मुलगा म्हणून एक चार बाजू कशा सांगितल्या पाहिजे. मे बी ते पॉझिटिव्ह असू शकतं की तुला घरातला कर्ता बनायचंय, चांगला मुलगा घडला पाहिजे, हेल्पिंग नेचर तुझा असायला पाहिजे. हे तुम्ही नक्कीच सांगा पण याला पॉझिटिव्ह वे असायला पाहिजे की तुम्ही दोघं कोणीही असाल तरी तुमचं हेल्पिंग नेचर असायला पाहिजे. तुम्ही दोघंही तुमच्या लाईफसाठी तेवढंच रिस्पॉन्सिबल आहे. मुलीची ही मानसिकता अजिबात घडवता कामा नये की कुणीतरी राजकुमार येईल आणि तो तुझं संरक्षण करेल, तो तुला हेल्पिंगला असेल किंवा तुझ्या हेल्पिंगसाठी नेहमी तुझ्याकडे कुणीतरी पुरुषच असावा. तू स्वतःचं संरक्षण करू शकते आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काय काय केलं पाहिजे तर ही थॉट्स क्लॅरिटी पालकांनी देणं गरजेचं आहे.
1: पण या सगळ्या कामामध्ये तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागलं आहे का?
0: स्नेहाधार प्रकल्पच नाही, मी असं म्हणेल की कुठलंही सोशल वर्क करताना ते चॅलेंजिंग आहे. कारण की त्याच्यासाठी कुठला टाइम पिरियड ठरलेला नाही, तुम्हाला 24/7 अवेलेबल राहावं लागतं. बऱ्याच गोष्टी अशा असतात की तुमची स्वतःची थॉट्स क्लॅरिटी देखील असणं गरजेचं आहे. तिथे तुम्ही प्रिजुडाईज माइंड नाही यूज करू शकत कारण की जर तुम्हीच थॉट्स क्लॅरिटीला नसेल तर तुम्ही समोरच्याचा योग्य काय म्हणता येईल न्याय मिळवून देता येत नाही. तर ते एक असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की जेव्हा आपण कुणासाठी हेल्प करायचं म्हणतो तर आपल्याला स्वतःला विसरावं लागतं. विसरावं लागतं म्हणजे इन द सेन्स बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या वैयक्तिक हेल्थकडे तुमचं दुर्लक्ष होतं. बऱ्याच वेळा तुम्हाला समाजाकडून नकार स्वीकारावा लागतो, बऱ्याच वेळा तुम्हाला समाजाकडून अपमान स्वीकारावा लागतो, बऱ्याच वेळा तुम्हाला ठाम भूमिका मांडाव्या लागतात. मग त्या ठाम भूमिका मांडवण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीबद्दलची सखोल माहिती असायला पाहिजे. तुमचं डिसिजन मेकिंग जे काही पॉवर आहे ते तुमचं व्यवस्थित डेव्हलप केलेलं तुम्ही असायला पाहिजे. कधी कधी प्रशासनाच्या अगेन्स्ट आपल्याला जावं लागतं, कधी कधी हक्कासाठी लढावं लागतं, कधी कधी समाजाची कशी झाली की तटस्थ भूमिका असते. आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की रोड ऍक्सिडेंट होतात पण कुणी मदत करायला तयार होत नाही बिकॉज ऑफ तिथे कुठेतरी मी इन्वॉल्व्ह होईल आणि मला तिथे वेळ द्यावा लागेल, माझ्यावर काही येईल का. तर सोशल वर्क बिलकुल याच्या अगेन्स्ट आहे. तुम्ही जर एखाद्याला मदत करायला निघाला आहे तर ते स्वतःची म्हणून करावं लागतं. तर ती एक बाब आहे की तिथं पुढचा निर्णय किंवा पुढचा परिणाम काय असेल नसेल माहीत नाही पण त्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागते. आणि मग यात कुठंतरी एक चॅलेंजिंग स्वतःला पर्सनला बनावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी सोशल वर्क करताना फेस कराव्या लागतात. मागच्या 4 महिन्यापूर्वीचा माझा असा अनुभव आहे की एक कॉलेज म्हणजे दोघंही कॉलेजला जाणारे होते की ज्यांनी फॅमिलीच्या अगेन्स्ट जाऊन लव्ह मॅरेज केलं, पळून गेले, त्यानंतर 4-6 महिन्यांनी फॅमिलीत रिटर्न आले. त्या मुलीच्या पालकांनी तर तिला स्वीकारणं नाकारलंच होतं. तर ठीक आहे, सासरकडे ते राहू लागले पण त्या दरम्यान काहीतरी त्यांचं परत बिनसायला लागलं, दोघांचं जमेना नाही, खूप सारी भांडणं झाली, त्या मुलीला घरातून काढून देण्यात आलं. आणि मग अगदीच पालकांना दोघं शेजारी शेजारी राहत असल्या कारणाने म्हणता येईल की सहानुभूतीपोटे त्या वडिलांनी थोडस तिला सहारा दिला, मग त्यांना आपल्या संस्थेबद्दल कळालं की अशा अशा संस्थेमध्ये या प्रकारच्या महिला मुलींना मदत मिळते. तिथे आय थिंक 3 महिन्यांची प्रेग्नंट होती. आणि अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये तर जर नवराच साथ देत नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टीने सामाजिक बदनामी त्या पालकांची पण कुटुंबात किंवा गावात खूप झाली होती. या कारणाने पालक पण तिला स्वीकारायला तयार नव्हते. आणि त्यातल्या त्यात आता ही दुसरी जबाबदारी होती की जिथे स्वतः नवऱ्याने घराच्या बाहेर काढून दिलं होतं, तो अल्कोहोलिक झाला होता, मग ते आपल्याकडे मदतीला घेऊन आले, त्यावेळेस मुलीची भूमिका अशी होती की मला हे बेबी नकोय. आणि समोरून तिची सासू ही आशा वर्कर होती, तर तिचं असं म्हणणं होतं की नाही हे बेबी आम्हाला हवं आहे. हालांकि त्यांचं असं होतं की त्यांनी अगोदर नोटरी पेपर पण बनवलेला होता की आता दोघांच्या समजुतीने की आम्हाला एकमेकांसोबत राहायचं नाहीये, आणि त्याने सहमती पण दिलेली होती की तुला हे बेबी ठेवायचं तर ठेव, नाही ठेवायचं तर नको ठेवू, यात कुठल्याही प्रकारचा आर्थिक मदत मी माझ्याकडनं देणार नाही. मग पालकांना इकडे आले, म्हणजे मुलाने तर असं करून दिलं होतं पण ते त्यांच्या शब्दावरून म्हणजे सासू फिरली होती, तर ती सासू आशा वर्कर असल्या कारणाने या पालकांना धमक्या द्यायची की तुम्ही जर बाळाचं काही केलं तर मी तुमच्या अगेन्स्ट केस करेल वगैरे वगैरे. आणि ऑलरेडी सामाजिक प्रतिष्ठा गेल्याने हे कुटुंब फार प्रेशराईज झालेलं होतं. तर मग ते आपल्याकडे मदतीला आलं आणि आपण सगळी त्या गोष्टीची शहानिशा केली, ती नोटरी पेपर बनवली. आणि ती आशा वर्कर असून तिला हे माहीत नव्हतं की मला बेबी होऊ द्यायचं की नाही होऊ द्यायचं हा कॉल त्या आईचा आहे स्वतःचा. तिला कोणी प्रेशराईज करू शकत नाही, तिला हजबंडही प्रेशराईज करू शकत नाही, इवन सासूही करू शकत नाही, आणि असं केलं तर आपल्या अगेन्स्ट केस लागू शकते हे देखील माहीत नव्हतं. तरी पण म्हणजे तो धमकावण्याचा प्रकार इतका हाय लेवलला होता की ती मुलगी पण कॉन्फिडन्स करत नव्हती की असं काही असेल, वडीलही कॉन्फिडन्स करत नव्हते की असं आपण करू शकतो. याचं कारण असं होतं की ज्या 1-2 डॉक्टर्सकडे ते गेले होते त्या 1-2 डॉक्टर्सने पण ही रिस्क घेण्याची नाकारली होती की जोपर्यंत समोरचा मुलगा येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. तर मग आपण सगळं कायदेशीर इंटरव्हेन्शन त्यामध्ये करून, म्हणजे आपल्या वकिलांकडनं चांगला सल्ला वगैरे घेऊन त्यामध्ये केलं, ते ऍप्लिकेशन पूर्ण केलं, आपण तिला अबॉर्शन करायला मदत वगैरे केली, त्या दरम्यान ती मुलगी आपल्याकडे राहिली. आणि मग जेव्हा हे समोरच्या फॅमिलीला कळालं की असं असं यांनी केलंय वगैरे, त्यानंतर त्या नवऱ्या बायकोचा दोघांचाही संवाद झाला वगैरे, काय झालं तो तिला घरी घेऊन गेला की ठीक आहे त्यांच्या दोघांमध्ये झालं सामंजस्य की काय मला करायचं काय. पण परंतु ज्या वेळेस तो घरी घेऊन गेला तर तिचं ब्रेन स्ट्रॉमिंग हे तिच्या सासूने केलं, सासऱ्याने केलं, नवराही बदलून गेला. आणि त्यावेळी मग प्रकल्पाकडे रिटर्न कॉल करायला, म्हणजे फोन चालू झाले की आमची सहमती न घेता तुम्ही कसं केलं, तुम्ही आमच्या मुलीला प्रेशराईज केलं. मग त्यावेळेस आपण पालकांकडनं कन्सर्न वगैरे तर सगळं घेतलं होतं, तिचं स्वतःच कन्सर्न होतं. त्या मुलीने देखील तिचा जबाब बदलवला की माझ्याकडनं पालकांनी हे प्रेशराईज मध्ये करून घेतलं होतं, माझी ही करण्याची इच्छाच नव्हती. सो असं कधीतरी होतं की ज्यांना आपण मदत करायला गेलो आहोत वगैरे तर ते परत उलटे फिरतात आपल्याकडे. ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. पण याच्या वेगवेगळ्या एक्सपिरियन्सेस मधून आम्ही हे करतो की पूर्णपणे लिगल कम्प्लायन्सेस पूर्ण केल्याशिवाय कुठलीही प्रोसिजर आपण करायची नाही, कारण की हा एक्सपिरियन्स आहे की हे उलटं देखील होऊ शकतं. पण म्हणजे लिगली तर ते काही कारवाई करू शकत नव्हते कारण की आपण सगळी प्रोसिजर पूर्ण केली होती. पण तिथे जे लोक काम करतात, आता प्रत्येकाचा अनुभव तसा असेल असं नाहीये, पण मग ते जे काही म्हणजे संभाषण होतं ते फार मानसिकरित्या त्रासदायक असतं. आणि असं नसतं की आपल्याकडे तेवढी एकच केस आहे, ती गेल्यानंतर तिच्यापेक्षा वेगळा प्रकार आपल्याकडे काहीतरी आलेला असतो, त्यात आपल्याला योग्य इंटरव्हेन्शन करायचं असतं किंवा तिच्यासाठी नवीन काही वेगळं करायचं असतं. त्याच दरम्यान झालेल्या कामाचं परत जर रिटर्न वरती असं आलं तर मग ते खरंच सगळ्या टीमला खूप मानसिक त्रासदायक असतं, संस्थेला देखील किंवा प्रकल्पाला देखील लिगल बाजूने खूप त्रासदायक असतं. तर अशा एक्सपिरियन्सेस समाजामध्ये येतात, बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात.
1: तुमच्या कामामुळे समाजात सकारात्मक बदल काय झालेले जाणवतात?
0: म्हणजे बऱ्याच महिला आणि कुटुंब असे आहेत की मी अगोदर बोलली ना की आपल्या समाजामध्ये अजूनही एक वाईट असं आहे की आपल्याला न्याय मिळवायचा कसा याचा अवेअरनेस नाहीये. आणि मी जे बोलली की आता हे जे सामाजिक प्रेशर आलेलं होतं थोड्या वेळापूर्वीच त्या पालकांवरती की त्यांना माहीतच नव्हतं हा राईट आहे, किंवा ते ज्या प्रकारची धमकी देत आहेत याच्या अगेन्स्ट मीच त्यांच्यावर केस करू शकतो, किंवा त्याही मुलीला माहीत नव्हतं. तर हा सगळ्यात मोठा प्रकार आहे की ज्या लेवलचा अत्याचार असतो त्यापेक्षा भयानक असतं की त्याच्याबद्दल माहिती नसल्या कारणाने जी लोक अवलंबून राहतात कुठल्या तरी गोष्टीला किंवा अज्ञानाला जे मजबुरी होते, भीतीचं वातावरण जे निर्माण होतं, इतरांकडून जी दडपशाही होते ते फार विचित्र आहे. तर आपण जे अवेअरनेसचं काम करतो किंवा आपण जे हेल्पिंग पॉईंट म्हणून तिथे काम करतो, तर ते आपल्या भरोशावरती जे स्वस्त राहतात ते फार एक चांगलं आहे. आपण जेवढे व्हॉलेंटियर्स आता घडवलेले आहेत किंवा जेवढेही केसेसमध्ये इंटरव्हेन केलेलं आहे, तर आत्ता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जर आला तर ते लगेचच घाबरून जात नाही. हे सगळ्यात समाधानकारक काम आहे. कारण की खूप वेळा आम्ही असं बघितलेलं आहे की त्या प्रॉब्लेमपेक्षा त्या कुटुंबाची जी स्थिती निर्माण होते ना ती खूप खूप भीतीदायक असते. आणि त्यावेळेस जे ज्या त्या गावातील किंवा त्या परिसरातील जे काही थोडस सक्षम कुटुंब असतं, सक्षम लोक असतात, त्यांची जर मानसिकता चांगली असेल तर ते हेल्पिंग बनतात, जर नसेल तर ह्या कुटुंबाचं अजूनच फार शोषण होतं. हे खूप वेगळं आहे. आणि तेच जे अवेअरनेसचं काम आपण करतोय किंवा त्यांना एक हेल्पिंग पॉईंट म्हणून एक सेंटर आपण देतोय.
1: तर मॅडम, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला सर्वात जास्त समाधान कशात मिळालं आहे?
0: समाधान म्हणायला जर गेलं तर म्हणजे मी ह्या प्रवासाच्या सुरुवातीला जे चित्र बघितलं होतं की करण्याची ताकद खूप आहे, स्किल्स खूप आहे, स्ट्रगलिंग पण खूप आहे, पण केवळ एक मानसिक विचारामुळे त्या बंधनात अडकलेलं आहे. पालकही अडकलाय, समाजही अडकलाय, आणि स्वतः महिला मुली देखील अडकलाय. तो जो चेंज होताना आज दिसतो की नाही, त्यांच्या स्वतःत अवेअरनेस आहे, ते स्वतः लढू शकतात, स्वतः बाहेर येऊ शकतात, किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे, हा जो आत्मविश्वास आज मुलींमध्ये गेन होताना दिसतोय, महिलांमध्ये देखील दिसतोय. ग्रामीण भागात जे आम्ही महिलांचं संघटन करतोय त्या अगदी सातवी सातवी आठवी आठवी दहावी शिकलेल्या महिला आहेत, पण त्या आज बचत गट रन करतात. त्यांचे छोटे मोठे व्यावसायिक आहे, ते आर्थिकरित्या सक्षम होत आहे. आर्थिकरित्या सक्षम तर होताच होत आहेत, पण त्यांची सामाजिक एक इमेज बनते. आता आमचे जे 10 गटांमध्ये आमचं काम चालतंय, जे आमचे स्नेहमित्र आहे, त्यांची त्यांच्या गावात एक आयडेंटिटी बनलेली आहे. आणि त्यांचं सक्सेस म्हणजे असं की पूर्वी त्यांची स्टोरी अशी होती का ते त्यांच्या एका प्रश्नाने पीडित होते, पण आपल्या या कामाच्या माध्यमातून त्यांच्याकडे आज असं झालंय की गावातल्या महिला त्यांच्याकडे मदतीला येत आहे. याच्याही पुढची फॉरवर्ड स्टेप म्हणजे असं झालंय की एखादं प्रकरण जर ग्रामपंचायतीकडे आलं, एखादं प्रकरण जर दंडमुक्ती अध्यक्षांकडे आलं, एखादं जर कुटुंबात काही अडचणी असेल तर पुरुष देखील त्यांच्याकडे यायला हेजिटेट करत नाहीये, किंवा ग्रामपंचायतीकडनं त्यांचा रेफरन्स दिला जातो की या ताईला भेटा, ते तुमच्या घरी येतील, तुमच्याशी काय प्रॉब्लेम आहे संवाद साधतील किंवा हे करतील. हा जो बदल आहे म्हणजे स्वतः एक पीडित ते न्याय करती किंवा पीडित ते इंटरव्हेन्शन करती, हा जो प्रवास आहे हे सगळ्यात मोठं मला असं वाटतं की आपण चेंज घडवतो यामध्ये. हालांकि आता आम्ही फक्त असे 12-13 स्नेहमित्र आणि त्यांच्यासोबतचे 220 आम्ही सदस्य घडवतोय, हा अगदी छोटा आकडा आहे. आपण आपलं टार्गेट याच्यापेक्षा मोठं आहे, पण ही एक छोटीशी सुरुवात आहे, ती पण समाधानकारक वाटते.
1: नक्कीच मॅडम. समाजामध्ये महिलांवर होणारे अत्याचार वाढत आहेत, तर महिलांनी या सगळ्यांना कसं सामोरे जावं आणि ते कसं त्यांनी रोखवलं पाहिजे?
0: आता शैक्षणिकदृष्ट्या जर एम्पॉवरमेंट जर आपण म्हटली तर महिला एका चांगल्या स्टेजला आहे. फक्त गरज ही आहे की आपली मानसिकता स्ट्रॉंग डेव्हलप करणं. बऱ्याच आमच्याकडे केसेस येणाऱ्या अशा देखील मुली आहेत की ज्या वेल एज्युकेटेड आहे, चांगल्या ठिकाणी जॉबला आहे, पण जो समाजाचा विचारांचा पगडा आहे की बाईचं हे स्ट्रक्चर्ड असतं किंवा ह्या गोष्टीत असतात, तर या गोष्टीला त्या कुठंतरी खचल्या जातात. म्हणजे राईट्स सगळे माहिती आहेत, स्वतःकडे स्किल सगळे आहेत, स्वतःची ताकद पण आहे, इंडिपेंडंट पण आहे, पण विचारांनी वीक आहे. बऱ्याच मुली अशा आहेत की त्यांना काहीतरी करायचं आहे पण घरातून सपोर्ट नाहीये, किंवा करू शकते आणि हे काय म्हणतील ते काय म्हणतील, हा जो सगळा प्रश्न आहे हा एक महत्वाचा आहे की मानसिकता आपल्याला स्ट्रॉंग बनवावी लागणार आहे. त्याचबरोबर सध्याची परिस्थिती बघता आपल्याला जबाबदार देखील व्हावं लागणार आहे, कारण की बेजबाबदारपणा हा मुलींमध्ये सुद्धा खूप प्रमाणात दिसून येतोय. फक्त स्ट्रगल एका बाजूने करून चालणार नाहीये, हक्कासाठी लढून चालणार नाहीये. जेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं तर त्या स्वातंत्र्यासोबत दोन जबाबदारी येतात. एक म्हणजे तुम्ही जबाबदार पण झाला पाहिजे, जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं जबाबदार झालं पाहिजे. आत्ता बऱ्याच मुलींचं नेचर जर आपण बघितलं किंवा त्यांच्याकडनं ज्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये कुठंतरी सामंजस्य आणणं गरजेचं आहे, जबाबदारी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच मुली असं आहे की मागचा पुढचा कुठलाही विचार न करता काय पाऊल उचलतील त्याचा भरोसा नाहीये. आणि मग जेव्हा एका कुटुंबात अशी इन्सिडन्स घडतो तर अनफॉर्च्युनेटली याचा परिणाम दुसऱ्या कुटुंबावर आणि त्या कुटुंबातल्या मुलीवर होतो. तर आपल्याकडनं असं कुठल्याही प्रकारचं कृत्य होता कामा नाहीये की ज्यामुळे मुलीचं स्वातंत्र्य धोका देईल. किंवा हे स्त्रियांना देखील लागू होतं की आपल्याकडनं कुठलीही ऍक्टिव्हिटी कुठलाही बिहेव्हिअर आपला असं नको की स्त्री जातीचं स्वातंत्र्य जे काही असेल ते धोक्यात येईल आणि समाजाला असं वाटेल की नाही स्त्रियांना प्रोटेक्टच केलं पाहिजे. तर ह्या दृष्टीने मुली आणि महिलांनी विचार करायला पाहिजे. हा विचार डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे की कुणीतरी माझं संरक्षण करेल, कुणीतरी मला सपोर्टर असेल. तर स्वतःची स्वतः बनण्याचा आपण विचार केला पाहिजे. तो सगळ्याच गोष्टींमध्ये असू शकतो. मग आपण स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो, स्वतःची इंडिपेंडन्सी कशी ठेवू शकतो. आणि असं नाही की मग तुम्हाला इंडिपेंडंट व्हायचं आहे तर तुम्ही आपली जी कौटुंबिक पद्धती असेल त्याला कुठंतरी झुगारताय, त्याला कुठंतरी नाकारताय. तर दोन्ही गोष्टींचं एक संमेलन करून आपण आपला अस्तित्व कसं क्रिएट करू शकतो ते पण जबाबदारीने हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर म्हणजे नवीन पिढी घडवणारी देखील स्त्रीच आहे. आज जे पुरुष आहेत त्यांना कुठल्या तरी आईनेच घडवलेलं आहेत. तर अजून एक जबाबदार असं करू शकतो की माझ्या कुटुंबातले जे कोणी माझं पाल्य असेल ते उद्या चालून स्त्री संरक्षणासाठी स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी पूरक असेल, हानिकारक नसावं, त्याचं वर्तन असं नसावं, त्याची विचारशैली अशी नसावी, हे घडवणं देखील महिलेच्याच हातात आहे. हे जेव्हा तुम्ही त्याची घडण बनते तर तुम्ही त्याला बाहेरच्या वाईट विचारांपासून कसं प्रोटेक्ट करू शकतात. म्हणजे स्त्रीला जर संरक्षित करायचं आहे तर तुम्हाला स्वतःसोबत पण काम करायचं आहे आणि तुमच्या पाल्यांसोबत सुद्धा काम करायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं जर काही राहून गेलं तर अजून मी असं म्हणेल की महिलांनी स्वतःनी स्वतःवर काम करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच.
0: कारण की तिने जर स्वतः अवेअर झालं तर कुठल्या तुम्ही हे करू नका हे सांगण्यापेक्षा ते करायला संधीच न देणं हे मला असं वाटतं की मुलींनी अगोदर स्वतःवर काम केलं पाहिजे. स्वतःला सर्व गोष्टीने सर्व बाबींनी आपण जबाबदार सुदृढ किंवा एक सक्षम कसं बनवू शकतो या गोष्टींना बघितलं पाहिजे.
1: नक्कीच मॅडम. आपण जे काही स्नेहधार प्रकल्पामध्ये वर्कआउट करतायत त्याविषयीची सर्व तुम्ही एकदम डिटेल्समध्ये आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परंतु आपण जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे?
0: मी श्रोत्यांना सांगू इच्छिते की सामाजिक जबाबदारी म्हणून तर आपण आपल्या आजूबाजूंना काय आहे एक सजग नागरिक बनणं गरजेचं आहे. मग असं नाहीये की ते महिलांसाठीच बनायचं आहे, तर ते एक चांगला आपला हेल्दी समाज असावा. हेल्दी समाजामध्ये जी काही विकृती आपल्याला दिसेल तर त्या विकृतीला प्रतिबंधित करण्याचा छोटासाही प्रयत्न आपण केला तरी नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडतो. याचबरोबर मी संस्थेच्या वतीने आणि प्रकल्पाच्या वतीने सांगेल की तुम्हाला समाजात कुठेही असं जाणवलं की आपल्याला या महिलेला या पुरुषाला मदत करायची आहे, यांच्यासाठी काही करायचं आहे, तर तुम्ही आपल्या प्रकल्पाकडे त्यांना रेफर करू शकतात. आपला हेल्पलाईन नंबर आहे 90 11 36 36 00. जुन्या कोर्टासमोर आपलं ऑफिस आहे संस्थेचं. तर तिथे तुम्ही त्या पीडितेला किंवा पीडित पुरुषाला पाठवू शकतात, हे एक मदत करू शकतात. त्याचबरोबर ह्या कामात जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, तुमच्याकडनं शक्य जे काही आहे तर ते कामाची छोटासा हातभार तुम्ही आमच्या कामाला लावू शकतात. आणि मी सर्वांना आवाहन करू इच्छिते की आपण सगळ्यांमिळता या कामामध्ये काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करू. तुमची छोटीशी मदत देखील आमच्यासाठी खूप महत्वाची असेल आणि एक नवीन काहीतरी घडवण्याचा प्रयत्न आपण करूयात.
1: थँक्यू मॅम की आपण आपल्या श्रोत्यांना सांगितलं आहे की जर कोणी इच्छुक असेल तर नक्कीच नगरकर जे काही कोणी इच्छुक असेल तर नक्कीच आपल्या स्नेहधार प्रोजेक्टला भेट द्यात. धन्यवाद मॅडम.
0: थँक्यू
1: नगरकर. खरंच आजची ही मुलाखत आपल्याला खूप काही शिकून जाते. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी कोणीतरी हात देणार असतं आणि तो हात म्हणजे स्नेहधार सारखे प्रकल्प. विद्या मॅडम, तुम्ही गेले 5 वर्ष ज्या ताकदीने आणि संवेदनशीलतेने काम करत आहात ते खरंच खूप प्रेरणादायी आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी रेडिओ नगरकडून खूप खूप शुभेच्छा. आणि नगरकर, जर तुम्हाला अशा सामाजिक कामामध्ये सहभागी व्हायचं असेल नक्की स्नेहधार प्रकल्प इथे व्हिजिट करा. नगरकर, इथे घेऊया आपण एक छोटासा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार रसिक श्रोते, या भागामध्ये आम्ही राग यमन आणि राग बागेश्री यामधल्या बंदिशी आणि गीतं सादर करणार आहोत. यमन म्हणजे रागांचा राजा, दिवे लागणीचा राग. आपल्याला सकाळी आपण भैरवच्या वेळेला सुद्धा देवाचं स्मरण करतो आणि या दिवे लागणीच्या वेळेला जसं या बंदिशीमध्ये व्यक्त केले दादांनी, चलो चलो प्रभू के दर्शन को, तर याच्यातल्या छटा वेगवेगळ्या आहेत ना, काय वाटतं?
3: वेगळ्या, पूर्णपणे वेगळ्या. बरोबर, थँक्यू की हा मुद्दा तू आणलास, कारण मला असं वाटतं की हा संध्यावेळेनंतर आलेला राग, संध्याकाळ ही आपल्याला थोडीशी हुरहुर घेऊन येते. निराशा नसते पण हुरहुर नक्कीच असते. आणि असं वाटत असतं की खरंच मी गमावलंय, ते परत मला मिळेल की नाही मिळणार. आणि त्याच वेळी एक चमत्कार घडतो. तुळशी वृंदावनापुढे एक दिवा लागतो आणि तो दिवा शरीरा मनात पाझरत जातो. आणि त्यानं जो उजेड, त्यानं जो प्रकाश आपल्या मनात येतो तो साध्या दिव्यांनी मिळत नाही. त्यामुळे यमन हा राग असा आहे. आपण गेल्या एपिसोडमध्ये म्हणत होतो की पुऱ्या धनाश्री हा समजूतदारपणा देतो, पण यमन हा आपल्याला प्रगल्भ करतो असं मला नेहमी वाटतं. कारण ही वेळ अशी असते, कातर वेळ संपून गेलेली असते आणि आता माझं यश आणि माझं अपयश हे दोन्ही मी परमेश्वराच्या चरणी अर्पण करायला तयार असतो. सकाळी जी मी परमेश्वराची प्रार्थना करतो ती मला आयुष्याला सामोरं जाऊ दे अशी असते. आणि यमनची प्रार्थना आहे की मी जे काही केलं ते सगळं तुझ्या चरणी मी अर्पण करतोय. मला असं वाटतं की हा खूप मोठा फरक आहे आणि त्यामुळेच यमन हा रागांचा राजा आहे.
2: आणि तुझी कविता ही त्यातली फार सुंदर आहे जी श्रुती सादर करणार आहे. आणि मला तुकोबांचा एक अभंग पण, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळींचे जे होती अच्छा दिली, कदाचित ती अंतरीची ज्योती त्याला आव्हान असं मला वाटतं की आवाहन करतो आपण.
3: अगदी बरोबर, नक्कीच ऐकूयात हे गाणं.
2: हा केतन, पण तुझ्या त्या कवितेमध्ये व्यक्त केलेल्या भावनांविषयी थोडं सांग ना, ते राहिलंच आहे.
3: नक्कीच. तर मी जसं म्हणालो की भैरव आपण जेव्हा म्हणतो किंवा ऐकतो तेव्हा त्या अवकाशातल्या ब्रह्मांड नायकाचं आपण स्मरण करत असतो, त्याची पूजा बांधत असतो. तो दूर कुठेतरी असतो. ओंकार देखील आपल्याला झंकार म्हणून ऐकू येत असतो. पण यमन हा जो आहे तो माझ्या घरात येतो. आणि म्हणून मी या कवितेत म्हटलंय की सानुल्याची गाणी माझ्या अंगणातून आली. तर माझं हे सानुलं अवकाश जे आहे, माझं सानुलं घर जे आहे, माझं सानुलं जे अंगण आहे, तेच माझं अवकाश होऊन जातं. आणि त्यामुळे मी परमेश्वर चरणी जे स्वतःला अर्पण करतो आहे किंवा करते आहे तो परमेश्वर माझ्या घरात आलाय, माझ्या अंगणात आलाय हे यमन मला सांगतो. भैरव हा जसा मला दुरून धीर गंभीर वाटतो, थोडासा दूरचा वाटतो, तसा यमन माझ्या हृदयात वास करत असतो. आणि हेच या कवितेत आलंय असं मला वाटतं की त्या दयाघनाच्या दारात. मी एकदा माझ्या आईला विचारलं होतं की तू माझ्यासाठी अंगाई म्हणतेस, तू कशी झोपतेस? तेव्हा ती मला म्हणाली होती की माझ्यासाठी अंगाई तो गातो. आणि तीच भावना मला वाटतं या कवितेत देखील आली आहे.

0: आता रात्रीचा राग बागेश्री आणि त्यातली कुमारजींची बंदिश, टेसुला बन फुले रंग छाये. आहा, टेसुला म्हणजे पळसाचं फूल आणि रंग छायेमध्ये वापरला गेलेला पंचम स्वर. तसा खरं म्हणजे बागेश्रीमध्ये पंचम अल्पत्वानी येतो, परंतु या रागामध्ये, या बंदिशीमध्ये कुमारजींनी पंचमचा जो प्रयोग केलेला आहे सौंदर्यपूर्ण, फार अद्भुत आहे. आणि
1: कवितेने तो गायला देखील अतिशय
0: आणि त्याला जोडून तुझी जी कविता आहे फारच अप्रतिम आहे. तर थोडं बागेश्री रागाविषयी तुझं मनोगत.
1: आपण बघितलं की आपण भैरवपासून सुरुवात केली, परमेश्वराला आपण साथ घातली, दिवसभर आपण स्वतःचं काम केलं, कर्तव्य केली, आणि मग जे काही दिवसभरात आपल्याकडे आलेलं होतं ते आपण यमन म्हणून परमेश्वराचरणी अर्पण केलं. पण बागेशी हा राग असा आहे की जो आपल्याला संपूर्णपणे शारीर करतो. हा पहिला राग असा आहे की जो आपल्याला आपल्या शरीराची जाणीव करून देतो. शरीरात उत्कट भावना निर्माण व्हायला लागतात. रातराणीचा गंध देखील आपल्याला मंद धुंद आणि गंधित करून टाकतो. आणि प्रियतमाची आठवण यायला लागते. प्रियतमेसाठी आपल्याला साज शृंगार करावा असं वाटायला लागतं. अंगांगात दाटलेला सुगंध उधळून द्यावा आणि तो त्यानं अनुभवावा, शोषून घ्यावा असं
0: वाटायला.
1: इतका तरल असा बागेश्री हा राग आणि स्वतःला शारीर करणारा. पण ह्यातच जेव्हा उगवतीचा चंद्र प्रियतमाची आपल्याला एक जाणीव करून देतो की तो येईल अशी चाहूल उगाच वाटत राहते, पण तो खरं येत नाही. आणि त्यामुळे असणारा विरह बागेश्री दाखवतो. इतका की स्वतः केलेला साज शृंगार देखील स्वतःला अतिशय जड वाटायला लागतो. ते ओझप फेकून द्यावं असं वाटायला लागतं आणि मन विदीर्ण करून टाकणारा असा राग आहे. त्यामुळे बागेश्री हा अतिशय सुरेख राग आहे, अतिशय प्रगल्भ असा राग आहे असं मला वाटतं.
0: आणि तुझे शब्द त्याच्या बरोबर.
1: मंद दीपान धुंद गंध हा, ह्या शरीराच्या भावनेची सुरुवात अतिशय मंदपणे होते, रातराणीच्या मत्त सुगंधाने होते आणि मग त्याच्यात एक जोश चढायला लागतो आणि शेवट विरहामध्ये होतो. या रागाची खूबी आहे असं मला वाटतं. आणि मन अक्षरशः उदास होऊन जात. तो येईल येईल असं वाटत असतं पण तो येत नाही. मंद दीपामध्ये त्याची छबी दिसायला लागते आणि तरीही तो येत नाही. त्याची पावलं ऐकू येत आहेत असं वाटत असतं पण तो येत नसतो. चंद्रबिंबामध्ये तो दिसत असतो पण तो येत नसतो. आणि अशा वेळेला आपण केलेला साज शृंगार देखील आपल्याला अतिशय जड वाटू लागतो. तो अक्षरशः फेकून द्यावा असं वाटायला लागतं. हीच जाणीव मी ह्या गीतामध्ये गुंफलेली आहे असं मला वाटतं.

0: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727 505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार श्रोत्यांनो, थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आपला रेडिओ मित्र आर जे आदी सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आजच्या शोमध्ये म्हणजे दर बुधवारचा आपला पहिला सेगमेंट असणार आहे लोकपरंपरा. मागच्या वेळी पण तुम्ही ऐकलं होते लोकगीतं, यामध्ये कधीकधी प्रादेशिक गीतं, कधी पारंपरिक गीतं, म्हणजे कोळी गीतं, पोवाडे, भारूड, गोंधळ गीतं, देवीची गाणी, लावणी, गणगवळण, मंगळागौर गीतं, फुगडी गीतं, वासुदेव गीतं, धनगर गीतं, प्रवास वर्णन गीतं, लग्न गीतं, विशिष्ट ऋतूंची गीतं म्हणजे श्रावण गीत, वसंत गीत, पावसाळ्याची गाणी, पावसाची गाणी, त्यानंतर कधीकधी भक्तिगीत, देशभक्तीपर गीत, भांगडा, पंजाबी गीतं जे मागच्याच आठवड्यात आपण ऐकलं होतं, अंगाई गीतं, शेतकरी गीतं, खंडोबाची गाणी, पोतराजांची गाणी, भजनं, भेदिक, जात्यावरच्या ओव्या, असे अनेक प्रकार क्रमाक्रमानं ऐकणार आहोत. मागच्या बुधवारी आपण पंजाबी भांगडा नृत्याविषयी रोचक माहिती आणि त्यासोबत काही भांगडा गीतं देखील ऐकली. तर आज आपण या शोमध्ये कोणता प्रकार ऐकणार आहोत याची उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल. तर त्यासाठी एक गीत आधी मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि नंतर तुम्ही ते ओळखणार आहात. तर ऐकूया हे लोकगीत. तुम्ही ओळखा हा कोणत्या लोकगीताचा प्रकार आहे.

0: तर मित्रांनो, लोकगीतांचा प्रकार ओळखलाच असेल. एकदम बरोबर, कोळी गीत किंवा दर्या गीत. श्रोते हो, आजपर्यंत आपण बरीचशी कोळी गीत ऐकली असतील. बरेचसे कोळी गीत खूप गाजलेली आहेत. कॅसेटच्या काळात तर कोळी गीतांच्या स्पेशल कॅसेट्स, नंतर सीडी, म्युझिकल अल्बम देखील बाजारात उपलब्ध झाले होते. काही कोळी गीतं चित्रपटांमध्ये देखील घेतली होती. तेव्हा कोळी गीतं किंवा दर्या गीतं म्हणजे कोणती गीतं ते आज आपण जाणून पण घेणार आहोत, आणि त्याचबरोबर कोळी गीतांचा आनंद पण घेणार आहोत. तर कोळी गीतं हा महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनलाय. आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यात विविध प्रकारची पारंपरिक नृत्य आणि गीतं आपल्याला लाभलेली देणगी आहेत. त्यात महाराष्ट्र राज्यात कोळी गीतं आपल्या राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या पारंपरिक लोकसंगीताचा एक भाग आहे. या गीतांच्या केंद्रस्थानी असतं ते समुद्र, मासेमारी, होडी, बंदरे, कोळी समाज आणि त्यांचे दैनंदिन जीवन. तेव्हा आता ऐकूया एक जबरदस्त कोळी गीत. गीतकार श्रीकांत नारायण, संगीतकार विजय कठीण आणि गायक आहेत वेसावकर आणि सहकारी.
1: हॅलो एव्हरीवन, क्लिक ऑन द बेल आयकन टू गेट रेग्युलर अपडेट्स फ्रॉम व्हीनस.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा शो मध्ये स्वागत. कोळीगीत ही प्रामुख्यानं कोळी बांधवांच्या सण उत्सवात गायले जातात आणि त्यासोबत नृत्य देखील केले जातं. या गीतांमध्ये समुद्र, होडी, नाव, मासेमारी, लाटांशी चाललेला संघर्ष आणि कोळी समाज, बंधू भगिनींचे सण उत्सव, उदाहरणार्थ नारळी पौर्णिमा हा त्यांचा खूप मोठा उत्सव असतो, याचं सुंदर वर्णन या गीतांमध्ये असतं. भारताला प्रामुख्यानं 11,098 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, ज्यामध्ये सुमारे 7,870 किलोमीटर मुख्य भूभाग आहे आणि सुमारे 3,228 किलोमीटर बेटांच्या प्रदेशाचा समावेश आहे. तेव्हा आता या टप्प्यावर आणखी एक कोळीगीत ऐकूया. प्रसिद्ध पार्श्वगायक हिंदी आणि मराठीचे मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांच्या युगल स्वरातलं हे गीत आहे वंदना विटणकर यांचं आणि संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे.

वेलकम बॅक. तर आपण समुद्र किनाऱ्याबाबत बोलत होतो, नाही का? तर समुद्र किनारा किनारपट्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, आणि या किनारपट्टीचे प्रदेश म्हणजे गुजरात. किनारपट्टीची लांबी आहे सुमारे 2340 किलोमीटर. तामिळनाडूचा किनारा 1068 किलोमीटर. आंध्र प्रदेशचा जवळपास 1053 किलोमीटर. कर्नाटकचा 343 किलोमीटर. केंद्रशासित प्रदेशात अंदमान निकोबार बेटं, ज्यांची लांबी जवळपास 3083 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्राला सुमारे 877 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. भारतातल्या 9 राज्यात समुद्र किनारा आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश होतो. त्याच्यासमवेत गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, कर्नाटक आणि सर्वात कमी किनारपट्टीचे क्षेत्र लाभलेले राज्य म्हणजे गोवा. यामध्ये गोव्याला समुद्रकिनारा जरी कमी लाभला असला तरी तिथं येणारे पर्यटक मात्र खूप असतात, बरं का? त्यात देशातील आणि विदेशातील पर्यटकांचा समावेश होतो. इतर किनारपट्टीवर देखील पर्यटक आवडीनं फिरायला जातात आणि किनारपट्टीच्या मनमोहक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात. आता या टप्प्यावर ऐकूया पुन्हा एकदा वेसावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं एक सुपरहिट कोळी गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. कोळी गीतांबरोबरच आपण आपल्या देशातल्या किनारपट्टीची पण माहिती घेत आहोत. आता गोव्यानंतर केरळ या किनारपट्टीवर देखील पर्यटक भरपूर प्रमाणात पर्यटनाला जात असतात. कोळी गीतं संगीतमय असतात. कोळी गीतांचा ताल अतिशय वेगवान, उत्साहवर्धक आणि ढोलकी किंवा डफाच्या तालावर आधारित असतो. हा ठेका लहान थोर, स्त्री पुरुष कोणालाही नाचायला प्रवृत्त करतो. या कोळी गीतांवर नृत्य देखील खूपच उत्तम आणि उत्साहीपणे केलं जातं, ज्यामध्ये समुद्राच्या लाटा आणि होडी चालवण्याच्या हालचाली अभिनयाद्वारे दाखवल्या जातात. स्त्री पुरुष बालकं सर्वच या नृत्याचा आनंद घेत असतात. या नृत्यामध्ये जी वाद्य वाजवतात ती वाद्य आहेत प्रामुख्यानं ढोलकी, डफ, घुमट आणि टाळ. या पारंपरिक वाद्यांचा वापर या कोळी गीतामध्ये केला जातो. कोळी गीतांच्या वैशिष्ट्यांमुळंच महाराष्ट्रात अनेक कोळी गीतं अजरामर झाली आहेत. अशा अजरामर झालेल्या कोळी गीतांपैकीच एक असलेलं गीत आता आपण ऐकूया, जे गायलं आहे लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी. गीत लिहिलं होतं प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी आणि अजरामर संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आपण आज महाराष्ट्रातल्या किनारपट्टीविषयी देखील थोडंसं जाणून घेऊया आणि नंतर पुन्हा एक कोळी गीत. महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे ते 7 जिल्हे. यातली मुंबई इथली जुहू चौपाटी जगप्रसिद्ध आहे. ती चौपाटी बघायला जगभरातून लोक येत असतात, पर्यटक येत असतात आणि ते पण वर्षभर, देशी विदेशी सर्वच. आता येऊया कोळी गीतांकडं. तर कोळी गीतांच्या सादरीकरणावेळी शक्यतो त्यांचा पारंपरिक ड्रेस म्हणजे वेशभूषा, ज्यामध्ये गुडघ्यापर्यंत विशिष्ट पद्धतीनं बांधलेली लुंगी, चित्रपटांमध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल बघा, एक ढगळा टी शर्ट किंवा शर्ट, डोक्यावर टोपी, कपाळाला टिळा असा पुरुषांचा पोशाख असतो आणि महिलांमध्ये विशिष्ट प्रकारची साडी चोळी, कपाळाला मोठा कुंकवाचा टिळा, केसात सुगंधी फुलांचा गजरा किंवा माळा आणि यामध्ये त्यांच्या देवी देवतांना देखील आळवलं जातं. त्यांच्यासमोर देखील हे कोळी नृत्य केलं जातं. तेव्हा आता ऐकूया एकवीरा देवीचं अशाच प्रकारचं एक कोळी गीत.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर मित्रांनो, आज थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आनंद घेत आहोत कोळी गीतांचा, त्याबरोबरच सफर करत आहोत किनारपट्टीची. आता महाराष्ट्रातल्या किनारपट्टीविषयी जाणून घेऊया. महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्याला कोकण किंवा कोकण किनारपट्टी असं म्हटलं जातं. तसं प्राचीन काळात सप्त कोकण हा भाग होता, ज्यामध्ये गुजरातपासून ते कर्नाटकपर्यंत पसरलेल्या या किनारपट्टीला संबोधलं जायचं. संस्कृतमध्ये याचा विस्तार असा सांगितलेला आहे, कोण म्हणजे कोपरा, कॉर्नर कॉर्नर, आणि कण म्हणजे तुकडे म्हणजे पीस. अशा पद्धतीनं देशाच्या कोपऱ्यातले भूभागाचे कण किंवा तुकडे, कोण कण, पुढंच त्याचं अपभ्रंश रूप म्हणजे कोकण. अशा कोकणात निसर्ग सौंदर्याची उधळण झालेली आपल्याला दिसून येते. मुंबई तर आपल्या राज्याची राजधानी, जिथं अनेक समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत. याशिवाय ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात सुद्धा निसर्ग सौंदर्यानं नटलेला प्रदेश अवश्य पाहायला हवा. तुम्ही तो नवरा माझा नवसाचा चित्रपट पाहिला असेल, त्याच्यामध्ये नाही का गणपतीपुळ्याची किनारपट्टी दाखवलेली आहे, आणि बऱ्याचशा चित्रपटामध्ये मराठी हिंदी चित्रपटांमध्ये आहे. तुम्ही फिरून या कोकणाचा आनंद घ्यायला पाहिजे. जीवनात तेच तेच काम करून ज्यावेळेस कंटाळा येतो, मी बोर होतो, तेव्हा तेव्हा मी कोकणात फिरून येतो, आणि प्रत्येक वेळी एक वेगळा कोकण किनारा पाहायचा आणि निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असंच मी ठरवलं आहे. आणि तुम्ही जर फिरायला गेलात तर तिथंही तुम्हाला हे कोळी बांधव दिसतील आणि त्यांचे पारंपरिक पोशाख, तिथला आहार विहार, जेवण जेवण देखील एकदम झक्कास. तेव्हा कोळी गीतांचा हा सेगमेंट आता आपण संपवणार आहोत. हा सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 90 11 11 23 90. आपल्या प्रतिक्रिया मात्र नक्की द्या. आता ऐकूया या सेगमेंटमधलं हे शेवटचं झक्कास कोळी गीत.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रोते मित्र हो, आज आहे जागतिक युवा दिन, जो दरवर्षी 12 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. आपल्या भारतामध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 ऑगस्ट हा जागतिक युवा दिन. हा दिवस तरुणांच्या भूमिका, त्यांचे महत्त्व आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा केला जातो. युवा हे समाजाचं भविष्य आहेत आणि त्यांच्या सामर्थ्य, जोश आणि कल्पकता हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जागतिक युवा दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि युवा नेतृत्व विकास कार्यक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमाद्वारे तरुणांना त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि समाजातील त्यांच्या भूमिकेची जाणीव करून दिली जाते. या दिनानिमित्त तरुणांच्या समस्यांवर चर्चा केली जाते. शिक्षण, रोजगार, मानसिक आरोग्य आणि सामाजिक न्याय यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केलं जातं. तसंच तरुणांच्या आवाजाला महत्त्व देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न केले जातात. युवा हे समाजाचं शक्तिस्थान आहे आणि त्यांच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे. जागतिक युवा दिन हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची ओळख पटवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे. त्यामुळं या दिवसाचं महत्त्व ओळखून त्याचं योग्य प्रकारे पालन करणं आवश्यक आहे आणि आपली युवा शक्ती ही आपल्या देशाची ताकद असते. युवा जे करू शकतात ते कोणीच करू शकत नाही. नुकत्याच बऱ्याचशा घटना कदाचित तुम्हाला माहिती असतील.

वेलकम बॅक श्रोते मित्र हो, जागतिक हत्ती दिवस हा देखील आज साजरा केला जातोय, म्हणजे 12 ऑगस्ट, ज्याचा उद्देश हत्ती या प्राण्याविषयी जागरूकता वाढवणं आणि त्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणं. हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा स्थलचर प्राणी आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जातात. हत्तींना त्यांच्या प्राकृत वासस्थानामध्ये असलेले धोके जसे की वनतोड, शिकार आणि मानवी हत्ती संघर्ष यामुळं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जागतिक हत्ती दिवस हा लोकांना हत्तींविषयी शिक्षित करण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपक्रमांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा प्रचार करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात, जसं की हत्तींच्या संवर्धनावर व्याख्यानं, माहितीपर प्रदर्शन, शैक्षणिक कार्यशाळा आणि फिल्म शो. यामुळे लोकांमध्ये हत्तीच्या जीवनाविषयी आणि त्यांच्यावरील संकटांविषयी जागरूकता निर्माण होते. हत्तींच्या संवर्धनासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संघटना कार्यरत आहेतच. हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवण्यासाठी जंगलाचं संरक्षण, शिकारविरोधी उपाययोजना आणि मानवी हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जातात. जागतिक हत्ती दिवस हा आपल्या सर्वांसाठी हत्तींविषयी जागरूकता वाढवण्याचा आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. हत्तींचे संरक्षण हे आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणीय संतुलनासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं योगदान देणं गरजेचं आहे. आपल्या भारतामध्ये माधुरी नावाची हत्तीनं जिचे किस्से आपल्या सर्वांना माहीतच आहे. नुकतंच तिला सुरक्षित अशा ठिकाणी आणलेलं आहे आणि आपल्या पुराणांमध्ये, धार्मिक कथांमध्ये देखील हत्तीला खूप महत्त्व आहे. जसं की आता लवकरच येणारा गणेशोत्सव, म्हणजे गणपती बाप्पा हे देखील हत्तीचंच प्रतीक आहे, त्याविषयी सगळी कथा आपल्याला माहिती आहे. किंवा महालक्ष्मी आहे, त्यांचं वाहन असतं हत्ती, त्यांच्या फोटोमध्ये असतात. तर हा प्राणी अगदी पुराणांमध्ये देखील महत्त्वाचा आहे, त्याचं संरक्षण करावं म्हणूनच आपल्या धार्मिक आणि पौराणिक ग्रंथामध्ये त्याला देवासमान मानलेलं आहे.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि संध्याकाळ जी आहे ना, ती वेळच खूप सुंदर असते हो. मला तर प्रचंड आवडते, कारण संध्याकाळ ही शांत आल्हाददायक असते आणि मनाला शांती देऊन जाते. त्यामुळे संध्याकाळची वेळच खूपच स्पेशल असते. आणि या स्पेशल वेळेमध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आज तुमच्या सोबत तुम्हाला भेटायला येत असते, खूप साऱ्या गप्पा मारायला येत असते. पण दिवसभरामधलं जे टेन्शन आहे, जे डिप्रेशन आहे, जे डिमोटिवेशन आहे, ते सगळं घालून टाकायचं असतं, ते दूर ठेवायचं असतं आणि नवीन सुरुवात करायची असते. त्यासाठी ऐकत असतो एक छान शायरी. चला तर ऐकूयात आजची मोटिवेशनल शायरी. दुनिया की हर चीज बहुत अच्छी, पवित्र और सुंदर है. क्या बात है. दुनिया की हर चीज बहुत अच्छी, पवित्र और सुंदर है. अगर आपको कुछ बुरा दिखाई देता है, अगर आपको कुछ बुरा दिखाई देता है, तो इसका मतलब यह नहीं कि वह चीज बुरी है. इसका मतलब यह नहीं कि वह हर चीज बुरी है. संभव है कि आपने उसे सही रोशनी में नहीं देखा है. वाह, क्या वाद. खरंय मित्रांनो, आपण बऱ्याचदा म्हणत असतो हे वाईट आहे, ते वाईट आहे. किंवा आपल्या लाईफमध्ये पण आपण म्हणत असतो की यार हे नव्हतं व्हायला पाहिजे, हे वाईट झालं. बट नाही, तुम्ही जर अँगल बदलून पाहिलात ना, तुम्ही जर पॉझिटिव्ह वेनं पाहिलात ना, तुम्हाला कळेल येस हे पण बरोबर आहे, कारण यामुळे हे चांगलं होत आहे. त्यामुळे ही नजर ठेवा, छान वाटेल आणि दुःखी तुम्ही कधीच होणार नाही. दादा, वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: गुड इव्हनिंग मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:13 झालेत आणि सांज रंग या शो मध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत, जी खूप साऱ्या गप्पा मारती आहे आणि सोबत छान छान अशी गाणी आहेत. आणि मंडळी, एक विषय जो आहे तो खूप महत्वाचा आहे बरं का, तो म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय, सोशल मीडियामुळे खूप गोष्टी खूप पटपट पटपट होत आहेत. आपल्याला सोशल मीडियामुळेच एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. आपण आपल्या मध्ये जे गुण असतील ते आपण सोशल मीडियावरून सगळ्यांना दाखवू शकतो. एवढं सगळं सोशल मीडियामध्ये आहे आणि सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे की आपण जग बदलू शकतो, आपण आपल्या आजूबाजूला होणाऱ्या वाईट गोष्टी बदलू शकतो. आणि हे आत्ता सध्या दिसतंय सोशल मीडियावर, कारण आत्ता ना आपल्या राज्यामध्ये सध्या जेन अल्फामधील विद्यार्थ्यांकडून नागरी प्रश्न मांडत रिपोर्टिंग करण्याचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत आणि त्यातून नागरी समस्याही सुटत आहेत. त्यामुळे उत्साही झालेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील पेगलवाडी आणि गोहिरेवाडी येथील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बाटलीचा माईक करून रस्त्याच्या दुरावस्थेचं रिपोर्टिंग केलेलं आहे. आणि नुकताच असा व्हिडिओ झाला होता की दोन मैत्रिणींनी, दोन विद्यार्थिनींनी असा रस्त्याचा व्हिडिओ टाकला होता, त्यांनी छत्रीला माईक केला होता आणि हे पाहून लगेच प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि आता नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे या मुलांनी केलेलं आहे. म्हणजे इतके माध्यम आहेत ना आपल्याला की आपली बाजू आपण मांडू शकतो, पण आपण काय करतो माहितीये का, आपण ते न करता वेगळ्याच गोष्टी करतो. बऱ्यापैकी होतात, चांगल्याही गोष्टी होतात, वाईटही होतात, पण जर समाज यामुळे बदलत असेल, नागरिक प्रश्न सुटत असतील, तर सगळ्यात बेस्ट हे माध्यम आहे. आणि या माध्यमाचा वापर करून कशाप्रकारे आपल्याला आपली प्रश्न सोडवता येतील ना, याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. हे या छोट्याशा लहानशा मुलांनी आपल्याला शिकवलेलं आहे. सो आपण आपले गुण, आपले वैशिष्ट्य, आपल्या जबाबदाऱ्या देखील सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचवूयात आणि समाज घडवण्याचा, समाजामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करूयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: क्या चाल है?
1: दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटात धीरे धीरे चलना हे छान सा गाणं आपण एन्जॉय केलेला आहे. संध्याकाळचे 4:26 झालं आणि सांज रंग या शो मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण हजर आहे तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारायला आणि तुमची संध्याकाळ त्यामध्ये रंग भरायला. कारण प्रत्येकाची संध्याकाळ रंगीन नसते, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतं, पण थोडा वेळ ते बाजूला ठेवायचं असतं आणि फक्त स्वतःचा विचार करायचा असतं. कदाचित त्यामुळे हेही कळतं की अरे यार, आपण जो विचार करायचो ना तो जरा खूपच जास्त करत होतो असं काही नाहीये. काही काही गोष्टी वाईट होतात कारण त्यामागे काहीतरी चांगलं दडलेलं असतं. ही गोष्ट जर तुम्ही सोबत घेऊन चालाल ना, दुःख खूप कमी होईल. आणि मित्रांनो, दिवसभराच्या धावपळीनंतर आता ही संध्याकाळ थोडी निवांत करूयात. काही सुंदर गाणी, काही मनमोकळ्या गप्पा आणि आजच्या दिवसाचं एक खास निमित्त. हो, आज खूप खास दिवस आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि इतर सगळ्यांसाठीच. कारण आज आहे 12 ऑगस्ट ही तारीख, म्हणजेच आज आहे जागतिक युवा दिन. आणि सगळ्या युवकांना, सगळ्या युवांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. रेडिओ नगरकडून देखील खूप खूप शुभेच्छा आणि मला देखील खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणजे याचा दिवस खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. आणि युवा म्हणजे फक्त वयानं तरुण असणं नाही बरं का, युवा म्हणजे नवीन विचार करण्याची ताकद, स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असते. आजचा युवा मोबाईल, सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या युगात जगतोय. संधी खूप आहेत पण त्याचबरोबर आव्हान सुद्धा आहेत बरं का, त्याची खबर घेणं गरजेचं आहे. कधी करिअरची चिंता, कधी भविष्याची चिंता, कधी इतरांशी तुलना आणि कधी स्वतःवरची शंका, जी दूर करायला हवी आहे. पण लक्षात ठेवा, तुमची सुरुवात कुठून झाली यापेक्षा तुम्हाला पोहोचायचं कुठे आहे हे महत्वाचं आहे. आणि तुमच्याकडे एखादं स्वप्न असेल तर त्याची सुरुवात आजच करा. छोटं पाऊल असेल तरी चालेल, पण पाऊल पुढे पडलं पाहिजे. आणि आपल्या देशाचा युवा जेव्हा शिक्षण, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार घेऊन पुढे जातो ना, तेव्हा फक्त त्याचं आयुष्य बदलत नाही तर समाज आणि देशही बदलतो. म्हणून आजच्या जागतिक युवा दिनानिमित्त एक छोटासा संकल्प करूया, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि अपयशाला घाबरायचं नाहीये हे देखील लक्षात ठेवा. आणि आपल्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचं. कारण आजचा युवा फक्त देशाचं भविष्य नाही तर आजच्या भारताची वर्तमान ताकद देखील आहे. चला तर मग या सुंदर संध्याकाळी आपल्या सगळ्या युवा मित्र मैत्रिणींना समर्पित करूया हे सुंदर गाणी. आणि तसंच या शो मध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि स्वप्न पाहत राहा, स्वप्न मोठी ठेवा, प्रयत्न प्रामाणिक ठेवा आणि स्वतःवरचा विश्वास जो आहे ना तो कधीही कमी होऊ देऊ नका. कारण तुमच्यात काहीतरी वेगळं करण्याची ताकद आहे, फक्त ती ओळखायची गरज आहे. आणि प्रत्येकालाच ती ओळखता येईल असं नाही, पण तुम्हाला येऊ शकते जर तुम्ही तुमच्या अंतर आत्म्यात डोकावून पाहिलं तर. सो आजपासूनच सुरुवात करूयात काहीतरी छान करण्याचं, काहीतरी स्पेशल करण्याचं. आजची ही जी संध्याकाळ आहे ती पूर्ण तुमच्या नावी. हे सगळी गाणी फक्त तुमच्यासाठी आहेत, हा दिवस तुमच्यासाठी आहे आणि रोजचा दिवस हा फक्त आपल्यासाठी असतो हे लक्षात ठेवा. कारण आपण हा जगत असतो, माहिती आहे प्रॉब्लेम्स येणार आहेत. प्रॉब्लेम्स कोणाच्या लाईफमध्ये नाही आहेत, माझ्या पण येतात. आत्ता 15 मिनिटांपूर्वी आला होता, पण त्यालाच धरून जर बसले तर काय होणार ना. त्यामुळे आता तुम्ही देखील पुढे वा, मूव्ह ऑन करा आणि मजा मस्ती करत राहा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोता हो तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मित्रांनो, मला प्रत्येक वेळी असं वाटतं आपण एवढे वेडे आहोत का, प्रश्नचिन्ह आहे हा इथे. खरंच म्हणजे आपण एवढे वेडे आहोत का, आता हा प्रश्न मला पडला कसा तुम्ही म्हणत असाल. म्हणजे आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत किंवा आपल्या घरापासून, आपल्या शाळेपासून आपल्याला एकच गोष्ट शिकवत आलेले आहेत सगळे आपले शिक्षक असतील किंवा जेही अनुभवी व्यक्ती आपल्याला भेटलेत ते, की तुम्ही प्रत्येक वेळी ना श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. ओ, श्रद्धा असावी, सगळ्या देवांवरती श्रद्धा असावी, सगळ्या गोष्टींवरती श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा का? तुम्ही अंधश्रद्धा एवढी ठेवली आपण डोक्यात की आपल्याला सगळे लोक वेडे बनवून जातात. आणि हे खरंय, एवढ्यातच आपण पाहिले एवढे बंधू बाबा आपल्याला वेडे बनवून गेलेत तरीही आपल्याला अक्कल येत नाही. सॉरी मी अशी बोलतीये पण हे खरं आहे. आणि ही जर स्थिती जर राहिली तर खरंच खूप वाईट गोष्टी घडू शकतात आणि ते थांबवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आत्ताच आपण, म्हणजे आत्ता नुकतंच आता पुण्यामध्ये एक घटना घडली आहे की पुण्यातील एक बाबा जे आहेत त्यांचे काही व्हिडिओ जे आहेत ना ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या व्हिडिओंमध्ये भक्तांकडून बाबांच्या पायांची पूजा केली जाते आणि काही ठिकाणी पाय धुतल्यानंतर ते पाणी घेताना दिसतात. नेमकं ही श्रद्धा की अंधश्रद्धा हाच प्रश्न मला इथे उपस्थित झालाय. म्हणजे तुम्ही ते कस काय शक्य आहे? म्हणजे एखाद्या बाबांचं पाय धुतो आपण पाण्यानं, दुधानं आणि ते पाणी पिणं, यात काय श्रद्धा आहे? बरं, नाहीये यात श्रद्धा. आपण जर सगळे मागचे तुम्ही बघितलं तर आपल्याला सगळ्यांना कळतं, अरे आपण देवांचे मूवी पाहतो, आपण श्रद्धेचे जे मूवीज असतात, चित्रपट असतात ते पाहतो, आपण कथा ऐकत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला कळतंय की देव असेल, भक्ती असेल, ती कशी होती. मग ही अशी भक्ती असते, ही अशी श्रद्धा असते? नाही, हे पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. आणि कधी आपण जागरूक होणार आहोत आय रिअली डोंट नो, बट होणं गरजेचं आहे. जर असेच भोंदू बाबा येत राहिले आपल्यासोबत, अशाच कृती घडत राहिल्या, अशाच गोष्टी होत राहिल्या, तर कधीतरी श्रद्धाच राहणार नाही आणि त्याचे कारणीभूत देखील आपणच असो. त्यामुळे श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. तुम्ही श्रद्धा ठेवून मनानं प्रयत्न केले आणि तुम्हाला जी गोष्ट मिळवायची आहे त्यासाठी तुम्ही सकारात्मक राहिलात तर मिळणार आहे. विनाकारण अशा बाबांच्या नादी लागणं, विनाकारण त्यांचे पाय धुणं, ते पाणी पिणं, त्यांना आपण खूप पैसा दान करणं, खूप काही गोष्टी दान करणं हे चुकीचं आहे. हे कुठेच श्रद्धेत मोडल्या जात नाही. तर तुम्ही जे करताय ती अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे हे तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवा. आणि मी तर म्हणेल या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा. देव पाहतो आहे, देव कोणासोबतच वाईट होऊ देणार नाहीये. छान, एकदम शांत मनानं, एकदम चांगल्या मनानं त्याचे एकदाच दर्शन घ्या आणि सकारात्मकता तुमच्यामध्ये ठेवा. अशा बंधू बाबांची गरज पडणार नाही हे लक्षात ठेवा. आता आपल्याला अंधश्रद्धा दूर करायची, कारण या अंधश्रद्धेमुळे कित्येक बळी जातात, कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि कित्येक गोष्टी घडतात ज्या समाजाला कलंक लावणाऱ्या असतात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी कीर्ती दशरथ, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 4:53 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. बोलावं कसं खरं म्हणजे हेच कळत नाहीये, खरंच कळत नाहीये मला. मी निशब्द झाली असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे काय चाललंय समाजामध्ये, खूप दुःख होतं म्हणजे हे सगळं ऐकल्यावर, हे सगळं बघितल्यावर. पण माहीत नाही पुढे काय होईल, किती पाप होईल. आणि काही गोष्टी अशा होतात ना ज्या आपण इमॅजिन पण नाही करू शकत. म्हणजे अगदी 18 महिन्याच्या मुलीवर अत्याचार होतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. किंवा मुलगी कुठेच आणि कोणतीच कशीच आत्ता सध्या सुरक्षित नाही आहे. ती स्वतःच्या घरामध्ये पण सुरक्षित नाही आहे. तिनं जावं कुठे, तिनं करावं काय, हा प्रश्न आता समोर येतोय. म्हणजे आता कोणाकडे बघायचं मुलीनं, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या समाजामध्ये आहे. मुलींना मी आता सॉरी जे करतायत, जे ज्यांना सजा मिळाली पाहिजे किंवा कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही ठेवायचा, त्यांच्याबद्दल मी नाही बोलणार. मी मुलींना फक्त एवढं म्हणेल की तुम्ही स्वतः जागरूक व्हा, कोणावरही विश्वास ठेवू नका, कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका कोणीतरी तुम्हाला वाचवायला येईल. तुम्ही जिजाऊंच्या लेखी आहात, तुम्ही सावित्रीबाईंच्या लेखी आहात, तुम्ही अहिल्यादेवींच्या लेखी आहात, हे विसरू नका. ठीक आहे, हे मोठ्या मुलींच्या बाबतीत मी बोलले, मग छोट्यांचं काय? त्यांना तर अजून काहीच कळत नसतं. 3 वर्षाची मुलगी, 18 महिन्याची मुलगी, 5 वर्षाची मुलगी, अरे त्यांना काही माहीत नसतं. अरे समाजात चाललंय काय, कुठे राहिलंय माणुसकी, कुठे राहिलंय मुलींचा आदर, कुठे राहिली ती घरची लक्ष्मी, कुठे गेलंय हे सगळं. खरंच हे सगळं खूप घाणेरडं आहे, खूप वाईट आहे. त्यामुळे मी मुलींना एकच विनंती करेल की तुम्ही स्वतः स्ट्रॉंग व्हा आणि या सगळ्या गोष्टींना तुमच्याकडे सामोरं जाण्यासाठी तयार राहा. आणि इतकं स्ट्रॉंग व्हा की समोरची व्यक्ती तुमच्याकडे डोळे वर करून देखील बघता कामा नये, एवढी हिंमत तुमच्यात असली पाहिजे. आणि सगळ्या भावांना, सगळ्या वडिलांना मी एकच म्हणेल की तुमच्या मुलीला तसं बनवा, आता नाजूक ठेवून चालणार नाही आहे. आणि प्रत्येक आईला हे सांगेल की मुलींसोबत तुम्ही मुलांकडे देखील तेवढंच लक्ष द्या. त्यांना देखील खूप जास्त, खूप मी म्हणते मुलींना गरज नाही आहे, पण मुलांना खूप जास्त संस्कारांची गरज आहे, खूप गरजेचं आहे. त्यामुळे मुलींना जागृत व्हा, कोणावर विश्वास ठेवू नका. आणि आयांनो, तुम्ही मुलांवर संस्कार करा, मुलांना समजून सांगा. आणि ही समाजातली घाणेरडी प्रवृत्ती जाणं खूप गरजेचं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंगा हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, नमस्कार श्रोते हो। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सांजरंग हा शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कमल आहे तुमच्या सोबत। खूप साऱ्या गप्पा आपण मारणार आहोत आणि मंडळी आज ना आपल्यासोबत खूप छान कलाकार आहेत, ज्यांना बघून मला तर खूप आनंद झालाय आणि ज्यांना ऐकून तुम्हालाही आनंद होणार आहे नक्कीच। तर समर्थ ही जी मूवी आता नवीन येते तिचे कलाकार आपल्यासोबत आहेत, तसंच दिग्दर्शक लेखक योगेश फुलफगार आपल्यासोबत आहेत, पुष्करा चिरपुटकर आहेत, हार्दिक जोशी आहेत आणि यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत। तर सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं नगर मध्ये खूप खूप स्वागत आहे।
2: धन्यवाद।
1: नगर मध्ये येऊन कसं वाटतंय?
2: फारच छान वाटतंय, कारण लेखक दिग्दर्शक आहेत आमच्यात, बरोबर म्हणलीस तू, फक्त ते आमच्या मनात आहेत, ते आलेले नाही।
3: निर्माता आहे रवींद्र पाठक, फुलफगार पुण्यातच आहेत
2: आज ते, कारण
4: फुल फ्लेश बिझी
1: आहेत
2: म्हणून। पण अहिल्यानगरमध्ये आलेल्या फार छान दत्तगुरूंचं दर्शन झालंय, फार सुंदर देवळामध्ये आम्ही गेलो होतो आणि रवींद्र सरांमुळे आम्हाला तिथे जात आहेत आलो
3: आणि माझं तर लहानपण अहिल्यानगरचं आहे, मला तर खूप नॉस्टॅल्जिक मोमेंट आहेत नगर। कोर्ट गल्लीमध्ये राहायचो मी, दादासाहेब चौधरीचा विद्यार्थी आहे आणि त्यामुळं नगरमध्ये आलं की नेहमीच लहानपणीच्या त्या आठवणी जागृत होतात आणि खूप आनंद वाटतो, त्यामुळे येस अहिल्यानगर इज समथिंग ऑलवेज व्हेरी स्पेशल।
1: येस येस, आणि त्यामुळे आम्हाला पण अजून एक नगरकर भेटले तिथे। श्रोते हो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, खूप सारी मस्ती करणार आहोत आणि आपल्या सोबत असणार आहेत समर्थ चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक आणि अभिनय करणारे पुष्करा चिरपुटकर आणि हार्दिक जोशी। त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रद्धेहो वेलकम बॅक. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आज आपल्या सोबत आहेत आगामी चित्रपट समर्थ या चित्रपटाची टीम, म्हणजेच या चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक आणि या चित्रपटामध्ये अभिनय

0: होता किंवा जेव्हा तुम्ही दोघांनी तुम्ही सगळ्यांनी ही कथा वाचलीत तेव्हा कसं वाटलं?
1: नाही, हा चित्रपट आस्तिक नास्तिक ह्याच्या पलीकडे जाऊन आपण तिथं प्रदर्शित केलेला आहे. कसं आहे, आजच्या काळातले जे जेनझीज आहेत त्यांना आस्तिक आणि नास्तिक म्हणण्यापेक्षा ते त्यांच्या विचारांशी खूप प्रामाणिक आहेत. दे आर व्हेरी स्ट्रॉंग विथ व्हॉट दे फील अँड दे हॅव गॉट द फ्रीडम टू एक्सप्रेस, जे आमच्या काळामध्ये नसायचं. कारण की आई बाबा म्हणतील ती पूर्व दिशा असा आमचा भाग असायचा. या चित्रपटामध्ये भूषण प्रधान याला नास्तिक म्हणता येणार नाही. त्याचं केवळ एकच तक्रार आहे की माझे बाबा माझ्यापेक्षा समर्थांना जास्त वेळ देतात आणि जी स्पेस माझी होती ती बाबांनी मला दिली नाही. सो ही इज राईट ऑन हिज पार्ट. सो या चित्रपटामध्ये आपण कुठल्याही इतर चित्रपटाची तुलना करून जर गेलो तर कदाचित तुमचा भ्रमनिराश होईल, कारण तसा कुठलाही सिक्वेल किंवा कुठल्याही चित्रपटावरून हा प्रेरित नाही. खूप ओरिजिनल कथा आहे ही, घराघरातली कथा आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये हा वाद आहे. प्रत्येकाला अध्यात्माच्या दिशेने वळलेल्या व्यक्तीला पुन्हा प्रपंचामध्ये ओढण्याची एक धडपड चाललेली दिसतीय. हे सगळं आपण या चित्रपटामध्ये मांडलेलं आहे आणि त्याचबरोबर तरुणाई देखील कुठं बरोबर आहे कुठं चुकत आहे हे देखील आपण दाखवलेलं आहे. आणि या वैचारिक संघर्षामधून शेवट काय होतो हे तर तुम्हाला 14 ऑगस्टला चित्रपटगृहात दिसेल.
0: नक्कीच नक्कीच, आम्ही उत्सुक आहोतच. आणि आता आपल्यासोबत जे समर्थ आहे त्याचे वडील म्हणजे भूषण प्रधानच्या मूवीमध्ये जे वडील आहेत ते देखील आहेत. तर सर, तुम्हाला काम करताना कसं वाटलं? कारण जो मुलगा आहे तो पूर्णपणे तुमच्या अपोजिट आहे, तर काय फील येत होतं यावेळी?
2: म्हणजे तीच गंमत आहे सरांनी आता सांगितलं जसं की वडील आणि मुलांमध्ये हा कॉन्फ्लिक्ट बऱ्यापैकी नेहमी असतो. वडिलांचे जे विचार असतात किंवा वडिलांचे जे अनुभव असतात ते योग्यरित्या वडिलांना कधी कधी एक्सप्रेस करता येत नाहीत, मुलापर्यंत सांगता येत नाहीत. म्हणजे जी तक्रार माझ्या मुलाची म्हणजे समर्थची दाखवली की रामदास स्वामींना तुम्ही जास्त वेळ देता किंवा त्यांच्याबरोबर जास्त असतात, त्यांच्याशी जास्त बोलता माझ्यापेक्षा, ही जी तक्रार मुलाची तशी वेगवेगळ्या पद्धतीची तक्रार मुलांची असते. पण एक माणूस एक पुरुष म्हणून लोकांना कधी कधी असं वाटतं म्हणजे आपल्या समाजामध्ये असं फार त्यांना एक्सप्रेस करण्याचं त्या पद्धतीचे संस्कार नाही, त्या पद्धतीचं शिकवलं नाहीये किंवा प्रेम व्यक्त करणं किंवा काहीतरी सांगणं, त्यामुळे कुठल्या तरी पद्धतीने जबरदस्तीने कुठली तरी गोष्ट मुलांना करायला लावणे अशाच पद्धतीचं काहीसं वातावरण काही याच्यात होतं. पण या चित्रपटामधले जे वडील आहेत ते थोडे वेगळे आहेत. ते कितीतरी काही झालं तरी सुद्धा म्हणजे कितीही त्यांचे विचार वेगळे असले तरी सुद्धा त्याचे विचार काय आहेत हेही ऐकून घेण्याचा प्रयत्न करणारे वडील आहेत. तर मला असं वाटत होतं की असे वडील मुलाचं नातं आणि त्याच्यामध्ये जर मिसअंडरस्टँडिंग नसेल तर खूप चांगल्या फॅमिली व्हॅल्यूज जपता येऊ शकतात बिफोर इट इज टू लेट.
1: आणि ते वडील म्हणजे केवळ त्याचे वडीलच नाही त्याचे गुरु पण आहेत. म्हणजे तुम्ही जर आमचं पोस्टर एक जुनं बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ते दिशादर्शक दाखवतायत मुलाला की मुलाला जीवनाची दिशा नेमकी काय आहे. म्हणजे आज मॉडर्न लाईफ मटेरियलिस्टिक लाईफ जगत असताना देखील मनुष्य कुठल्या व्हॅल्यूजनी पुढे गेला पाहिजे ही ती दिशा वडील दाखवतायत. आणि त्यामध्ये पुष्कराजनी फार समंजसपणाने एक मॅच्युरिटीने एक धीर गंभीरतेने, कारण की गुरु कसा असतो ना, शिष्याच्या चुका पोटात घेणारा पाहिजे, त्याला समजून सांगणारा पाहिजे आणि किती त्याचा टॉलरन्स पाहिजे की अगदी त्याच्या शेवटल्या चुकीला देखील जो पोटात घेऊ शकतो तो गुरु असतो. आणि या चित्रपटामध्ये देखील असे काही भावनिक क्षण आहेत जिथं मुलगा पराकोटीच्या चुका करतो आणि तरी देखील तो बाप आपल्या लेकराला पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणण्यासाठी किती प्रयत्न करतो, किती धडपड करतो. कारण समर्थ रामदास स्वामी यांचं जे तत्वज्ञान आहे ना त्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे ज्याचं नाव आहे विवेक. विवेक ही गोष्ट तुम्हाला तरुण मुलांना कदाचित आज सांगितलं तर कळणार नाही. विवेक म्हणजे तुमचा इंटलेक्ट नाही, विवेक म्हणजे कॉन्शियस. हा कॉन्शियसनेस जो आहे, कॉन्शियसनेस मनुष्याला तयार करावा लागतो. तर हा कॉन्शियसनेस संस्काराने घडतो. का संस्कार गरजेचे आहेत? कारण की मग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सतसद विवेक बुद्धी मिळते की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे कळण्याची बुद्धी समर्थ देतात. हे समर्थांच्या विचाराचं खरी श्रीमंती आहे आणि ती पुष्कराजनी स्वतः या चित्रपटामध्ये मी तर म्हणेन की अभिनेता म्हणून तर दाखवलीच आहे पण एक व्यक्ती म्हणून मी त्याचा हा प्रवास गेले 5-6 महिने खूप जवळून बघतोय आणि ती भूमिका त्याच्या आतमध्ये देखील उतरली. ही गोष्ट क्रांतिकारक आहे असं माझ्या म्हणण्यानुसार तरी मला असं वाटतं.
2: प्रश्नच नाही, म्हणजे वेगळ्या पद्धतीचं म्हणजे मनात येणारे विचार सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीचे होतात तुमच्या. खूप निगेटिव्ह गोष्टी आपण विचार करत असतो त्याचं खूप पॉझिटिव्हिटीमध्ये कन्व्हर्जन होतं म्हणजे आणि त्याच्यामुळे जी मिळणारी ऊर्जा असते ती आपण आपल्या कामात वापरू शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचा संदेश आहे की प्रपंच आणि परमार्थ एकत्र साधता येऊ शकतो. म्हणजे असं नाही की सगळं सोडून हिमालयात जातो वगैरे असं एक म्हणतात ना कधी कधी पळून जावं असं वाटतंय हे का वाटतं तर त्या याच्यात काही आपण स्वतःला काही वेळ देत नाही. तर या चित्रपटाच्या निमित्ताने ती शिकवण मला मिळाली सगळ्यात आधी आणि मग ती माझ्या चरणात आणण्याचा माझा प्रयत्न चालू आहे, तरच

0: ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकते.
1: श्रोता हो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, खूप सारी मस्ती करणार आहोत आणि आपल्या सोबत असणार आहेत समर्थ चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक आणि अभिनय करणारे पुष्कराज चिरपुटकर आणि हार्दिक जोशी. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे संजय।
1: श्रद्धेय वेलकम बॅक, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि आज आपल्या सोबत आहेत आगामी चित्रपट समर्थ या चित्रपटाची टीम, म्हणजेच या चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक आणि या चित्रपटामध्ये अभिनय करणारे पुष्करराज चिरपुटकर आणि हार्दिक जोशी ज्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारत आहोत।
2: या मूवीच्या आधीचे पुष्करराज सर आणि आत्ताचे पुष्करराज सर यामध्ये काय बदल जाणवतोय तुम्हाला?
3: खूप शांतपणे, म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमकडे बघताना माझी चिडचिड किंवा रागराग कधी व्हायचा नाही, पण एखाद्या प्रॉब्लेमकडे बघितलं की त्याच्यापासून पळून जावं असं वाटायचं की आपण भीती वाटायची सगळ्यात आधी, तर ती भीती वाटणं म्हणजे कुठल्याच्या, त्यामुळे आपण बरं सुद्धा उच्चारायचं नाही, कुठल्याही ठिकाणी गेलं तरी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण करत राहायचं, वागत राहायचं, अशा पद्धतीचं काहीतरी होतं। पण ह्याच्यामुळे एक शांतता निर्माण झाली आतमध्ये, एक एनर्जी निर्माण झाली, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला तर ओके आता हा प्रॉब्लेम आहे का, ह्याच्यावरती काय सोल्युशन निघू शकतं याचा विचार करू शकतो आणि शांतपणे तरी सुद्धा हा झोपू शकतो।
4: आणि यामुळे तुम्ही तरुणांनी पुष्कराच्या रोल मॉडेलवरून एक गोष्ट घ्यावी, आजच्या काळामध्ये तुमच्या तोंडी हे अँझायटी डिप्रेशन हे शब्द फार असतात, तर अँझायटी डिप्रेशन या गोष्टींवर मात करायची असेल तर जीवनामध्ये एक फुकटचं औषध आहे मनाचे श्लोक। हार्दिक मला वाटतं त्याच्याबद्दल अधिक चांगलं सांगू शकेल। तर मनाचे श्लोकांसारखं इतकं चांगलं टॉनिक समर्थांनी लिहून ठेवलंय, ते फक्त मुलांनी जर थोडंसं नीट वाचलं अभ्यासलं तर तुम्हीच तुमच्या मनाच्या आतमधले गुंते बरेचसे सोडवू शकता। हे या चित्रपटाचं खरं आम्हाला वाटतं टेकअवे आहे प्रत्येकासाठी।
5: व्हॉट इज इट? नाही खरंच, म्हणजे आपण सगळ्या गोष्टींचं फिल्टर करतो, म्हणजे आता आपण प्रोटीन्स घेतो किंवा आता मी डाएट करतो, मला माझी बॉडी खूप चांगली बनवायची किंवा शरीर चांगलं करायचं आपण हे करतो, पण मेंटल हेल्थचं काय करणार तुम्ही, विचारांचं काय करणार, ते फिल्टर कसे करणार? आणि ते कोणी, मला असं वाटतं की 100 लोकांनी जरी येऊन सांगितलं तरी ते फिल्टर होऊ शकत नाही जोपर्यंत तुमची मनाची तयारी होत नाही, तर त्यासाठी पहिली पायरी तुम्हाला चढणं गरजेचं आहे। सो मला असं वाटतं की मनाचे श्लोक हे शाळेपुरती राहिले आणि शाळेतच गेले, पण आज त्यांचं खरंच म्हणजे सिनेमा म्हणजे खूप म्हणजे आम्ही खरंच असं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या वाट्याला हा सिनेमा आला, कारण की पुन्हा एकदा त्याची उजळणी झाली आणि ती उजळणी आता कायमस्वरूपी आयुष्यात राहणार आहे। कारण की संयम म्हणतो ना की आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की आनंदात कुठलाही निर्णय घेऊ नका आणि रागात कुठलाही निर्णय घेऊ नका, या दोन गोष्टी आपण नेहमी सांगत असतो, पण तो समतोल राखणार कसा? तर हे आपल्याला मनाच्या श्लोकमध्ये ऑलरेडी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। मग आपल्याला काय होतं की बाबा या परदेशातलं एक पुस्तक आहे वाच बघ, तुला मस्त वाटेल, तुझं मॅनिफेस्ट कसं होईल बघ, हे होईल, पण ऑलरेडी आपल्या संस्कृतीमध्ये लिहिलेलं एक पुस्तक आहे जे आपल्या समर्थांनी लिहिलंय, मग ते का नको? म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या घरातल्या गोष्टीची किंमत नसते, असा प्रकार झालेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या घरात आपण थोडासा वेळ देऊया, आपल्या गोष्टींकडे वेळ देऊया, आपली उत्तरं आपल्यालाच शोधायची आहेत आणि ती आपल्यालाच मिळणार आहेत, आणि त्याचं उत्तम साधन आपल्याकडे ते म्हणजे मनाचे श्लोक, आणि ते करत राहणं मला असं वाटतं, आम्ही काय जबरदस्ती नाही सांगत आहे किंवा असं नाही, पण या सिनेमा बघितल्यानंतर ऍटलिस्ट एखाद्या मुलांनी पुस्तक जरी उघडलं तरी खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि काहीतरी तो पॉझिटिव्ह नक्कीच घेऊन जाईल।
4: आणि आपण परवाच बघितलं त्या सेमिनारमध्ये मुलगी स्वतःहून म्हणाली की मी जाऊन स्वतः दासबोध विकत आणला, हे ट्रेलर बघितल्यानंतर मी दासबोधाचा दररोज एक समास वाचायला सुरुवात केलं। मला वाटतं ह्यासारख्या रिॲक्शन्स चित्रपट प्रकाशित होण्याच्या आधीच आपल्याला मिळायला लागल्यात, म्हणजे जे माझं एक निर्माता म्हणून स्वप्न होतं ते ऑलरेडी मला समर्थ कृपेने दिसायला लागलेलं आहे। आणि माझी तुमच्यासारख्या तरुणांकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही देखील या मार्गावरती चाला, या मार्गाचा अवलंबन करा आणि स्वतःचं कल्याण करून घ्या। यामध्ये दुसऱ्यांचं कल्याण, समाजसेवा या नंतर गोष्टी आहेत, पहिले स्वतःचं हित साधून घ्या।
5: म्हणून तो एक सोपी गोष्ट आहे की म्हणजे कोणी सांगण्यापेक्षा आमच्या सिनेमाचं, आमच्या चित्रपटाचं एक गाणं आहे सुंदर मुखी नाम म्हणून, ते श्लोक आहेत त्याच्यात, ते तुम्ही ऐका, त्याच्यात तुम्हाला सगळं कळेल की विचारात राम असावं म्हणजे काय. तर विचारात तुमचा पॉझिटिव्हनेस असावा, पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असावा आयुष्याला घेऊन. तर मी सगळ्यांना विनंती करेन की ते एकदा तुम्ही गाणं ऐकलं तर तुम्ही रोज ऐकाल, कारण की आम्ही स्वतः रोज ऐकतोय ते गाणं. म्हणजे असं नाही की आमच्या सिनेमातलं गाणं म्हणून, म्हणजे त्या कदाचित गाण्यामध्ये आम्ही, मला वाटतं पुष्करात सोडलं तर आम्ही दुसरे कलाकार कोणीच नाही, पण तरी आम्ही ते रोज गाणं बघतो आणि ऐकतो सुद्धा, त्यामुळे ते प्रत्येकाने ऐकावं. मला असं वाटतं की कुठेतरी अर्ध का उत्तर होईना तुमचं, तुम्हाला ते उत्तर सापडणार त्यात.
4: त्याच्यामध्ये एक वाक्य राम चुकण्यात आहे, म्हणजे चुकीमध्ये देखील राम आहे. कोणासाठी, मला एकाने विचारलं दादा चुकीमध्ये राम कसा, मला चूक मी केलेली आहे हे ज्या दिवशी मी एक्सेप्ट करतो ना तोच राम आहे.
5: तोच
4: राम, केवळ मूर्तीमध्ये राम बघू नका, त्या उत्तर बघाच बघा जरूर, पण आपल्या जीवनातल्या प्रत्येक विचारांमध्ये राम शोधा. हे मला वाटतं खूप क्रांतिकारक कार्य समर्थांनी केलेलं आहे, आणि आम्ही ते केवळ आणण्याचा प्रयत्न करतो तोही अंशात्मक, कारण की समर्थांना प्रगटवणं हे काही मनुष्याचं काम नाही, ते समर्थ आहेत.
5: रामचं तुम्ही फुलफॉर्म केलं तर राईट मोटिव्ह पण होऊ शकतो आयुष्याला घेऊन, त्यामुळे तोच राम आहे. म्हणून राईट मोटिव्ह तुम्हाला मिळेल तुमच्या आयुष्याचा.
2: श्रोता हो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, खूप सारी मस्ती करणार आहोत, आणि आपल्या सोबत असणार आहेत समर्थ चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक आणि अभिनय करणारे पुष्करराज चिरपुटकर आणि हार्दिक जोशी. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी शालिनी भोईर बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोतेहो वेलकम बॅक. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आज आपल्या सोबत आहेत आगामी चित्रपट समर्थ या चित्रपटाची टीम, म्हणजेच या चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक आणि या चित्रपटामध्ये अभिनय करणारे पुष्करराज चिरपुटकर आणि हार्दिक जोशी, ज्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारतो आहोत. आणि खरं म्हणजे चित्रपट हे मनोरंजनासाठी असतं, तसं जनजागृती करण्यासाठी आणि चांगले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी. सरांनी वर्गाशी एक्झाम्पल दिलं की सेमिनारमुळे त्या मुलीचा जो विचार बदलला हेच आपल्याला हवंय आणि ते होतंय. त्यासाठी तर तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. हार्दिक दादा, जेव्हा तू आलास तेव्हा आमचं असं झालं, राणा आला म्हणजे आजूबाजूला सगळीकडेच असं झालं. तर आता या मूवीमध्ये तुझी काय भूमिका आहे?
2: माझी समर्थाच्या, म्हणजे भूषण प्रधानची भूमिका साकारतोय समर्थ. बोरगावकर हे त्याचं नाव आहे, त्याचं पात्र आहे. त्याच्या मित्राची भूमिका करतोय. माझं नाव आहे गोकू. या सिनेमामध्ये गोकूची भूमिका मी अनुभवतो. मी जास्त काही सांगणार नाही कारण की खूप सरप्राईज आहे ते पात्राबद्दल. सो थोडासा अंदाज आलाच असेल पोस्टर बघून, किंवा म्हणजे ऑफकोर्स ट्रेलर बघून तर काहीच अंदाज आला नसेल, पण पोस्टर बघून अंदाज आला असेल की काय पात्र आहे. पण जास्त उघड करणार नाही कारण की खूप वेगळं आहे. म्हणजे जसं पुष्करला आज सगळ्या विनोदी भूमिकांमध्ये बघितलंय, तर कुठेतरी ते रिव्हर्स झालेलं आहे. किंवा मला थोड्या इमोशनल भूमिकांमध्ये बघितलेलं आहे किंवा रांगड्या भूमिकेत बघितलेलं आहे, तर ते थोडंसं रिव्हर्स झालंय. ऑफकोर्स ते इमोशनल पात्र आहेच, पण त्याचबरोबर थोडंसं विनोदी पात्र देखील आहे. त्यामुळे एक वेगळा फ्लेवर लोकांना बघायला मिळतो.
3: हार्दिकच्या पात्राबद्दल मी एक सांगेन की खरा मित्र कोण असतो याचं संशोधन तुम्हा तरुणांनी केलं पाहिजे. की आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, पण या वाक्याचा अनुभव आपल्याला कधी येत नाही. पण ती सच्चाई काय असते, ती प्रामाणिकता काय असते, ते गोपूच्या पात्रामध्ये हार्दिकने दाखवलं. आणि ऍज अ पर्सन ऑल्सो ही इज अ ट्रू फ्रेंड. आय कॅन टेल यू दॅट.
1: आणि यामध्ये अनेक कलाकार आहेत, अनेक महत्वाचे पात्र आहेत जे आज आपल्या सोबत नाही आहेत किंवा काही कारणाने ते येऊ शकले नाही. तर त्यामध्ये शर्वरी मॅडम, हा तसंच ईशा केसकर आणि दिशा मॅडम देखील आहेत. तर यांच्या भूमिका कशा असणार आहेत यामध्ये?
3: हे सगळं त्या मुख्य पात्राच्या भोवतीच असणारे, म्हणजे पण प्रत्येक जण इतका महत्वाचा आहे की जसं दहीहंडी मधलं एखादा जरी लेअरचा एक माणूस जरी काढला तरी ते सगळे जशी दहीहंडी खाली येईल, तसं या चित्रपटामध्ये प्रत्येक पात्र हा तिथं अत्यावश्यकच आहे. आणि केवळ तेवढीच लोक नाही तर यामध्ये यतीन कार्यकर आहेत, नंतर तुमचे राजन भिसेजी आहेत, प्रसाद खांडेकर आहे हास्य जत्रा फेम, आणि आणखीन एक महत्वाचं कॅरेक्टर आहे ज्याचं नाव मी सांगणार नाही, ते तुम्ही 14 ऑगस्ट चित्रपटगृहात जाऊन बघायचं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर मराठीमध्ये एवढा मल्टी स्टारर फिल्म आजच्या काळात येत नाहीत. आणि ही समर्थ कृपाच आहे की एवढे सगळे स्टार्स, भले ती भूमिका छोटी असेल मोठी असेल, पण प्रत्येकाने त्याच्यामध्ये न्याय दिला, जीव ओतून काम केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही समर्थ, ही विचारधारा समाजापुढे आणण्यासाठी त्यांनी खूप मनापासून काम केलं. याबद्दल मी सगळ्या टीमचे आणि आमच्या सगळ्या कलाकारांचे खूप खूप मनापासून त्यांचे आभार मानतो. हे खरोखर एक स्वप्न होतं माझं, मी जे घेऊन जगत होतो, आणि नाव इट इज गोइंग टू हॅपन, सो दिस इज समथिंग व्हेरी स्पेशल फॉर मी.
1: आणि खरं म्हणजे जेव्हा मी ट्रेलर पाहिला ना तेव्हाच आमची क्युरियोसिटी खूप वाढली होती. आणि आता हे सगळं ऐकून तर असं झालंय कधी 14 तारखेला आम्ही जातोय आणि पाहतोय. श्रोते हो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, खूप सारी मस्ती करणार आहोत. आणि आपल्यासोबत असणार आहेत समर्थ चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक आणि अभिनय करणारे पुष्करराज चिरपुटकर आणि हार्दिक जोशी. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मी किशोर कुलकर्णी बोलतो. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोतेहो वेलकम बॅक. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि सांजरंगमध्ये मी आर्ज कमल आहे तुमच्या सोबत. आणि आज आपल्या सोबत आहेत आगामी चित्रपट समर्थ या चित्रपटाची टीम, म्हणजेच या चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक आणि या चित्रपटामध्ये अभिनय करणारे पुष्करराज चिरपुटकर आणि हार्दिक जोशी, ज्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारतो आहोत. मी अगदी 2 मिनिटं तुमचे घेते. तर आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत. मी प्रश्न विचारले, पटपट उत्तर द्यायचे आहेत एका शब्दामध्ये. ओके, म्हणजे पात्रांबद्दलच असतील. सगळ्यात जास्त मस्ती कोण करतो सेटवर?
2: आम्ही असा सिनेमा करतो
3: खरं तर ईशा, म्हणजे त्यातल्या ईशा ही सगळ्यात मस्तीखोर आमच्यामध्ये होती, म्हणजे या चित्रपटाच्या दरम्यान.
1: ओके, सगळ्यात जास्त शांत कोण आहे
2: या चित्रपटाला?
1: हा
2: पुष्कर.
1: ओके, पण काही काही शांत वाटतात पण नसतात, असं कोण आहे?
4: ऍक्च्युली काय झालं होतं, सगळेच मस्तीखोर आहेत. मी खरं सांगतो, भले आम्ही एकत्र या सिनेमामध्ये पहिल्यांदा मी काम करत असतो, पण आम्ही कुठे ना कुठे कार्यक्रमांना किंवा अवॉर्ड फंक्शन्सना वगैरे आम्ही भेटत असतो. सगळे कलाकार मस्तीखोर आहेत, पण हा सिनेमाच असा होता ना की तिथे सगळे फिल्टर होऊनच आले होते मायामध्ये,
5: सगळे इंट्रोस्पेक्शन मोड मध्ये गेले होते.
4: कारण वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा कोण सांगतं की तुम्हाला समर्थ हा चित्रपट आम्ही देतोय, तुम्ही करायचे, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, मला असं वाटतं की इथेच संपलं सगळं. तर आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो ना दापोलीमध्ये पहिल्यांदा उतरलो, ते ऑलरेडी फिल्टरहूनच उतरलो होतो, त्यामुळे मस्ती वगैरे सगळी ठेवली होती बाजूला. कारण की खूप जवळचा विषय, आणि एक वृक्ष त्यांनी लावलंय, त्याचं वटवृक्ष आपल्याला करायचं आहे, तो ती त्यांनी वृक्ष लावायची सुरुवात केली आहे, तर आपली जबाबदारी ते मोठं करायचं.
1: सगळ्यात जास्त फुडी कोण आहे?
4: मला असं वाटतं ईशाच असेल, नाही का? बाकी सगळे डाएट वालेच होते,
3: सगळेच डाएट करणार. युजली मी आहे फुडी, पण या चित्रपटाच्या निमित्ताने मला जरा स्वतःवर ताबा ठेवणं जमलं.
4: माझ्याकडे बघूच म्हणजे माझ्याकडे, कारण की मी डाएट मध्ये असो,
3: पण मी जे खातो त्याचा खूप छान आस्वाद घेतो. आणि मला हे सांगायला आवडेल की ज्या चित्रपटाच्या शूटिंगला आम्ही गेलो होतो, मी समर्थ जे दापोलीला गेलो होतो, तिथे युज्युअल जे फिल्म केटरिंग येतं तसं नव्हतं. तर खास आचारी देसाई काका म्हणून आहे, जे सज्जनगडावर सेवा देतात, प्रसाद तिथे बनवतात, ते होते. त्यामुळे अत्यंत सात्विक जेवण होतं, त्यामुळे आम्ही सगळेजण इतके आनंदी होतो. कारण नाहीतर सेटवरचं जेवण कसं होतं, चांगलं असतं, लोकांना जेवायला मिळतं हे खूप चांगली गोष्ट असते. पण काय होतं की एक चव
5: चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, पेढा का प्रसाद, तसं जेवण का प्रसाद, हा एक आपल्याला वाक्य तिथे सांगता येईल. त्यामुळे जेवण तर सगळीकडे चांगलं असतं, पण प्रसाद हा कुठेतरीच मिळतो. यांना हा प्रसाद या चित्रपटाच्या निमित्ताने तिथे आपण सर्व केला.
1: क्या बात आहे. आता ना सगळ्यांना वेळ असतं ते सेल्फीचं, तर सगळ्यात जास्त सेल्फी कोणी काढले या चित्रपटा दरम्यान?
4: मोबाईलच जवळ नव्हते,
3: मोबाईलच जवळ नव्हते. सगळे प्रश्न जे
5: माझं स्वतः प्रोड्युसर असून माझ्याकडे फोटो नाही येत
3: युजली. आणि वातावरण इतकं निसर्गरम्य होतं की जे लोक फोटो काढायचे ते समोरचे काढायचे, सेल्फी मोड नसायचा.
5: आणि तिथं ना रेंज नव्हती, पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या खोल्या पण जवळच आम्ही केल्या होत्या. प्रत्येक जण शॉर्ट झाला ना की अंतर्मुख होऊन पुढच्या शॉर्टचा विचार करत बसायचा. त्यामुळे आम्ही लिटरली फक्त जेवणाच्या वेळेला एकत्र असायचो, अन्यथा प्रत्येक जण. आणि इव्हन भूषण प्रधान पण 2 दिवस खोलीतून बाहेरच आला नाही, म्हणजे तो मला म्हणाला की मला त्या पात्रामध्ये आज शिरल्याशिवाय मला ते नक्की कळणार नाही. सो म्हणजे ह्या अशा पद्धतीने काम करता येणं हे म्हणजे आजच्या काळामध्ये खूपच समजून घेताना खूप आनंदही वाटतो, आणि त्याचबरोबर अशक्यप्राय देखील वाटतं.
1: आणि मला असं वाटतंय की या मूवीमुळे जे आतापर्यंत ऐकलं त्यामुळे ना तुम्हाला स्वतःला समजून घ्यायचा पण एक चान्स मिळाला.
5: आरसाच दिला आम्हाला प्रत्येकाला.
1: आणि सगळ्यात जास्त सांभाळून कोण घेतं सेटवर?
3: सगळेच लोक, आणि विशेषतः आमचे
5: योगेश फुलफगर.
3: येस,
5: त्यांनी लहान मुलांपासून ते माझ्यापर्यंत सगळ्यांना सांभाळलं.
3: माझ्यापर्यंत
1: माझे पुढचे काही प्रश्न होते, पण त्याचं उत्तर मला तरी वाटतात मला मिळालेत, कारण जास्त मजा मस्ती तिथे काही झालेली नाहीये. चित्रपटासाठी सगळेच सिरियस होते. श्रोतेहो आपण अशाच गप्पा मारणार आहोत, खूप सारी मस्ती करणार आहोत, आणि आपल्या सोबत असणार आहेत समर्थ चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक आणि अभिनय करणारे पुष्करराज चिरपुटकर आणि हार्दिक जोशी. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो वेलकम बॅक. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 FM, आवाज तुमचा. आणि सांजरंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आज आपल्या सोबत आहेत आगामी चित्रपट समर्थ या चित्रपटाची टीम, म्हणजेच या चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक आणि या चित्रपटामध्ये अभिनय करणारे पुष्करराज चिरपुटकर आणि हार्दिक जोशी, ज्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारतो आहोत. आणि मी आता काही नावं घेते, त्यांना एका शब्दात तुम्हाला डिस्क्राइब करायचं, आपलेच सगळे असणार आहेत. भूषण दादा,
1: चार्मिंग,
2: सिन्सिअर,
3: खरं सिन्सिअर आहे.
0: ओके. पुष्करराज सर,
3: मला वाटतं डिवोटेड म्हणेन मी, कारण की तो
1: लाईक ओशन,
3: हो म्हणजे
1: गंभीर,
3: ज्यांनी भूमिका धरली तर धरली असं आहे त्याचं.
0: शर्वरी ताई,
2: प्युअर,
1: प्युअर सोल आहे,
2: प्युअर सोल,
1: आणि सतत नृत्याच्या आविष्कारात असते ती.
3: प्युअर ते रक्तातच येते,
1: म्हणजे तिला एखादा डायलॉग जरी व्यक्त करायचा असला तरी ती लगेच कथ्थकच्या एखाद्या शैलीतून ती व्यक्त करते.
2: फारच फारच प्युअर सोल.
0: हार्दिक दादा,
1: व्हेरी गुड फ्रेंड,
2: खूप उत्तम माणूस,
1: खरंच अगदी
2: उत्तम माणूस.
0: तू स्वतःसाठी काय करशील?
2: नाही, खूपच जेन्युइनली उत्तम माणूस आणि छान कलाकार, प्रश्नच नाही.
0: ईशाताई,
3: चुलबुली,
2: चुलबुली आहे ती, खोडकर,
1: पण प्राण्यांवर अत्यंत प्रेम आहे. तिथं इतक्या मांजरी पाळल्या होत्या तिने शूटिंग मध्ये,
2: हो,
1: आणि खेळत बसायची.
2: नाही, निरागस, पण निरागस म्हणजे जे ती करते ती अजिबातच काही मॅन्युपुलेट
1: त्याच्यामध्ये हे नसतं, काही
2: फिल्टर
1: ऑफ काहीच नाही,
3: जे मनात ते तोंडावर.
0: आणि दिशाताई,
1: दिशाचा यांच्या शूटिंग मध्ये भाग नव्हता, पण म्हणजे शी वॉज व्हेरी कंपोज्ड आणि खूप अभ्यास करून यायची प्रत्येक ठिकाणी येताना.
3: मला वाटतं ती मिक्सर आहे, ट्रेडिशनल आणि मॉडर्नचं मिक्सर आहे ती.
1: विचार, हे सगळे दापोलीवाले आहेत, दिशा शहरातल्या शूटिंग मध्ये आहे,
0: तरी पण जुळवून घेतलं ते भारी. आणि योगेश सर,
2: सांभाळून घेणार तुम्ही,
3: खीर आहेत ते, खीर
2: खीर
3: आहेत ते.
1: आणि त्याला त्याचा त्याला त्याचा चित्रपट संपूर्ण क्लिअर होता. तसं एक प्रोड्युसर म्हणून माझा कन्सेप्ट आहे, एक स्टोरी लिहिलेली आहे, पण प्रोड्युसरचं जरी हे म्हणणं असलं तरी ते चित्रपटगृहामध्ये नेमकं प्रेक्षकांना काय पाहिजे, कारण की ते समर्थांचा विचार ऐकायला आले ठीक आहेत, पण त्यांना मनोरंजन पण हवंय. मग कुठेही या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स जाऊ द्यायचा नाही, कारण की माझी भूमिका अगदी स्पष्ट होती की मला विचार द्यायचा आहे. त्याचं म्हणणं होतं की तो विचार आणि मनोरंजन दोन्ही एकत्र द्यायचा आहे, आणि तो बॅलन्स आम्हाला दोघांना सांभाळायचा होता. सो इन दॅट प्रोसेस ही हॅज डन रिमार्केबली वेल, नो डाऊट. आणि आमचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अमोल भगत, जो या सगळ्याचा मोठ बांधणारा होता, या सगळ्यांच्यामुळे खूप धमाल आली आम्हाला.
3: केकवरची चेरी होती.
0: तर तुम्ही स्वतःला काय द्याल, एका शब्दात कसं डिस्क्राइब कराल?
1: नाही, बस समर्थांची कृपा व्हावी आयुष्यात, बाकी काही नाही.
0: आणि तुम्ही यांना कसं कराल डिस्क्राइब?
3: उत्तम मार्गदर्शक.
0: वाव, ते त्यांच्या आता बोलण्यातून पण कळत आहे,
3: आणि ऑलरेडी ते आहेतच, म्हणजे निर्माते म्हणून जरी बसले असले समोर तरी ते मार्गदर्शकच आहेत.
2: वयाचं अंतर असलं किंवा कुठलंही, म्हणजे खरं तर पात्रता नाही आमच्या त्यांच्याबरोबर बसण्याची, पण खऱ्या अर्थाने फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. म्हणजे जिथे याची गरज आहे की अध्यात्मातून काहीतरी सांगण्याची गरज आहे, किंवा समर्थांच्या विचारातून किंवा गोंदवलेकर महाराजांच्या विचारातून काहीतरी सांगण्याची गरज आहे, तेव्हा त्यांनी ते वापरलेलं आहे. गाईड की इतकं, म्हणजे अशा प्रसंगी त्यांनी मला की नाही तू सोडू नको काम करणं आणि तू कर, म्हणजे फक्त या चित्रपटासाठी नाही पण इतर गोष्टींसाठी फार महत्वाचं होतं माझ्यासाठी. त्यावेळी तो गायडन्स खूप गरजेचा होता. आणि दुसरं फ्रेंड, म्हणजे कधी असं फोन केल्यानंतर काय मित्र बरायस का, असं काय, म्हणजे माझी पात्रताच नाहीये. त्यांनी मला मित्र म्हणावा अशी माझी पात्रता नाही, खरंच सांगतो काही हे नाही. आणि प्रत्येक वेळेत हे होतं, म्हणजे माझी 88 वर्षाची आजी आहे, ती बाकी माझ्या चित्रपटांना किंवा असं येत नाही किंवा तिला होत नाही घरातनं बाहेर पडणं, बघते, तिला फार कौतुक आहे. फोटो पेपरमध्ये आला तर काढून ठेवते, व्हॉट्सअपवर आला तर ती ठेवते वगैरे, हे सगळ्या गोष्टी होते. पण खास म्युझिक लॉन्चला ती आली होती आणि फक्त सरांना भेटायला त्यांच्या पाया पडली, अशी यांची महती आहे. म्हणजे इतक्या लोकांपर्यंत हे त्यांच्या विचारांनी पोहोचलेले आहेत. तर त्या माणसाचा मला जेव्हा फोन येतो की काय मित्र, आता
1: जाऊ दे, फारच गोड झालं, गोड झाली
3: नाही, आपली दुसरीकडे आहे. नाही, खरी गोष्ट आहे, म्हणजे लोकांना हे होतं की त्यांना यांना भेटायला खूप, म्हणजे कष्ट नाही म्हणणार, वेळ लागतो. कारण की त्यांचे प्रवचन जेव्हा असतात तेव्हा कष्ट मला नाही वाटत. की
1: रामानी आहे ना, सेतू बंधन केलं, पूल बांधला नाही का, तो पूल आपल्याला असं सांगितलं होतं की राक्षसांना मारण्यासाठी बांधला, तसं नाही, तो राक्षसांच्या पर्यंत गेला आणि त्यांचं कल्याण केलं त्याने. सो जो रामदासी असतो ना, त्याने सतत ब्रिजेस बांधायचे असतात. आज समाजामध्ये ब्रिजेस तोडले जातात. मला हा नको, मी याच्याशी बोलणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. सो आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून ही सगळी मंडळी देखील मी यांच्याशी फक्त ब्रिज बांधले आणि ते ब्रिज आता भक्कम झालेत.
2: आणि त्यानिमित्ताने खरं सांगतो की सगळ्यांना आमची पण खूप चांगली माहिती झाली. ते म्हणले असं ब्रिजेस तसे तयार झाले, म्हणजे अगदी चित्रपटाच्या दरम्यान जरी आम्ही गप्पा खूप गोष्टी किंवा असं मारलं नसतील तरी आता प्रमोशनच्या निमित्ताने विचारांचं आदान प्रदान किंवा मजा मस्ती सुद्धा हे आम्ही केलेलं आहे.
4: खूप छान वाटतंय आणि नगरकर प्रेमळच असतात त्यामुळे. तर आज तुम्ही इथे आलात खरं म्हणजे खूप छान वाटतंय. खूप गप्पा मारायच्यात पण आपण वेळोवेळी इथे.
1: अहिल्या नगरकरांनो, तुमच्या नगरचा एक विद्यार्थी दादासाहेब चौधरीचा हा चित्रपट काढतोय तेव्हा माझ्यासाठी हा चित्रपट सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन अगदी 14 ऑगस्ट पासून दररोज हाऊसफुलचा बोर्ड लागला पाहिजे अशा पद्धतीने बघा. ही तुम्हाला सगळ्यांना विनंती.
4: नक्कीच नक्कीच. 14 आता प्रतीक्षा फक्त 14 ऑगस्ट ची.
2: धन्यवाद.
4: थँक्यू
2: थँक्यू.
4: श्रोते हो, नुकताच म्हणजे 14 ऑगस्ट रोजी समर्थ हा चित्रपट येणार आहे आपल्या सगळ्यांच्या भेटीला. आणि याच निमित्त आपण या चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक आणि यामध्ये अभिनय करणारे पुष्कराज चिरपुटकर आणि हार्दिक जोशी यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात आणि खूप सारी मजा मस्ती देखील केलेली आहे. मात्र आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या सायंकाळी 4 वाजता पुन्हा भेटूयात सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा. टाटा बाय.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गजानन वसाहत या ठिकाणच्या शाळेच्या सुनीता थोरात आज आपल्यासोबत आहे. आज आपण त्यांच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाचं महत्त्व अगदी पुराण काळापासून आहे. वेगवेगळी दान धर्म आपण करत असतो, पण ऑर्गन डोनेशन अर्थात अवयव दान जे आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि आज आपण सुनीता थोरात यांच्यासोबत संवाद साधणार आहोत याच विषयासंदर्भात. सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यात लक्षात राहणारा काळ असतो तो म्हणजे बालपणीचा. असं म्हणतात की बालपण पुन्हा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. बालपण पुन्हा पुन्हा अनुभवायला आपल्याला आवडतं आणि तुम्ही शिक्षिकासुद्धा आहात, तर तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
3: माझं बालपण जे आहे ते औरंगाबाद जिल्ह्यातलं, आत्ता जे संभाजीनगर आहे त्या संभाजीनगरमधल्या गंगापूरला, गंगापूर तालुक्याचं गाव आहे, तर त्या गंगापूरमध्येच माझं बालपण गेलं. तिथेच माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. नंतर पुढे संभाजीनगरला DED झालं आणि गंगापूरलाच मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळशीबाग या ठिकाणी नोकरीला होते, तिथेच माझं बालपण गेलं.
2: नक्कीच. तुमचं शिक्षण सुद्धा गंगापूरमध्ये झालं असं?
3: हो, 10वीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर पुढे BA पर्यंतचं शिक्षणही माझं गंगापूरलाच झालं.
2: शाळेमध्ये असताना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शिक्षकांचा वाटा खूप मोठा असतो. तुम्हाला आजही तुमचे शिक्षक आठवतात?
3: हो, अगदी
2: स्मरणात आहेत का?
3: हो, आहेत. माझ्या शिक्षक, माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या शिक्षकांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि त्यांनीच माझी बऱ्यापैकी म्हणजे चांगली जडणघडण केली हे मला अजूनही आठवतं. आणि मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांमध्ये ते गुण रुजवण्याचा नक्कीच प्रयत्न करते.
2: नक्कीच. शाळेचे दिवस कसे असायचे?
3: माझे शाळेचे दिवस खूप आनंदाचे होते. घराजवळ शाळा होती, धावत पळत जायचं यायचं, असं छान असे जीवन दिवस होते ते.
2: नक्कीच. तुमचं कॉलेजचं शिक्षण सुद्धा गंगापूरमध्ये झालं?
3: हो, हो.
2: आत्ताच्या तुलनेमध्ये त्या काळी कॉलेजचे दिवस कसे होते?
3: कॉलेजचे दिवस तसं म्हटलं तर खूप मी अशी रोज कॉलेजला फारशी गेले नाही म्हणण्यापेक्षा माझी शाळा आणि नोकरी मला लगेचच लागली. DED झाल्यानंतर BA ॲडमिशन मिळतं, 12वी करण्याची गरज नसते. आणि मी एकीकडं BA करत असतानाच मला लगेच नोकरी पण लागली. त्याच्यामुळे सकाळी साधारण 7:30 कॉलेज असायचं, 7:30 ते 10:30 ते 11 दरम्यान कॉलेज संपायचं आणि माझी 12 शाळा असायची. मग घरी यायचं, पुन्हा साडी नेसावी लागायची, त्यावेळेस कंपल्सरी होती शाळेला साडी. साडी नेसायची, 12 शाळेला जायचं, 5 पुन्हा परत यायचं. असे मी 2 रेग्युलर नोकरी पण आणि कॉलेज पण केलेलं आहे.
2: नक्कीच. असं म्हणतात की प्रत्येक स्त्रीचं लग्न झाल्यानंतर आयुष्य बदलतं, म्हणजे सासर माहेरची ही माणसं तर सांभाळावीच लागतात, किंवा 2 कुटुंबाशी तिचा संबंध येत असतो. आणि त्याचबरोबर ती जर नोकरी करणारी असेल तर तिला घरातली जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, नोकरी या सगळ्याची त्रेधा तिरपीट करत संसार करावा लागतो. तुमचाही अनुभव असाच आहे का?
3: हो, असाच थोड्याफार प्रमाणामध्ये जसा सामान्य स्त्रियांचा असतो तसाच माझाही अनुभव आहे. आणि 95 मी नोकरी लागले आणि 99 माझं लग्न झालं. अगदी कांदे पोहे पद्धतीने अरेंज मॅरेज आहे माझं. आणि मग माझं सासर जे होतं ते श्रीरामपूर तालुक्यातलं उक्कलगाव हे माझं सासर होतं. मी नोकरीला गंगापूरला होते त्याच्यामुळे सुरुवातीचे दिवस असेच धावपळीचेच गेले माझे.
2: नक्कीच. लग्नानंतर तुम्ही तुमची नोकरी कंटिन्यू केली का?
3: हो, माझी नोकरी जी होती ती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होती आणि सरकारी नोकरी, सरकारी शाळा, एवढी चांगली नोकरी, त्याच्यामुळे मी ती नोकरी कंटिन्यू केली.
2: नक्कीच. नगरमध्ये तुम्ही कधी आलात?
3: नगरमध्ये मी लग्नानंतर 99 साली मे 99 ला मी नगरमध्ये आले.
2: आणि नगरमध्ये मग जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तुमचा जो काही प्रवास आहे तो सुरू झाला का?
3: नाही, लगेच नाही झाली. जिल्हा बदली जी प्रक्रिया असते जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची, ती थोडीशी किचकट प्रक्रिया असते. त्याच्यामुळे माझी लगेचच्या लगेच बदली नाही झाली. मी सुरुवातीला अपडाऊन करायचे. साधारण 1.5 वर्ष लागलं माझी बदली होण्यासाठी.
2: नक्कीच. लग्नानंतरचे तुमचे दिवस कसे होते?
3: लग्नानंतरचे सुरुवातीचे 2 महिने तसे धावपळीत पण आनंदात गेले. धावपळ जरी असली तरी त्या धावपळीमध्ये सुद्धा आनंद असायचा. परंतु साधारण आमच्या लग्नाचा 71वाच दिवस असेल तो. त्या दिवशी मी सगळं आवरून मला गंगापूरला जायचं होतं, माझ्या मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं. आणि त्या दिवशी सकाळीच त्यांना अचानकपणे उलटी झाली सकाळी. आणि त्या उलटी झाल्यानंतर शेवटी थोडंसं रक्तही पडलं. आणि रक्तही पडलं म्हटल्यावर मी थोडी घाबरले की हे काहीतरी गंभीर लक्षण असू शकतं. म्हणून मग मी ते सगळं तसंच ठेवलं. मग मी त्यांना म्हटलं आपण म्हणजे दवाखान्यात जाऊया. म्हणून मग आम्ही गेलो इथे जवळच्याच चिंतामणी हॉस्पिटलमध्ये. आणि मग तिथं त्यांचं ब्लड युरिन टेस्ट केल्या, सोनोग्राफी केली. आणि त्यावेळेस अगदी म्हणजे निदान असं झालं की त्यांच्या किडण्या पूर्णपणे फेल झालेल्या आहेत असं निदान झालं.
2: नक्कीच. जेव्हा ही गोष्ट कळते लग्नानंतर 2 महिन्यानंतर, तेव्हा प्रत्येक स्त्रीसाठी किंवा प्रत्येक तीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. आणि त्यावेळेला तुमचं सुद्धा वय खूप कमी होतं.
3: हो.
2: तर हे सगळं पचवणं किंवा हे सगळं ऍक्सेप्ट करणं किती अवघड होतं तुमच्यासाठी?
3: ऍक्सेप्ट करणं तर खूपच अवघड होतं माझ्यासाठी पण आणि माझ्या मिस्टरांसाठी पण, माझ्या सासरच्या कुटुंबांसाठी, माझ्या माहेरच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता. परंतु त्यात जसे मोठे धक्के येतात तसे पचवण्याची शक्ती पण देव देतच असतो. तशा त्या धक्क्यातून आम्हाला सावरायला साधारण 1 महिना तरी लागला. आणि मग नंतर त्यांचं डायलिसिस रेग्युलर सुरू झालं. किडनी फेल जर झाली पूर्णपणे, दोन्ही किडन्या जर फेल झाल्या तर जिवंत राहायचं असेल एकतर ट्रान्सप्लांट करावं लागतं किंवा आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा डायलिसिस करावंच लागतं, तरच ती व्यक्ती जिवंत राहू शकते.
2: आज आपण डायलिसिस हा शब्द जर उच्चारला तर एक खूप मोठी भीती जी आहे ती समोर असते. आणि जे यातून जात असतात, सर्व्हाइव्ह होत असतात, त्यांना तर अक्षरशः काटा येतो या सगळ्या प्रक्रियेचा, या सगळ्या प्रोग्रेसचा. डायलिसिस त्या काळामध्ये म्हणजे 99 साधारण 2000 या काळामध्ये कसं असायचं किंवा कसं होत होतं?
3: डायलिसिस जे होतं 99 साली, त्यावेळेस नगरमध्ये तर फक्त थोलार हॉस्पिटलला डायलिसिस होतं. हे आम्हाला नंतर म्हणजे ज्यावेळेस माझे मिस्टरांना मग पुण्यात ॲडमिट केलं होतं पुणे हॉस्पिटलला, मग त्यांना तिथे डायलिसिस करावं लागत होतं. मग आता पुण्याला किती दिवस राहायचं वगैरे, कुणाकडे राहायचं, हे सगळे प्रश्न होते. मग 2 महिने पुण्यामध्ये राहिल्यानंतर आम्ही नगरमध्ये आलो. त्यावेळेस माझ्या नंदेच्या मिस्टरांनी चौकशी केली आणि इथे थोलार हॉस्पिटलला डायलिसिस आहे, आपण तिथे करू शकतो असं म्हणून मग आम्ही इथे नगरमध्ये थोडे दिवस आलो आणि इथे थोलार हॉस्पिटलला डायलिसिस केलं. आणि डायलिसिस म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, ती अगदी मृत्यूचीच छाया असते किडनी पेशंटच्या जीवनामधली.
2: नक्कीच. तुमच्या मिस्टरांचं किंवा तुमचं

0: कसंही यातून गेलात तुम्ही.
1: आता हा जो म्हणजे आपलं आणि विशेष म्हणजे माझे मिस्टर एकुलते एकच मुलगा आणि तीन बहिणी, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, त्यांना त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा खूप मोठा धक्का होता आणि माझ्या कुटुंबियांच्या दृष्टीनं सुद्धा मोठा धक्का होता. मग अशा वेळेस ज्या वेळेस आमची ट्रीटमेंट जी होती ते अरविंद आंबेकर आणि जयदीप दाते हे पुण्यातले नामांकित डॉक्टर आहेत त्यांच्याकडे होती, त्यावेळेस त्यांनी विचारलं की तुम्हाला ट्रान्सप्लांटच करावं लागेल तुमच्या मुलाला जर व्यवस्थितपणे जीवन तुम्हाला जगताना पाहायचं असेल तर. त्यावेळेस म्हणजे माझे सासरे विदिन अ सेकंद म्हणाले की मी किडनी देतो, परंतु त्यांच्या किडन्या ज्यावेळेस किडनी देण्यापूर्वी खूप तपासण्या असतात, तर त्यांच्या तपासण्या केल्यानंतर डॉक्टर म्हटले तुमची मॅच होणार नाही. मग अशा वेळेस कुटुंबापुढे खूप मोठा प्रश्न उभा राहिला आणि त्यावेळेस माझी मोठी नणंद की जी वैजापूर तालुक्यामध्ये माध्यमिक शिक्षिका आहे ती माझ्या मिस्टरांपेक्षा फक्त 3 वर्षांनीच मोठी, म्हणजे माझे मिस्टर 26 वर्षांचे आणि माझी नणंद 29 वर्षांची, परंतु तिने सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला आणि आपल्या भावाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. आणि विशेष म्हणजे तिच्या मिस्टरांनी पण तिच्या म्हणण्याला असं होकार दिला. आणि अजून त्यापेक्षाही मोठी गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या नणंदेचं बाळ जे होतं, साधारण 2-2.5 वर्षांचं ते बाळ, तर ते अंगावर पिणारं बाळ होतं, तर त्या बाळाला बाजूला ठेवून जे त्यांनी अगदी छातीवर दगड ठेवून भावाला किडनी देण्याचा आणि नवजीवन देण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांनी यशस्वीसुद्धा करून दाखवला. आणि मग सप्टेंबर 1999 माझ्या मिस्टरांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं.
0: 99 साली ट्रान्सप्लांट करणं ही सोपी गोष्ट नाहीये, म्हणजे सगळ्याच स्तरातून जर बघितली तर आर्थिक दृष्टी आपण म्हणा किंवा डोनर मिळणं ते मिळाला होता तुम्हाला, नंदेच्या रूपेनं डोनर सुद्धा मिळाला होता, पण तरी सुद्धा यातून सर्व्हाइव्ह होणं हे त्या पेशंटसाठी, त्या रुग्णासाठी आणि फॅमिलीसाठी पण सोपं नसतं की हे यशस्वी होईल का, असे अनेक प्रश्न तुमच्याही समोर तेव्हा आले
1: होते.
0: तर ते कसे होते, काय सर्व्हाइव्ह केलं तुम्ही, कसं केलं?
1: आता ते सर्व्हाइव्ह करण्यापेक्षा म्हणजे तिथपर्यंत जाणं ही सुद्धा खूप मोठी प्रोसेस होती. आणि त्यावेळेस मग माझा भाऊ आहे जो मोठा विजय म्हणून, त्याने त्यावेळेस नेट अगदी खूप कमी लोक वापरायचे 99 साली, तर त्यावेळेस त्याने नेटवर सर्च केलं होतं की मूलजीभाई पटेल हॉस्पिटल आहे नडियादला, तर त्या ठिकाणी जे आहेत ट्रान्सप्लांट अगदी नेहमीच होतात आणि तिथला सक्सेस रेट खूप चांगला आहे असं म्हणून मग त्याने नडियादचं सुचवलं गुजरातमध्ये. आणि गुजरातला माझे मामे सासरे म्हणजे माझ्या सासूबाईंचे भाऊ गुजरातमध्ये नोकरीला होते, मग त्यांनी पुन्हा सगळी व्यवस्थित चौकशी केली आणि मग हे अगदी योग्य ठिकाण आहे नडियादचं हॉस्पिटल जे आहे, मुळजीभाई पटेल युरोलॉजिकल हॉस्पिटल जे आहे ते खूप चांगलं हॉस्पिटल आहे, तिथलं सक्सेस रेट खूप चांगला आहे असं म्हणून मग आम्ही नडियादला ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता. आणि मग त्यावेळेस एवढी माहिती पण अशी सहजासहजी नसायची सामान्य माणसांना, आणि मग पैसे कुठून उभे करायचे वगैरे याच्यासाठी सुद्धा खूप त्रास झाला, पण तरीसुद्धा ह्या सगळ्या याच्यातून मदतही आम्हाला तशी भरपूर मिळाली, म्हणजे माझ्या मिस्टरांचे मित्र असतील किंवा माझा भाऊ त्यावेळेस मंत्रालयात होता तर त्याने त्याच्या मित्रांकडून मुंबईमधून पण टाटा ट्रस्ट असेल किंवा सिद्धिविनायक ट्रस्ट असेल किंवा इथे आमदार निधी खासदार निधी यातून सुद्धा आम्हाला भरपूर मदत मिळाली. त्याचप्रमाणे माझ्या मामे सासऱ्यांनी त्यांच्या मित्रांकडून सुद्धा मदत मिळवण्याचा खूप प्रयत्न केला आणि हे सर्व दिव्य जे होतं तर त्या काळी 7-8 लाख रुपये उभं करणं ही खूप मोठी गोष्ट होती, परंतु हे सर्व आम्ही पेललं आणि त्यातून आम्ही साधारण 4-5 महिन्यामध्ये आम्ही त्यातून बाहेर पडलो.
0: नक्कीच. किडनी दान केल्यानंतर किंवा तुमच्या मिस्टरांचा किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर त्यांच्यामधले आरोग्याच्या दृष्टीनं बदल कसे होते किंवा ती मॅच होणं सुद्धा खूप महत्वाचं असतं, तर ते कसं होतं?
1: आता किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पेशंटला त्याची स्वतःची इम्युनिटी खूप कमी झालेली असते किंवा ती जी किडनी आहे ती दुसऱ्यांची जी आहे तो फॉरेन बॉडी आहे ना, तर ती व्यवस्थितपणे वर्क करत राहावी म्हणून जे औषधं दिल्या जातात त्यामुळे खूप प्रतिकार क्षमता कमी होती. मग त्या पेशंटने उकळून पाणी प्यायचं किंवा शिळं काही खायचं नाही, बाहेरचं काही असं स्ट्रीट फूड वगैरे ते अलाव

0: करत नाही, हॉटेलमधलं नाही, जे घरातलं ताजं जेवण जेवणे, उकळलेलं पाणी पिणे, त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याचा धोका असतो, की आठवडी बाजार असेल किंवा आपण थिएटर, त्याच्या ज्या ठिकाणी खूप गर्दी असते त्या ठिकाणी कोणती व्यक्ती कशी असेल सांगता येत नाही, मग अशा ठिकाणी जाणं टाळणं किंवा नेहमीसाठीच मास्क वापरणं, म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात आरोग्यविषयक सवयी, त्यासुद्धा म्हणजे त्या अंगवळणी पाडूनच घ्याव्या लागतात, तरच ती व्यक्ती व्यवस्थितपणे जीवन जगू शकते. आणि मुख्य म्हणजे गोळ्या औषधं वेळच्या वेळी घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं.
1: नक्कीच. डोनर तुमच्या नणंद होत्या,
0: हो,
1: तुमच्या मिस्टरांची मोठी बहीण होती, हो, तर त्यांना सुद्धा जेव्हा आपण एक किडनी आपल्या शरीरातून काढून दुसऱ्या व्यक्तीला दिली आहे, तेव्हा त्यांना सुद्धा काही एक स्त्री म्हणून काही त्रास झाला का किंवा काही आरोग्याच्या समस्या उद्भवल्या का?
0: नाही, तसं त्यांना स्त्री म्हणून तसा विशेष काही त्रास झाला नाही, परंतु त्यांना म्हणजे गर्भाशयाचा थोडासा त्रास, पण तो जनरली बऱ्याच स्त्रियांना होतो. हां, तसं. आणि त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक किडनी डोनर बाई त्यांनी अशी नेहमी नजरेने पाहिलेली होती, की तिने तिच्या मुलाला किडनी दिलेली होती आणि ती अगर शेतकरी बाई होती, तर ती गवताचे गाठोडे उचलताना त्यांनी स्वतः पाहिलेलं होतं. म्हणजे त्यांचा तो आत्मविश्वास होता की तिला काही होत नाही आहे, मग मी तर नोकरी करणारी स्त्री आहे, मग मला तरी कसं काय होईल, म्हणजे हा एक आत्मविश्वास जो होता त्यांना ते करण्यापर्यंत घेऊन गेला आणि तो त्यांनी यशस्वी सुद्धा करून दाखवला.
1: नक्कीच. कालांतरानं किंवा काही वर्षानंतर त्यांची, तुमच्या मिस्टरांची किडनी सुद्धा हळूहळू खराब व्हायला लागली हे तुम्हाला जाणवलं, आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा किडनी देण्याचा विचार केला आणि तो सुद्धा तुम्ही पार पडला, शस्त्रक्रिया सुद्धा तुमचीही झाली त्यांचीही झाली आणि पुन्हा एकदा यशस्वी प्रत्यारोपण किडनीचं झालं, तर हा अनुभव तुमचा कसा होता?
0: तर 99 सालानंतर आमचं रेग्युलर लाईफ सुरू झालं, माझी नोकरी किंवा मग नंतर माझी या जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये बदली झाली औरंगाबाद जिल्ह्यातनं आणि व्यवस्थित लाईफ सुरू झालं. त्यानंतर 2004 साली मला मुलगी पण झाली, माझी मोठी मुलगी जी आहे ती, आणि व्यवस्थित सुरू होतं. पण अधूनमधून किडनी पेशंटच्या ज्या थोड्याशा कुरबुरी म्हणतो ना आपण, त्या तशा चालूच राहतात. 2002 साली पण त्यांना थोडं हिपॅटायटीस बीची लागण झाली होती, पण त्यातनं ते सावरले, व्यवस्थित झाले, पुन्हा त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल झाले. पण हळूहळू 2008 मध्ये थोडं त्यांचं क्रिएटिनिन जे असतं, सिरम क्रिएटिनिन, ते थोडं थोडं वाढत गेलं आणि 2009 फेब्रुवारीला की तुमच्या किडण्या आता बऱ्यापैकी फेल झालेल्या आहेत आणि तुम्हाला साधारण 15 दिवसातून एकदा का असेना पण म्हणजे लाईफ सपोर्ट म्हणून डायलिसिस करावं लागेल. मग 15 दिवसाचं डायलिसिस हळूहळू 10 दिवसांवर, 10 दिवसांचं 8 दिवसांवर असं करत करत त्यांच्या किडण्या साधारण एप्रिलमध्ये पूर्ण फेल झाल्या होत्या. आणि मग एप्रिलचा उन्हाळा तो फेस करणं खूप, म्हणजे ते आपण शब्दातही सांगू शकणार नाही, त्या वेदना ज्या अनुभव आहेत ना ते त्याला शब्द नसतात काही अनुभवांना, ते अनुभवलेलेच असतात. तर तसं त्यांचं ते खूपच भयानक होते ते दिवस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किडनी पेशंटला डॉक्टर सांगतात की जे लिक्विड जे असेल, म्हणजे दूध असेल, कॉफी असेल, चहा असेल, अगदी वरण, आमटी, हे सगळं मिळून इनटेक, लिक्विड इनटेक जो असतो तो खूप कमी असतो. तर तो पेशंट वाईज वेगळा वेगळा डॉक्टर सांगतात त्या पद्धतीने की 1000 ml घ्या, 1200 ml, फार फार तर 1500 ml, म्हणजे पूर्ण दूध, चहा, कॉफी सगळं मिळून 1500 ml किंवा 1.5 लिटर पाणी तुमच्या शरीरात गेलं पाहिजे, लिक्विड गेलं पाहिजे. उन्हाळा इतका भयानक असतो आणि त्या ऋतूमध्ये मी त्यांना असं घोटघोट पाणी पिताना पाहायची, मला खूप वाईट वाटायचं. आपण आपल्या घरी जर कोणी आगंतुक पाहुणा आला किंवा रस्त्यावरून जरी कोणी चालला आणि त्याने पाणी मागितलं तरी आपण त्याला पाणी देतो. चिमण्या कावळ्यांसाठी सुद्धा आपण बाहेर पाणी ठेवतो आणि हे तर ह्या माणसाला पाणी प्यायचं नाही, त्या वेद म्हणजे ते माझ्याकडनं बघवल्याच जात नव्हतं. म्हणून मग आता आमच्याकडे पुन्हा दुसरं कोणी डोनरही नव्हतं आणि मग मी निर्णय घेतला की मी तुम्हाला किडनी देते म्हणून. तर त्यावेळेस थोडं मिस्टरांनी आता त्यांना जगायचं होतं वगैरे ह्या गोष्टी जरी असल्या तरी त्यांनी माझाही विचार केला की मग तुझाही जीव धोक्यात, माझाही असं. पुन्हा मुलगी माझी होती 4-4.5 वर्षांची, कसं लाईफ होईल हा सगळा विचार करून, पण म्हटलं जाऊ दे आता जे होईल ते होईल, भविष्याचा फार विचार करण्यापेक्षा आपला वर्तमान कसा थोडासा सुकर होईल हा निर्णय म्हणजे विचार केला मी आणि मग निर्णय घेतला की मी देते. मग किडनी देते म्हटल्यानंतर किडनी देणं म्हणजे असं काही नाही की बा वाटलं दिली असं नसतं. किडनी देण्यासाठी सुद्धा खूप तपासण्या कराव्या लागतात की ब्लड युरिन टेस्ट असतील, अगदी किडनीची सुद्धा एंजिओग्राफी करावी लागते, सगळ्या ब्लड व्हेन्स वगैरे मॅच होतात की नाही ते बघावं लागतं. पुन्हा आपल्या शरीरामधले जे टिश्यूज असतात तर ते टिश्यू टायपिंग म्हणतात त्याला, HLA टिश्यू टायपिंग वगैरे ह्यासुद्धा खूप तपासण्या असतात. त्या तपासण्या झाल्यानंतर आपण किडनी देण्यास योग्य आहोत की नाही हे ठरतं आणि मग म्हणजे मॅच झाली तरच डॉक्टर घेतात, नाहीतर आपली किडनी घेत नाहीत जर आपण सक्षम नसेल तर. ह्या सगळ्या तपासण्या केल्यानंतरच मला डॉक्टरांनी म्हणजे तू देऊ शकतेस असं म्हटलं. याच्यामध्ये इतकंच काय तर सायकॉलॉजिकलसुद्धा आपली मानसोपचार तज्ज्ञाकडे सुद्धा चेकअप होतं की तुम्ही एकतर तुमच्यावर कुठला दबाव आहे का, की बाकीचे तुमचे सासरचे तुमच्यावर दबाव टाकतात का, किंवा तुम्हाला काही अमिष दाखवलेलं आहे का, किंवा पैशाचं असेल किंवा काय, अशा प्रकारचे सुद्धा चाचणी आपली केल्या जाते. आणि मगच आणि त्या हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जे कोर्टात सुद्धा आपल्याकडनं असं की तुम्ही का किडनी देत आहात वगैरे असं सगळी जी असते ती सुद्धा प्रोसेस करून मगच आपण किडनी देऊ शकतो, असं सहजासहजी किडनी नाही देऊ शकत आपण. एवढी सगळ्या प्रोसेस मधून गेले मी आणि जून 2009 मी माझ्या मिस्टरांना किडनी दिली.
1: नक्कीच तुमचाही खूप महत्त्वाचा आणि मोठा अनुभव जो अनेक श्रोते ऐकतात त्यांना नक्कीच उपयोगाचा असेल. शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही गेला तुम्ही सांगितलं, पण प्रत्यक्षरित्या तो अनुभव कसा होता तुमची शस्त्रक्रिया झाल्यानंतर?
0: शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यात तत्पूर्वी मला एक सांगायचं आहे की ह्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर ZTCC असते म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोर कमिटी असते, ती आपल्याला ठरवते यांचं कधी करायचं ट्रान्सप्लांट वगैरे. तर ते ट्रान्सप्लांटच्या वेळेपर्यंत मला असं की हो द्यायचं वगैरे हे झालं, पण ज्यावेळेस आता उद्या ट्रान्सप्लांट आहे मग पहिल्या दिवशी ॲडमिट करून घेतात आणि ॲडमिट झाल्यानंतर रात्री म्हणजे मी त्या पहिल्या दिवसापर्यंत माझ्याकडे मुख्याध्यापकाचा चार्ज होता, तो चार्ज मी सगळा मैत्रिणीकडे हँड ओव्हर केला माझ्या असिस्टंटकडे आणि औरंगाबादला गेले आणि संध्याकाळी 7 ॲडमिट झाले. मग सगळे नातेवाईक कुणी भेटायला यायला त्याला येत होते आणि 11:30 नंतर मला जाणीव झाली की आपण काय करणार आहोत. आपला साधा पेन जरी कुठे हरवला तरी आपल्याला वाटतं की अरे इथं होता कुठे गेला, पर्सच्या आपण ह्या कप्प्यात बघतो त्या कप्प्यात बघतो, 2 रुपयाच्या पेनसाठी आपण इतकं हवाल दिल होतो आणि मग काय म्हणून मग मी माझं आपलं एक छोटंसं मृत्यूपत्रसुद्धा मी लिहून ठेवलं होतं की बा माझ्या मुलीच्या बाबतीतलं म्हणजे माझ्या बाबतीतलं म्हणण्यापेक्षा माझ्या मुलीचं कसं होईल काय वगैरे असं मी लिहून माझ्या बहिणीकडं दिलं होतं, पण त्याची काही गरज नाही पडली. मी आता तुमच्या समोर आहे आणि त्यानंतरही मी म्हणजे काही फारसा झाला थोडाफार त्रास, आता तो एवढं मोठं ऑपरेशन आहे आणि किडनीचं मोठं 40-42 टाक्यांची ती शस्त्रक्रिया असते. मग त्यातनं जो काही त्रास होईल तो सगळा सहन करून व्यवस्थितपणे मी बाहेर पडले.
1: नक्कीच. आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला दुसरं अपत्य म्हणजे एक मुलगी झाली.
0: हो.
1: आणि असं म्हणतात की प्रत्येक प्रसूतीच्या वेळी तिचा पुनर्जन्मचा
0: असतो. बरोबर.
1: आणि जेव्हा तुम्हाला कळलं की नाही ही शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा आपली टेस्ट पॉझिटिव्ह आहे किंवा आपण आता दुसरं अपत्य ज्याला जन्म देऊ शकतो, तेव्हा नक्कीच तुमचा आत्मविश्वास अजून बिल्डअप झाला असेल की मला आता काही होऊ शकणार नाही कारण मला आता दुसरं अपत्य होतं. तो कॉन्फिडन्स तुमचा कसा होता किंवा तुमचं दुसरं अपत्य सुद्धा कसं जन्माला आलं?
0: माझं म्हणजे मिस्टरांचं ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आणि ते इतके व्यवस्थित झाले त्यांचाही म्हणजे आत्मविश्वास चांगला म्हणजे वाढला होता आणि माझा तर खूपच म्हणजे खूप आनंदाचे दिवस होते खरं म्हणजे ते. आणि मग ज्यावेळेस मला दुसऱ्यांदा मी पुन्हा प्रेग्नंट आहे असं कळल्यानंतर मग काय करायचं, मग डॉक्टरांचा सल्ला घेतला. तर डॉक्टर म्हणे अरे तुझी जर तयारी असेल हे सगळं म्हणजे सहन करण्याची तर ती एक समाजापुढे खूप मोठं चांगलं उदाहरण म्हणजे तुझ्या रूपाने समोर येईल आणि मग तू म्हणजे आम्ही पण तुला सपोर्ट करू डॉक्टर म्हटले आणि तू पण मनाने सपोर्ट कर चांगलं. आणि मग मी 38व्या वर्षी दुसऱ्या मुलीला जन्म दिला, ती सुद्धा अगदी व्यवस्थित आहे, आता 8वीला आहे ती.
1: नक्कीच आज सगळं मागं वळून पाहताना किंवा आज पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी रिवाइज होताना तुमच्या समोर तुम्हाला तुमचा घेतलेला निर्णय आज कसा वाटतो?
0: नाही, माझा निर्णय मला कधीच पश्चाताप नाही झाला की माझा निर्णय चुकला असं मला कधी वाटलं नाही. की कारण काय असतं की आपण सगळेच या जगात आज ना उद्या जगातून जाणारच आहेत, पण एक समाधान आहे. उलट मी जर किडनी दिली नसती ना कदाचित, की माझा स्वभाव असा आहे की सगळं जग जरी म्हणत असलं पण जोपर्यंत मनाला पटत नाही ना तोपर्यंत मला ते योग्य वाटत नाही, हा माझा स्वभाव. मी जर दिली नसती ना तर ती मला खंत राहिली असती की मी हे करू शकत होते पण मी नाही केलं. पण मी केल्यामुळं मला ती खंत नाही राहिली की मी जेवढे प्रयत्न करायला पाहिजे तेवढे जेवढे मला शक्य असतील तेवढे मी माझ्या जोडीदारासाठी केले. आणि ते एक पत्नी म्हणून मला माझं ते कर्तव्य होतं, त्यात काही फार विशेष असं केलं असं वाटत नाही. कारण किडनी देणं मला वाटतं खूप सोपी गोष्ट आहे, पण किडनी चालू ठेवणं त्या म्हणजे जो रेसिपियंट असतो त्याच्या त्याने ती चालू ठेवणं किंवा त्याच्या शरीरामध्ये ती म्हणजे एक्सेप्ट होणं किंवा डॉक्टरांचे प्रयत्न हे जास्त अवघड असतात असं मला वाटतं. कारण किडनी दिली आणि मला काही फारसं हे नाही गुंतागुंत किंवा माझ्या जीवनामध्ये खूप मोठी हानी झाली आहे वगैरे असं काही नाही आहे.
1: नक्कीच नक्कीच. या सगळ्या प्रक्रियेत किंवा या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना कुटुंबाचा सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे, किंवा दोन्ही कुटुंबाची जी काही मानसिक ताकद तुम्हाला मिळाली ती कशी होती? कारण त्यामुळेच आपण कुठेतरी अजून पुढे जाऊ शकतो आणि खूप चांगल्या आत्मविश्वासानं या सगळ्यातून सर्व्हाइव्ह होत असतो. तर ही ताकद तुमच्यासाठी कशी होती?
0: नाही तर माझ्या दोन्ही कुटुंबांनी मला तसं बऱ्यापैकी सपोर्ट केलं की आमचं ऑपरेशन झाल्यानंतर आमची मी एका बेडवर, माझे मिस्टर एका बेडवर, त्यानंतर 2-3 महिने मी काही करू शकणार नव्हते. त्यावेळेस माझ्या नंदा ज्या आहेत त्या आलटून पालटून म्हणजे आम्हाला खायला प्यायला करून घालण्यासाठी म्हणजे थांबल्या आमच्याकडे. आणि नंतरसुद्धा माझ्या मोठ्या भावाने खूप सपोर्ट केला मला प्रत्येक बाबतीमध्ये. तो अजूनही म्हणजे त्याचा स्वभावच तसा आहे, त्याने खूप सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये. माझ्या आईने वडिलांनी सुद्धा खूप मला जशी शक्य असेल त्या पद्धतीने मदत केली. इतकंच नाही तर कधी कधी माझ्या मिस्टरांना बरेचदा डॉक्टरांच्या सान्निध्यात राहावं लागायचं. त्यावेळेस माझे मिस्टर औरंगाबादला असायचे, म्हणजे माझ्या माहेरी माझे मिस्टर असायचे आणि मी इथं नगरलाच असायची. त्यावेळेस माझ्या मिस्टरांची म्हणजे खाण्यापिण्याची काळजी घेणं वगैरे हे माझ्या छोट्या भाऊजाईने पण म्हणजे खूप त्यांची सेवा केली.
1: नक्कीच नक्कीच. आज या तुमच्या अनुभवामुळे खरं तर जगाला खूप चांगला पॉझिटिव्ह संदेश पण मिळतो आहे, पण तरी सुद्धा कुठेतरी ते पाऊल उचलत असताना समज गैरसमज या सगळ्याच्या गोष्टीमध्ये अनेक जण अडकतात किंवा अनेक जणांना भीती असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीती खूप असते. गैरसमज आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. जसं मी सुरुवातीला म्हणाले की पुराण काळापासून दानाचं महत्त्व आहे. एखादी व्यक्ती कितीही दानशूर असेल, कितीही काही गोष्टी दान करत असेल, तरी त्याच्यापुढे हे अवयवदान खरंच खूप जास्त श्रेष्ठ दान आहे असं मी म्हणेन. तर या दानाबाबत जे समाजामध्ये समज गैरसमज आहेत आणि तुम्ही याबाबत काउन्सिलिंग सुद्धा करताय अनेक वेगवेगळ्या माध्यमातून म्हणा किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टींमधून तुम्ही नेहमीच अवेअरनेस करत असता तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव शेअर करून अनेक लोकांना यासाठी दिशा सुद्धा मिळते आहे. तर हे समज गैरसमज, लोकांचे अभिप्राय, लोकांचे प्रश्न कसे असतात?
0: आता मी ह्या सगळ्या अनुभवातून मी गेल्यामुळे आणि शिक्षिका असल्यामुळे माझ्याकडे बोलण्याचं कौशल्य आहे असं म्हणजे डॉक्टरांना पण वाटतं. त्यावेळेस मग डॉक्टर लोकांचे पेशंटचे डॉक्टरांनी सांगणं आणि प्रत्यक्ष त्या अनुभवातून गेलेल्या व्यक्तीनं सांगणं यामध्ये खूप फरक असतो. मग आमचे डॉक्टर माझा बऱ्याच पेशंटना नंबर देतात आणि तुमच्या काही शंका असतील किंवा ट्रान्सप्लांटनंतर काय काळजी घ्यायला पाहिजे तर ह्यासाठी म्हणजे माझा नंबर देतात. लोक मला कॉल करून विचारतात, प्रत्यक्ष भेट घ्यायला सुद्धा येतात की आम्ही काय करायला पाहिजे किंवा किडनी दिल्यानंतर काय होईल. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोकांना भीती खूप असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की किडनी देण्यामध्ये साधारण 97% या स्त्रिया आहेत. म्हणजे त्याग हा स्त्रीचा मुळातच म्हणजे त्याग हा गुण आहे. कुठल्याही बाबतीमध्ये असेल तर त्या अवयवदानामध्ये सुद्धा स्त्रियाच पुढे आहेत. पुरुष अगदीच बोटावर मोजण्या एवढेच पुरुष किडनी दान देताना आपण म्हणजे बघतो. तर तसं मला इतर पेशंट पण विचारायला येतात. तर त्याचे मी एक दोन उदाहरणं सांगते. एक शेवगावच्या बाई होत्या त्या, तर त्या बाईंचा असेल 55 आसपास वय असेल. तर त्यांचा मला कॉल आला, त्या त्यांच्या मुलाला किडनी देणार होत्या. तर त्यावेळेस त्यांनी मला खूप वेळ म्हणजे विचारले, खूप प्रश्न, खूप वेळ आम्ही गप्पा मारल्या. तर त्यावेळेस त्यांनी मला प्रश्न काय विचारावा, तर त्यांना 2 मुलं होते आणि ज्याच्या किडन्या फेल झाल्या होत्या तो छोटा होता. तर मोठ्याचं लग्न होऊन 8-9 वर्ष झाले होते आणि त्याला काही मूल नव्हतं. तर त्या मावशींनी मला काय विचारलं, म्हणे ताई तुम्हाला एक प्रश्न विचारू का खाजगी? म्हटलं विचारा ना आता खाजगी, बाकीचं सगळं विचारून झालं होतं. म्हणे माझ्या ह्या छोट्या मुलाचं मी आता त्याला किडनी देणार आहे, तो आता व्यवस्थित होणार आहे आणि मग व्यवस्थित झाल्यावर त्याचं मी लग्न पण करणार आहे. म्हटलं चालेल, खूप चांगली गोष्ट आहे, करा तुम्ही त्याचं लग्न. म्हणे त्याचं लग्न झाल्यावर त्याला पोरं होतील का बाईताई? मी इतकं मला हसावं की रडावं तेच कळलं नाही की अरे आता मोठ्या जो सुदृढ मुलगा आहे त्याला होत नाही आहे काही मेडिकल इश्यू असतील वगैरे त्यामुळे, आणि हा आता जग याला जगू तर दे अगोदर व्यवस्थित असं मला वाटत होतं. पण मग मी त्यांना ज्यावेळेस सांगितलं अहो मी किडनी दिल्यानंतर मला मुलगी झालेली आहे, तर तुमच्या मुलाला तर सहजतेने होऊ शकतील. आणि मग त्यांना ती भावनासुद्धा की आपण आपल्याला नातवंड होऊ शकतं, आणि त्यांनी दिली मुलाला किडनी. विशेष म्हणजे त्याचं नंतर लग्न पण झालं, त्याला आता 2 मुलंसुद्धा आहेत शाळेत जाण्याच्या वयाचे. अधूनमधून आम्ही बोलतो किंवा भेटसुद्धा होते.
1: नक्कीच. अवयवदानाबद्दल आज आपण बोलतोय. जिवंतपणी अवयवदान जे तुम्ही केलं, ज्यातून तुम्ही गेलात, लिव्हिंग डोनेशन, आणि त्यानंतर मृत्यूनंतरचं अवयवदान, याबाबत एक अवेअरनेस म्हणून तुम्ही या माध्यमातून काय सांगाल?
0: तर आपण काही अवयव जे असतो तर ते आपण जिवंतपणी सुद्धा देऊ शकतो. याच्यामध्ये किडनी आहे, लिव्हर, लिव्हरचा काही भाग जो आहे तो आपण देऊ शकतो. आणि विशेष म्हणजे लिव्हर जे दिल्यानंतर आपलंही लिव्हर जे असतं, इतर कुठल्याच एका विशिष्ट वयानंतर आपली वाढ थांबून जाते, परंतु लिव्हर ही अशी गोष्ट आहे की जेवढी आपल्या शरीराला गरज आहे तेवढी त्याची वाढ पण होते. आणि जो रेसिपियंट असेल म्हणजे जो घेणारा आहे त्याच्या शरीरामध्ये ते लिव्हर नंतर मोठं सुद्धा होतं. आणि रक्तदान तर हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. त्याचप्रमाणे मुख्य म्हणजे पूर्ण बॉडी डोनेट करणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ जे असतात की ज्याचा मेंदू मृत झालेला आहे पूर्ण शरीर, आपण ऐकतो की बाई याच्या फक्त डोक्यालाच लागलं, अंगाला कुठं खरचटलं सुद्धा नाही, असे जे असतात बॉडी ते अवयव दानासाठी खूप चांगलं असतं. त्याच्यामध्ये असतं मुख्य म्हणजे हृदय ट्रान्सप्लांट, हे सुद्धा खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे दोन्ही किडन्या आपण दान करू शकतो, यकृत, फुफ्फुसं, दोन्ही फुफ्फुसं आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे स्वादुपिंड ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो ते देऊ शकतो, लहान आतडे. त्याचप्रमाणे टिश्यूज ज्या आहेत भाजलेले जे पेशंट असतात त्यांना काही टिश्यूज वगैरेची सुद्धा गरज असते ते देऊ शकतो. त्याचप्रमाणे नेत्रदान तर सगळ्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे त्वचासुद्धा आपण दान करू शकतो. आणि त्वचा जी आहे ती भाजलेल्या पेशंटसाठी खूप महत्त्वाचं हे असतं की त्यांचं जे बाहेरचं दिसणेपणा म्हणजे दिसणं जे आहे ते होऊ शकतं. आणि अशा प्रकारे आपण आपल्या अवयवदानामुळे की अनेक लोकांचं 8-9 लोकांचं जीवन आपण त्यांना नवजीवन सहजतेने देऊ शकतो अवयवदानाद्वारे.
1: नक्कीच. आणि मला वाटतं यासारखं पुण्य कुठलं नसावं असं मी म्हणेन. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर या केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, अनेक श्रोते तुम्हाला ऐकतात, काय सांगाल या खूप मोठ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून?
0: याच्यामधून मला आता सांगावं असं वाटतं की यापूर्वी मी अजून एक 2 अनुभव सांगू इच्छिते की मागच्या वर्षी मी आमची शिक्षक बँकेची सभा होती आणि त्या ठिकाणी सुद्धा ह्या अवयवदान जनजागृतीबद्दल सांगण्यासाठी गेले होते. मी माझं म्हणजे बोलणं ऐकल्यानंतर किंवा माझं भाषण ऐकल्यानंतर मला एक शिक्षक म्हणजे बाहेर भेटायला आले. काय होतं असं या आजारपणाबद्दल असं खुलेपण आणि कुणी पटकन सांगत नाही. त्यावेळेस ते म्हटले, मॅडम तुम्ही मला भेटल्या ना, अगदी ब्रह्मदेवासारख्याच भेटल्या ना, माझं खूप महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे. म्हटलं बोला ना सर. म्हणे माझी माझा मावस भाऊ आहे, तोही जे नोकरी वगैरे करतो, 36 वय आहे म्हणे, त्याचं माझ्याच वयाचं आहे. परंतु माझी मावशी ना, तिच्या तपासण्या वगैरे झालेल्या आहेत, पण ती बळच असं वेळ काढूपणा, म्हणजे तिला भीती वाटत होती या गोष्टीची की किडनी दिल्यानंतर मी मरून जाईल किंवा माझं काहीतरी अजून शरीर जे आहे ते निकामी होईल वगैरे, अशा प्रकारची भीती होती. त्याच्यामुळे माझी मावशी देत नाही आहे. तुम्ही माझ्या मावशीचं काउन्सिलिंग कराल का? म्हटलं हो, नक्कीच करेल, काही हरकत नाही, मी तुमच्या मावशीचं काउन्सिलिंग करेल. आणि ते म्हटले मॅडम तुम्ही या. म्हटलं हो, परंतु माझं काही जाणं झालंच नाही त्यांच्याकडे. मी त्यांना म्हटलं तुमच्या मावशींनाच माझ्याकडे घेऊन या. आणि त्यांनी मावशींना माझ्याकडे सोडलं आणि ते सर गेले, म्हणजे नगरमध्ये बाहेर गेले. आणि त्या दिवसभर माझ्याकडे होत्या एका रविवारी. मग आम्ही दोघींनी दिवसभर अशा गप्पा मारल्या वगैरे, आणि त्या गप्पांमधून मी त्यांचं हळूहळू हळूहळू इतकं छान काउन्सिलिंग केलं. त्यांनी माझी मुलींना पण बघितलं आणि त्या एकदम इतक्या म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन गेल्या आणि त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे किडनी दिली. त्याचप्रमाणे मी जे यूट्यूबच्या माध्यमातून जनजागृतीचं काम केलं, तर त्यातनं माझ्या यूट्यूबवर मी ज्यांचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे त्यांच्या मुलाखती घेतल्या, तर त्या मुलाखती भोकर, नांदेड जिल्ह्यातल्या भोकरमधल्या एका मुलीने बघितल्या. तर ती मुलगी साधारण 13-14 वर्षाची कळती मुलगी, ती 8वीची मुलगी, आणि तिची आई ती किडनी फेल्युअरमुळं एक्सपायर्ड झालेली होती. तर त्यावेळेस त्या मुलीने तिच्या आजीला दाखवली, म्हटली आजी बघ, तू घाबरली नसती तर तू माझ्या मम्मीला किडनी दिली असती आणि माझी मम्मी आज अशी यूट्यूबवर बोलायला गेली असती, तुला पण यूट्यूबवर म्हणजे बोलण्यासाठी बोलवलं असतं. आणि मग ती आजी खूप रडली की मी का मला देवाने बुद्धी दिली नाही. आणि तिने मला फोन केला, ती म्हटली, ती मला जे असं तिला काय बोलावं ते कळतच नव्हती, म्हटली अक्का तू मला अगोदर का नाही भेटली ग, मी पण माझ्या मुलीला किडनी दिली असती आणि माझी मुलगी पण वाचली असती असं म्हणून ती खूप रडत होती. म्हटलं जाऊ द्या, आता अजून कुणाला तरी होईल उपयोग. हे अनुभव मला अजून प्रेरणा देतात की अजून काउन्सिलिंग करायला पाहिजे किंवा आपण लोकांना सांगायला पाहिजे असं.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहलाच्या रेडिओ केंद्रात आला आहात, या माध्यमातून हा विषय अनेक लोकांपर्यंत सांगताय, कसं वाटतंय तुम्हाला?
0: की आपण या जगामध्ये म्हणजे या जगातून जाताना कुणी संपत्तीचा वारसा देतं, कुणी वेगवेगळ्या प्रकारे असतं, तर आपण या जगाला जे चांगल्यात चांगलं जे असेल ते देण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी जीवंतपणी, ज्यांना गरज असेल, प्रत्येकानेच द्या असं नाही, पण तुमचे जर कुणी नातेवाईक जवळचे रक्ताचे नातेवाईक जर त्यांना अवयवाची गरज असेल तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. आणि ते सुद्धा देणं जे सहजासहजी शक्य नसतं, ज्याची मॅच होत म्हणजे अवयव मॅच होतात तरच डॉक्टर लोक घेतात, असं कुणाचंही घेत नाहीत जरी आपण द्यायचं ठरवलं तरी सुद्धा. तर तसा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे एखादं पेशंट बघा, आपण म्हणतो की हे पेशंट गेलंय आणि मग त्याचं दान केलं, तर जेव्हा ते व्हेंटिलेटरवर असतं पेशंट, त्यावेळेसच डॉक्टर लोक तुम्हाला कल्पना देत असतात की तुम्ही अवयव दान करू शकता. त्यावेळेस नातेवाईकांनी की अवयव काढून घेतल्यानंतर स्वर्गात जागा मिळत नाही वगैरे असे काही गैरसमज असतात, तर तसे गैरसमज न करता जर त्या बॉडीचं म्हणजे बॉडी डोनेट केली किंवा काही अवयव जर दान केले तर 8-9 लोकांना आपण जीवनदान देऊ शकतो. की माणूस किती वर्ष जगला यापेक्षा त्याने किती जणांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पाडला हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि मी जरी माझी एक किडनी दिली तर माझ्या आयुष्यात काही असा विशेष असा फरक पडला नाही किंवा माझं काही कमी झालेलं नाही आहे, उलट माझ्या आयुष्याला एक नवा अर्थच मिळालेला आहे. त्याचप्रमाणे मी हे स्वतःचे अनुभव जे आहेत ते अनुभवलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा त्या मार्गाला जाऊ शकता. एवढंच मी सांगू इच्छिते. त्याचप्रमाणे की रक्तदान करताना सुद्धा म्हणजे आमच्या कॉलनीमधले आईने मुलाला रक्तदान सुद्धा करू दिलं नाही, तर असं सुद्धा कुणी करू नका. जर तुमचे मुलं किंवा काय करत असतील तर ते ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं म्हणजे अवयव दानात करण्याचा प्रयत्न करू शक. माझ्या आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली, माणूस किती वर्ष जगला यापेक्षा त्याने किती जणांच्या आयुष्यात प्रकाश पसरवला हे अधिक महत्त्वाचं असतं. मी माझी एक किडनी दान केली त्यामुळे माझे आयुष्य कमी झाले नाही, उलट माझ्या आयुष्याला एक नवा अर्थ प्राप्त झाला. त्यामुळे मला त्यानंतरही मला मातृत्वाचं सुखसुद्धा मिळालं. त्यामुळे आज मी अनुभवाने सांगते की योग्य वैद्यकीय सल्ला आणि काळजी घेतल्यास अवयवदान ही भीतीची नव्हे तर अभिमानाची गोष्ट बनते. आपण या जगातून निघून गेल्यानंतर आपली संपत्ती इथेच राहते, पण आपल्या अवयवांमुळे एखाद्याच्या छातीमध्ये आपलं हृदय धडधडत राहू शकतं, एखाद्या आईला पुन्हा आपल्या मुलाचं दर्शन घडू शकतं, एखाद्या वडिलांना आपल्या मुलीचा हात धरून चालता येऊ शकतं, एखाद्या तरुणाला पुणे स्वप्ने पाहता येऊ शकतात. म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की जिवंतपणी रक्तदान करा आणि मृत्यूनंतर अवयव दान करा, कारण माणूस मृत्यूने संपत नाही तर तो आपल्या चांगल्या कर्मातून आणि दिलेल्या जीवनदानातूनच कायम जिवंत राहतो.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, आज या निमित्तानं कुठलं गाणं रेडिओवर तुम्ही ऐकू शकाल किंवा कुठलं आवडीचं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल?
0: जीवन गाणे गातच राहावे हे गाणं माझ्या आवडीचं आहे.
1: नक्कीच, हे गाणं मी या निमित्तानं तुमच्यासाठी प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून खूप चांगला पॉझिटिव्ह मेसेज, अवेअरनेसचा एक भाग म्हणून अनेक लोकांपर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: मलासुद्धा तुम्ही मला इथे आमंत्रित केलं आणि माझे अनुभव श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल मी सुद्धा तुमचे आभार मानते.
1: थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डेअरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या आपल्या अहिल्या नगरमधीलच सुनीता थोरात. आज आपण नगर डेअरी या कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत ऐकली. श्रोते हो, आज आपण नगर डेअरी या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचं एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत। भाग 26, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा।
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र, अर्थात श्यामची आई, लेखक साने गुरुजी। श्यामची आई या पुस्तकातील रात्र 26वी, बंधुप्रेमाची शिकवण। मे महिन्याची सुट्टी होती, आम्ही सारे भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो। पुण्यास मामाकडे शिकायस राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता। तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता। त्याला अतोना देवी आल्या होत्या। अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती। मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता। मी दापोलीत जवळच शिकायस राहिलेलो होतो। मला घरी जाता येत असे, शनिवारी रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन याव्याचा। परंतु माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे। त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता। दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता। देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते, देवीची फार आग असते। काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते। गुलकंद देणे सर्वात चांगले, परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद, पैसे कुठून आणायचे? परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला। कांदा फार थंड असतो, कांदा फार स्वस्त आहे, पौष्टिकही आहे, कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात। तुरुंगात असताना मी कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू, कारण नेहमी कांदा असेच। कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला। शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही, परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे। कांद्याचे गुणधर्म काही असो, माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाप दिली, वरची साली काढून ते गुळाच्या पाकात घातले। हा कांदेपाक फार थंड असतो असे सांगतात। आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील 2-3 कांदे देऊ लागली। मी एक दिवस आईला म्हटले, आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस। हो, मी तुझा नावडताच मुळी। दादाला कांदे निबिंदे, त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हाला काही नाही। आम्ही जवळचे ना, आम्ही नेहमी घरी येतो, आम्हाला कोण विचारतो? जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्नी दिसे। आहे बुवा, दादाची मात्र चमान आहे। मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते। मिळाले असता कांदेपाक, मिळाले असते दही दूध, मिळाले असते गाईचे तूप। माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले। माझा दादा थोर मनाचा होता। शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते, परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे। माझ्यासारखा खाट्या खोडसाळ तो नव्हता, शांत व धीमा होता। समुद्र जसा आत वडवान नळाने जळत असतो, तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे, परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे। तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे। स्वतःचे दुःख, स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी काग दुःख द्या असे तो म्हणे। दादा आईला म्हणाला, खरेच आई मला एकट्याला खायला लाज वाटते। हो, उद्यापासून मला देऊ नकोस, साऱ्यांना देणार असशील तरच मला दे। देवी बऱ्या झाल्या, आता काय बरणीत आहे, तो 4 दिवस आम्ही सारी मिळून खाऊ। आई म्हणाली, अरे तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात? श्याम, असे रे काय घालून पाळून बोलतोस? अरे त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते, रात्री तळमळत असतो, त्याला झोप येत नाही। ते तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे। खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे मला का नाही दिव्या आल्या? श्याम, अरे असे कसे म्हणावे गा, देवाला काय वाटेल? चांगले धडधाकर शरीर दिले आहे तर तुला नस्तीभूती आठवतात, असे करू नये। श्याम, तू का आता लहान आहेस, मग पोथ्या पुराणे कशाला रे वाचतोस ती? रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम, उगीचच वाचायचे वाटते, काही त्यातला गुण घ्यावा, तुझाच ना तो भाऊ, का कोणी परका आहे? अरे परक्याचाही हेवा करू नये, परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे, तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत, कडक पाणी देत, तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत, नारळी पाकाच्या वड्या नाही तर दुसरे काहीतरी नाही का करून देत बरोबर? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकाची तोंडे नाही रे पाहणार, असे नको हो करू श्याम, दादा आईला म्हणाला. आई तू उगीच मनाला लावून घेतेस, श्यामच्या मनात नसते हो काही, चल तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना, मी आणू केळीचे फाळके काढून. आई म्हणाली, जा रे श्याम फाळके काढून आण, सूर्याचे पाने नको हो कापू, ते पानकापे घे व वरची पाने काप जा. मी गेलो व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेला डांगा कापून खाली पडला, पाने नीट कापून घरी आणली. अण्णा टाटोळा मला वाजवायला दे, मी फटफटे करीन, बाबुल्या म्हणाला. आई पानग्या करावयात बसली, कडत कडत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते त्यामुळे फारच छान लागत होती. अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेली लोणी साखर तेथे शिंपीत असे, ती घ्या, आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवित असे. दादाने कांदे पाकांला व पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली, श्याम उद्या नको हो मागू, तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला, ऐकलेस ना श्याम, आता शहाणा हो. मी त्या दिवशी रागावलेला होतो, सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही, दादाने मला विटीदांडू खेळायला बोलवले, मी गेलो नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणांनी खेळू लागला, छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारित होता तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, दादा त्या झाडांना का दुखवतोस, त्यांच्या अंगातून रक्त का काढतोस? दादा म्हणाला, मग विटून दांडू खेळायस येतोस, माझ्या आडल्या आहे खेटर, मी नाही येत जा. फणकाराने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते, परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो, ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही तो झाडावर काय करणार? दुपारची जेवणी झाली, दादा पडला होता, तो आपले तळवे हाताने कुरवाळीत होता, त्याच्या तळपायाची सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तळव्यांची आग होते, मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायावर मी रोज पाय देत असे, त्याला त्यामुळे बरं वाटत असे, परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहत होता, मुख्यपणाने मला बोलवित होता, परंतु त्याच्या पायावर पाय द्यावायचे नाहीत असे मी ठरवले होते. मी दुष्ट झालो होतो, माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते, त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला, श्याम देतोस का रे तळव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते हो, रोज रोज तरी तुला किती सांगावायचे, पण श्याम मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार, येथे तू आहेस म्हणून सांगतो, दे रे जरा. दादाच्या शब्दाने मी आत विरघळून गेलो होतो, परंतु अहंकार होता, अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणाने वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्यावेळेस मी ठरवले होते, दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही, मी काही केल्या उठलो नाही. आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते, ती हात धुवून आली, मी जागचा हल्लो नव्हतो हे तिनं पाहिलं. ती दादाजवळ आली व म्हणाली, गजू मी देते हो तुझ्या पायावर पाय, त्याला कशाला सांगतोस, त्याला कशाला त्रास देतोस, तू कोण आहे तुझा? भाऊ सख्खे दाईत पक्के, असे म्हणत आई खरे दादाच्या पायावर त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती, खटाळभर भांडी घासायची होती, परंतु ते सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेम मूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई, मोठ्या मनाची आई, एक शब्दही मला ती बोलली नाही, माझ्यावर रागवली नाही. शेवटी मीच शरमलो, माझा अहंकार पार वितळला. मी आईजवळ गेलो व म्हटले, आई तू जा मी देतो पाय. आई हो ना दूर, आई म्हणाली, द्यायची असती तर नीट हळूहळू दे, धस मुसळ्यासारखे नको देऊ, त्याला झोप लागेपर्यंत दे, मग खेळायला जा श्याम, तुझाच ना तो भाऊ, असे म्हणून आई गेली. उष्ट्यांना शेण लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली. दादाच्या पायावर मी पाय देत होतो, माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चिपित होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली. माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तात जाऊ लागला तसतसा माझा क्रोधही अस्तात जाऊ लागला. रात्रीची जेवणं झाली, आईचे उष्टे शेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लागलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात, याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पंती लावलेली होती, परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणे पडलेले होते, माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरुषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो. दुर्वाची आजी, आईसुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकी वहिनीसुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हाताने काढीत होतो. मी आईला म्हटले, आई, तू ते अभिमन्यूचे गाणे म्हणणा, मला ते फार आवडते. पडला अभिमन्यू मन्यू वीर रणी, चक्रव्यूह रचिला द्रोणांनी, पडला अभिमन्यू. म्हणतेस का, कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता ते शोधाव्यात जातात. मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करत असतो. त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्यांना वाटते. कसे छान आहे गाणे आई, म्हण ना ग. आई म्हणाली, आज आजी छानदार गाणे म्हणणार आहे, तेच आज आई. म्हणा ना हो तुम्ही ते चिंदीचे गाणे, मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही, आईने आजीच सांगितले. दुर्वाच्या आजीला गाणी येत असत म्हणून मागेच सांगितले आहे. चिंदीचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले काहीतरी पऱ्यातली पातेरी कोण हुक करी अशासारखे ते असेल. मी उताळा होऊन ते नको चिंदीचे भिकार गाणे, चांगले

हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे, त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व अद्वैत आहे असे दाखविण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे. कृष्णाचे पाटल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम करी, परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण हिच्यावर जास्त असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे. प्रसंग असा आहे, एके दिवशी तिन्ही लोकी फिरी करणारे नारद ब्रह्मविना खांद्यावर टाकून भक्तीप्रमाणे गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर असूर या तिन्ही लोकात सात्विक राजस व तामस श्रेष्ठ मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत, त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्य पाहायस मिळत. कोणाचा महिमा वाढो, कोणाचा गर्व दूर कर, कोठे कोपऱ्यात सुगंधी फुल फुललेले असले तर त्याचा वास सर्वत्रने इत्यादी कामे ते करीत असायचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निष्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्या क्षेमलिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा, आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो, परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती, अरे पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मांडलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम, कसली समान दृष्टी, नी काय, मी काय बोलणार. म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे, तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का, ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा, मी निष्क्रिय आहे, जो मला उठील तिकडे मी जातो, वारा सर्वत्र आहे, परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात का नाही येत, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताळ उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितका प्रकाश व हवा आज जाणार, तसेच माझे द्रौपदीचा दोर बळकट असेल तिने खेचून घेतले, सुभद्रेचा तुटका असेल मजबूत नसेल त्याला मी काय करणार. मी स्वतः निष्क्रिय आहे, लोकी निस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी, हेच माझे योग्य वर्णन आहे, परंतु तुला परीक्षा पाहायची आहे का? हे बघ, मी सांगतो तसे कर, सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंधी दे बांधायला, तिने दिली तर घेऊन ये, तिनं न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, ए रे नारदा, प्रथम सांग काही कुठली वार्ता सांग, कैलासावर ब्रह्मलोकी पाताळात कोठे काय पाहिले सांग, तुझे आपले बरे सारीकडे हिंतोस, तुला नारदा कंटाळा कधी येतच नसेल, रोज उठल्या नवीन लोक नवीन देश, आज नंदनवन उद्या मधुवन, बैस, अरे एवढी काय घाई काय आहे. नारद म्हणाले, सुभद्रा ताई, बसायला वेळ नाही आहे, कृष्णाचे बोट कापले आहे, भळभळ रक्त येत आहे, बोट बांधायला एक चिंधी दे. नारदा, आता चिंधी कुठे शोधू, हा पितांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला, आणि हा शालू हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठवला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ, ही मौलवान पैठणी. नारद, चिंधी नाही रे, असे सुभद्रा म्हणाली. बरे तर, मी द्रौपदी ताईकडे जातो, असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफित होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ए नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घालते, बैसे आजचा व्रंगावर, हल्ली माझा कृष्ण

ती आहे म्हणून आलास? नाही रे, याच्याभोवती तुम्ही सारे भुंगे जमवायचे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो, मला ठेवा तोडा. द्रौपदी, थट्टा करायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंदी दे आधी. नारद घाबरा घाबरा म्हणाला, खरे का नारदा, किती सिरे कापले, माझ्या कृष्णाचे बोट कापले? अरे रे, असे म्हणून निसूचा पितांबरच फाडून तिने चिंदी दिली. भर जरी ग पितांबर.

0: नारायण। माझ्या आजीने गाणं इतकं भावपूर्ण म्हटलं की मी तल्लीन होऊन गेलो होतो, डाळिंब्या काढायचे विसरून गेलो होतो। गाणे झाले, मला आई म्हणाली, श्याम आवडले की नाही, ऐकलेस की नाही नीट? आईचा हेतू ओळखला। मी आईला विचारले, आई आजीला तू हेच गाणे आज म्हणायस का सांगितलेस ते ओळखू? ओळख बरे, तू मनकावडा आहेस, आईनं म्हटले। मी म्हणालो, आज दुपारी दादाच्या पायावर मी पाय देत नव्हतो, सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो, सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना, तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही, मला हे तुला दाखवून द्यावायचे होते, होय ना? मला लाजवण्यासाठी हे गाणे तू आईला म्हणायला सांगितलेस, खरे की नाही? सांग बरं मला। आई म्हणाली, होय, तुला लाजवण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकवण्यासाठी। मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो। दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटले, दादा आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही, मी तुला प्रेम देईन, भक्ती देईन। माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर बरं। दादा म्हणाला, श्याम हे काय रे, क्षमानी भीमा कशी मागतोय? मी दुपारचे विसरूनही गेलो होतो, आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे, आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे। आई, आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही, क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू। आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद, देवाचा आनंद, त्यातच आमच्या सर्वांचा आनंद आहे। या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकातील रात्र 26वी संपली।
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं। वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.
1: सपने

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. तर मंडळी, आजचा शो हा फक्त गाण्याची लय नाहीये, तर आज आपण सफर करणार आहोत अशा एका सुपरस्टारच्या आयुष्याची, जिच्या एका स्मित हास्यावर आणि नजरेवर तब्बल 4-5 दशके संपूर्ण देश फिदा राहिलं, ज्यांना बॉलिवूडची पहिली ड्रीम गर्ल मानलं गेलं. हो, आपण बोलतोय सौंदर्य, अभिनय आणि नृत्यांची खान हेमा मालिनी यांच्याबद्दल, ज्यांना बॉलिवूडची पहिली ड्रीम गर्ल मानलं गेलं. हो, आपण बोलतोय सौंदर्य, अभिनय आणि नृत्याची खान हेमा मालिनी यांच्याबद्दल. पण मंडळी, ज्या हेमाजींना जगभरात इतकं प्रेम मिळालं, त्यांच्या सुरुवातीचा प्रवास अत्यंत खडतर होता. सुरुवातीला साऊथ चित्रपटसृष्टीत एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्यांना, तुमच्यात अभिनेत्री बनण्याचे गुण नाही, तुमचा चेहरा कॅमेरासाठी योग्य नाही, असं म्हणून एका चित्रपटातून थेट बाहेर काढलं होतं. पण जिद्द आणि नशिबाची साथ काय असते बघा बरं. 1968 बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांनी स्वप्नों का सौदागर चित्रपटासाठी या साऊथच्या सुंदरीची निवड केली. चित्रपटाच्या रिलीजच्या आधीच प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कौल यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि पोस्टरवर हेमाजींचा फोटो छापून खाली एक ऐतिहासिक टॅगलाईन लिहिली होती, राज कपूर्स ड्रीम गर्ल. म्हणजेच चित्रपटाच्या रिलीज आधी एखाद्या नवख्या अभिनेत्रीला ड्रीम गर्ल म्हणून एवढं मोठं प्रमोशन मिळणं ही त्या काळात भारतीय सिनेमाच्या इतिहासातील अभूतपूर्व गोष्ट होती. चित्रपट प्रदर्शित झाला आणि हेमाजींच्या रूपाने बॉलिवूडला त्यांची खरीखुरी सौंदर्य देवता मिळाली. चला तर मग आजच्या या भव्य शोची सुरुवात करूया हेमा मालिनी यांच्या अजरमर आणि मेलोडियन्स गाण्याने. ड्रीम्स गर्ल ह्या चित्रपटातील ड्रीम गर्ल हे गीत याचे गायक आहे किशोर कुमार आणि गीतकार आहे आनंद बक्षी व संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि अभिनय केला आहे धर्मेंद्र सिंग आणि हेमा मालिनी यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मंडळी, हेमाजींच्या रूपाची आणि अभिनयाची चर्चा तर जगभर होते, पण त्यांची खरी ओळख, त्यांचा आत्मा कशात वसलेला आहे माहिती आहे का? तो आहे त्यांच्या शास्त्रीय नृत्यात. हेमा मालिनी या एक अत्यंत प्रगल्भ भरतनाट्यम, कथक आणि कुच्चीपुडी नर्तिका आहेत. 16 ऑक्टोबर 1948 रोजी तमिळनाडूमध्ये जन्मलेल्या हेमाजींनी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून नृत्याचे कडक धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आई जया चक्रवर्ती यांनी हेमाजींच्या नृत्यावर प्रचंड मेहनत घेतली. पुढे त्या बॉलिवूडच्या नंबर 1 अभिनेत्री बनल्या. दिवस रात्र शूटिंगचे प्रचंड व्यस्त शेड्यूल चालू असायचे, तरीही हेमाजींनी रोज सकाळी उठून नृत्यांचे रियाज करणं कधीच सोडलं नाही. हेमाजींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, अभिनय हा माझा व्यवसाय आहे, पण नृत्य ही माझी साधना आहे, माझं पहिलं प्रेम आहे. आज वयाची 70 जास्त वर्ष ओलांडल्यानंतरही जेव्हा त्या स्टेजवर नुपूर म्हणजेच घुंगरू बांधून उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे ते तेज पाहून प्रेक्षक भारावून जातात. चित्रपटामध्ये जेव्हा जेव्हा त्यांच्या नृत्याचे सीन आले, मग तो कुदरत असो, किनारा असो किंवा शास्त्रीय नृत्य असणारे चित्रपट असो, त्यांनी आपल्या अभिजात नृत्याने पडदा उजळून टाकला. चला तर मग हेमाजींच्या याच अप्रतिम नृत्याचे आणि अंदाजाची आठवण करून देणारे हे एक अतिशय सुरेल गाणं ऐकूया. कुदरत या चित्रपटातील तूने ओ रंगीले कैसा जादू किया हे गीत. याचे गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीतकार आहे मजूर सुलतानपुरी व संगीतकार आहेत राहुल देव बर्मन म्हणजेच RD बर्मन आणि अभिनय केला आहे हेमा मालिनी व राजेश खन्ना यांनी.

मित्रांनो, ही बसंती पडद्यावर हुबेहूब साकारण्यासाठी हेमाजींनी घेतलेली मेहनत भयंकर होती. कर्नाटकातील रामनगरमधील त्या रखरखत्या उन्हात जिथे तापमान 50 अंशाच्या आसपास असायचं, काट्याकुट्यांच्या खराब रस्त्यावर खरोखर तांगा चालवण्याचं शूटिंग करणं अत्यंत धोकादायक होतं. हा जब तक है जान या गाण्याच्या शूटिंगचा किस्सा तर अंगावर काटा आणणारा आहे. गाण्याच्या शूटिंग दरम्यान काचेच्या तुकड्यांवर अनवाणी पायाने नाचताना आणि प्रचंड उन्हाने तापलेल्या जमिनीवर चित्रीकरण करताना हेमाजींच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तरीही पेनकिलर्स घेऊन त्यांनी तो कठीण डान्स पूर्ण केला. 70s च्या दशकात जिथे अभिनेत्रींना फक्त ग्लॅमर्स किंवा भावनिक भूमिकेंपुरतं मर्यादित ठेवलं जायचं, जिथे हेमाजींनी सीता और गीता, शोले आणि प्रतिज्ञा यासारखे चित्रपटातून जबरदस्त कॉमेडी ॲक्शन आणि कठीण स्टंट स्वतः करून दाखवले. त्यांनी सिद्ध केले की एक महिला कलाकारसुद्धा स्वतःच्या हिमतीवर चित्रपट ब्लॉकबस्टर करू शकते. चला तर मग ऐकूया शोले चित्रपटातील हा जब तक है जान हे गीत. ह्याच्या गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीतकार आहेत आनंद बक्षी. संगीतकार आहे राहुल देव बर्मन म्हणजेच आरडी बर्मन. अभिनय केला आहे हेमा मालिनी, धर्मेंद्र सिंग आणि अमजद खान यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मंडळी, हिंदी सिनेमाच्या इतिहासात अनेक जोड्या आल्या आणि गेल्या पण. ही मॅन, धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी ह्यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात अशी काही घर करून राहिली की त्याला तोड नाही. तुम हसीन मे जवान या चित्रपटाच्या सेटवर ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली. त्यानंतर शराफत, राजा जानी, सीता और गीता, प्रतिज्ञा, चर्स, आझाद आणि शोले या अशा तब्बल 35 अधिक चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले. यातील बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालले. पडद्यावरची ही केमिस्ट्री हळूहळू खऱ्या आयुष्यातील प्रेमात बदलली. पडद्यामागे धर्मेंद्रजी शूटिंगच्या वेळी कॅमेरामनला मुद्दाम पैसे देऊन हेमाजींसोबतच्या सीनचे रिटेक घ्यायला सांगायचे. असे अनेक मजेशीर किस्से आज जग जाहीर आहेत. त्या काळातील अनेक मोठे अभिनेते हेमाजींशी लग्न करण्यास उत्सुक होते, पण हेमाजींच्या मनावर फक्त आणि फक्त धर्मेंद्रजींनीच राज्य केलं होतं. सर्व सामाजिक आणि कौटुंबिक अडचणीवर मात करत अखेर या दोघांनी एकत्र जगण्याचा निर्णय घेतला आणि लग्नगाठ बांधली. आज कित्येक दशकानंतरही या जोडीचं नाव निघालं की प्रेमाचा एक वेगळा सुगंध हवेत पसरतो. चला तर मग ऐकूया जुगनू या चित्रपटातील गिर गया झुमका गिरने दो ये गीत. याचे गायक आहेत किशोर कुमार आणि लता मंगेशकर. हे गीतकार आहेत आनंद बक्षी व संगीतकार आहेत सचिन देव बर्मन म्हणजेच SD बर्मन. अभिनय केला आहे धर्मेंद्र सिंग आणि हेमा मालिनी यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, वेळ ही पाण्यासारखी वाहून जाते. आठवणीतील गाणी या शोमध्ये आज आपण हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील ग्लॅमर, नृत्य, संघर्ष, अभिनय आणि प्रेमाचे अनेक सोनेरी पैलू अनुभवले. काळ बदलला, चित्रपटसृष्टीचे स्वरूप बदललं, तंत्रज्ञान बदललं, पण हेमा मालिनी ह्यांचे ते तेज, ती अभिजात भव्यता आणि त्यांचा साधेपणा आजही तसाच कायम आहे. चित्रपटसृष्टीत तब्बल 4-5 दशके अधिराज्य गाजवल्यानंतर त्यांनी केवळ अभिनयावरच थांबणे पसंत केले नाही, त्यांनी दिग्दर्शन केले, निर्मिती केली आणि पुढे जाऊन राजकारणात तसेच समाजसेवेत प्रवेश करून खासदार म्हणूनही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. आजच्या नव्या पिढीतील कलाकारांसाठी हेमाजींचा हा संपूर्ण जीवन प्रवास एक प्रचंड मोठा आदर्श आहे. आठवणीतील गाणीमधील आजचा हा ड्रीम गर्ल हेमा मालिनी स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला 90111 23 90 या क्रमांकावर नक्की कळवा. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. जाता जाता ऐकूया अंदाज या चित्रपटातील जिंदगी हम सफर हे सुहाना हे गीत. याचे गायक आहेत किशोर कुमार आणि गीतकार आहेत हसरत जयपुरी व संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि अभिनय केला आहे हेमा मालिनी आणि राजेश खन्ना यांनी.

0: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: ठीकच्या।
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृति, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।